103 MHz FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोते हो, आज मंगळवार, भारतीय सौर 15 आषाढ शके 1948 अर्थात 7 जुलै 2026. सकाळचे 5:58 झालेत. आमच्या आजच्या प्रसारणाला मंगलवाद्यानं प्रारंभ करीत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. मंगल प्रभात ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात हार्दिक स्वागत. चला तर मग श्रोतेहो कार्यक्रमाची सुरुवात करूया वाणी जयराम यांनी गायलेल्या जगदीश खेबुडकर यांच्या भूपाळीनं. संगीतबद्ध केली आहे राम कदम यांनी.

सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत एकनाथ यांचा अभंग आपण ऐकलात. संगीतबद्ध केला होता श्रीधर फडके यांनी.

अच्युत ठाकूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हे भक्तिगीत आताच आपण ऐकलं. श्रोतेव कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत विना सहस्र बुद्धे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं संत जनाबाई यांचं भक्तिगीत. संगीत राम कदम यांचं आहे.

समूह स्वरात ही देशभक्ती रचना आताच आपण ऐकलीत आणि यासोबतच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार.

0: चिंतन या कार्यक्रमात आज ऐकूया वेळेचं महत्व या विषयावर आशिष देव यांचे विचार.
1: जी गोष्ट आपण निर्माण करू शकत नाही, जी गोष्ट आपण निर्माण करू शकत नाही ती गोष्ट उधळण्याचा आपल्याला अधिकार नसतो. वेळ हे या गोष्टीचे एक योग्य उदाहरण आहे. आयुष्यच वेळेपासून बनलेले असते. आयुष्य म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून निसर्गाने दिलेल्या वेळेचा एक पटच असतो. अनेक लोक वेळेचे महत्व जाणून घेत नसल्यामुळे टाइमपासच्या नावाखाली वेळेचा अपव्यय करून जात असतात. टाइमपास करण्याची काहीच आवश्यकता नसते, तो तसाही पासच होत असतो. हाताच्या मुठीतून रेती निष्ठून जावी त्याप्रमाणे काळाच्या मुठीतून एक एक क्षण निष्ठून जात असतो. जसा पहिला क्षण असतो त्याचप्रमाणे अंतिम पण असतो. त्या क्षणांच्या मध्ये जे असंख्य क्षण असतात तेच जीवन म्हणून ओळखले जात असतात. जीवन क्षणभंगूर असते. ते संपुष्टात येण्या अगोदर काहीतरी उल्लेखनीय असे ज्यांना करून जायचे असते ते एक क्षणही वाया घालवित नसतात. वाट्याला आलेल्या प्रत्येक क्षणाचा ते सदुपयोग करून जात असतात. सार्वजनिक जीवनात 10 पैकी 9 कार्यक्रम वेळेवर सुरू होत नसतात. कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी 6 आणि कार्यक्रम सुरू होत असतो रात्री 8 आयोजकांना कुणाचा वेळ खाण्याचा काहीच अधिकार नसतो, कारण ते लोकांचा वाया गेलेला वेळ भरून देऊ शकत नसतात. 50 लोक जरी वेळेवर आले असतील आणि कार्यक्रम 2 उशिरा सुरू झाला तर त्या 50 लोकांचे 100 वाया जात असतात. टाइम इज मनी असे म्हटले जात असते. गमावलेला पैसा एखाद्या वेळेला कमावता येईलही, पण गेलेली वेळ भरून काढता येत नसते. कमानीतून सुटलेला तीर, कुडीतून निघालेला प्राण, तोंडातून निघालेला शब्द आणि गेलेली वेळ परतून येत नसते. तत्वनिष्ठ आयोजन न करता व्यक्तिनिष्ठ नियोजन केल्यामुळे वेळेची नासाडी होत असते. कुणालाच न स्वतःच्या न इतरांच्या वेळेला खाण्याचा अधिकार असतो, कारण वेळ आपण निर्माण करू शकत नाही. वेळ निर्माण करण्याचा एकच मार्ग असतो आणि तो म्हणजे फालतू गोष्टीत, कामात, व्यक्तीत वेळ न दवडणे, सगळ्या गोष्टी वक्तशीरपणे करणे, सगळ्या कामांसाठी वेळ आणि सगळी कामं वेळेवर या डॉक्टर राजेंद्र बर्वेंच्या सूत्राचे पालन करणे आणि त्या योगे निर्माण झालेला वेळ स्व व परविकासासाठी लावणे.
0: वेळेचं महत्व या विषयावर आशिष देव यांचे विचार आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोता आताच आपण ऐकलात कार्यक्रम मंगल प्रभात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:30 झाले.

103 मेगाहर्ट्ज एफएम ध्वनीला रिनवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचे प्रसारण. सकाळचे 6:35 झालेत. आता जाणून घेऊया आज प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर लगेचच दिनविशेष सांगितले जातील. 6:40 शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचना पत्र कृषीवाणी आम्ही प्रसारित करू. 6:45 आरोग्यम धनसंपदा तसेच 6:50 परिसर हे कार्यक्रम अनुक्रमे मुंबई केंद्राहून आम्ही सहक्षेपित करू. सुप्रभात 6:55 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाईल. 7:40 सुगम संगीत.

7:45 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रातील करिअरच्या संधी आम्ही प्रसारित करू. 8:15 हिंदी चित्रपट संगीत प्रसारित होईल. 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्राहून सहक्षेपित केल्या.

8:40 कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त हायटेक शेती प्रगतीची गती हा कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाईल. सकाळी 9:00 विविध भारती थंड सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 10:30 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम गीत गुंजन. सकाळी 11:00 गझल गुलदस्ता. 11:30 माझी आवड या अंतर्गत आसावरी धोटे यांचे विचार आणि त्यांच्या आवडीची गाणी आम्ही प्रसारित करू. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाईल. दुपारी 1:00 तर रात्री सभा संपेपर्यंत विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केले जातील. या दरम्यान 5:30 युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युववाणी आम्ही मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू.

तसंच 7:30 कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्यानं कार्यक्रम किसान वाणी प्रसारित केला जाईल. तर श्रोते हो, ही होती आज प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा.

आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. आज 7 जुलै भारतीय क्रिकेटपटू MS धोनी यांचा आज जन्मदिवस. 7 जुलै 1930 शेरलॉक होम्स या गुप्तहेर पात्राचं जनक आर्थर कॉनन डॉईल यांचा आज मृत्यूदिन. 7 जुलै 1898 हवाई बेटांनी या दिवशी स्वतःला अमेरिकेच्या हवाली केलं. 60 वर्षानंतर हवाईला अमेरिकेतील एक राज्य बनवलं. 7 जुलै 1843 प्राण्याच्या पेशीतील गॉल्जी बॉडीज शोधून काढणारे कॅमिला गॉल्जी हे इटालियन पेशी शास्त्रज्ञ या दिवशी जन्मले. त्यांना 1906 वैद्यकाचं नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं. 7 जुलै 1752 कापड विणण्याच्या यंत्रात क्रांतिकारक सुधारणा करणारे जोसेफ जॅकवार्ड यांचा आज जन्मदिवस. त्यांना नेपोलियन सुवर्ण पदक देण्यात आलं. 7 जुलै 1910 इतिहास संशोधनाचे काम जो तो स्वतंत्र वृत्तीने करीत असताना राजवाडे आणि तात्यासाहेब मेहंदळे यांनी दोघांनीच इतिहास संशोधक मंडळ स्थापन केलं. मेहंदळे अध्यक्ष आणि राजवाडे चिटणीस असे हे मंडळ होतं. आज संगीतकार अनिल विश्वास यांचा जन्मदिवस. त्यांनी आकाशवाणीत निर्माते म्हणून काही वर्ष काम केलंय. तर श्रोते हो, आताच आपण जाणून घेतलेत आजचे काही दिनविशेष.

0: श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:40 झाले. शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचना पत्र प्रसारित करीत आहोत कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात आपण खरीपातील बाजरी पीक लागवडीचं सुधारित तंत्रज्ञान याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. काही माहिती आपण गेल्या भागात जाणून घेतलीत, आज जाणून घेऊया उर्वरित माहिती. तर शेतकरी बंधूंनो, बाजरीची पेरणी 2 चाड्याच्या पाभरीनं करावी. 2 ओळीत 45 सेंटीमीटर आणि 2 रोपात 15 सेंटीमीटर अंतर ठेवावं. पेरणी 3 ते 4 सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल

0: वर करू नये. शेतकरी बंधूंनो, आपण माती परीक्षण केलं असणारच, या माती परीक्षणानुसारच आपण रासायनिक खतं द्यायला हवीत. मध्यम जमिनीसाठी हेक्टरी 50 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश, तर हलक्या जमिनीसाठी 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश खतांचा अवलंब करावा. पेरणीच्या वेळी अर्धे नत्र आणि संपूर्ण स्फुरद आणि पालाश द्यावं. तदनंतर 25 ते 30 दिवसांनी जमिनीत ओलावा असताना किंवा पाऊस पडल्यानंतर अर्धे नत्र द्यावं. हेक्टरी रोपांची संख्या योग्य आणि मर्यादित राहण्याकरिता पेरणीनंतर 15 दिवसांनी विरळणी करावी. दोन रोपातील अंतर 15 सेंटीमीटर ठेवावं. उगवण विरळ झाल्यास उगवणीनंतर 4 ते 5 दिवसांनी नांगे भरून घ्यावेत, अथवा पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी रिमझिम पाऊस चालू असताना रोपाची पुनर्लागण करावी. तसेच आंतरमशागत आणि तण नियंत्रण करायला हवं. तणाचा बंदोबस्त करण्यासाठी 2 वेळा कोळपण्या आणि गरजेनुसार 1 ते 2 वेळा खुरपणी करावी. पेरणी केल्यापासून सुरुवातीचे 30 दिवस शेत तणविरहित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. किंवा एकात्मिक तण नियंत्रण पद्धतीमध्ये अॅट्राझिन तणनाशकाची 1 किलो प्रति हेक्टरी पेरणीनंतर, परंतु पीक उगवण्यापूर्वी 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आणि 1 खुरपणी पेरणीनंतर 25 ते 30 दिवसाच्या आत करावी. शेतकरी बंधूंनो, बाजरी हे कोरडवाहू पीक आहे. खरीप बाजरी पिकास 25 ते 30 सेंटीमीटर इतक्या पाण्याची गरज असते. परंतु पाण्याचा ताण पडला आणि पाणी उपलब्ध असेल तर आपण संवेदनक्षम अवस्थेत पाणी दिलं तर आपल्याला अधिक उत्पादन मिळू शकतं. परंतु पाण्याचा ताण पडला आणि आपल्याकडे जर पाणी उपलब्ध असेल, पाणी देण्याची सोय असेल, तर आपल्याला अधिक उत्पादन मिळू शकतं. पहिलं पाणी फुटवे येण्याच्या वेळी म्हणजे पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी, दुसरं पाणी पीक पोटरीतरांना द्यावं म्हणजे पेरणीनंतर 35 ते 45 दिवसांनी द्यावं, आणि तिसरं पाणी दाणे भरतेवेळी म्हणजे पेरणीनंतर 60 ते 65 दिवसांनी द्यावं. आंतरपीक घेण्यासाठी आपण हलकी जमीन असेल तर बाजरी अधिक मटकी, मध्यम जमीन असेल तर बाजरी अधिक तूर 2:1 या प्रमाणात आपण आंतरपीक घेऊ शकतो. 2 ओळीत 30 सेंटीमीटर इतकं अंतर ठेवावं. तर आपण जाणून घेत आहोत शेतकरी बंधूंनो, खरीपातील बाजरी पिकाचं अधिक उत्पादन मिळवण्यासाठीचं नवीन तंत्रज्ञान याविषयीची माहिती. उर्वरित माहिती ऐकूया आपण उद्याच्या कृषीवाणी या कार्यक्रमात. नमस्कार.
1: शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी आताच आपण ऐकलीत. वाचक स्वर होतं संगीता लोखंडे यांचा.

हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. आरोग्यम धन्यसंपदा तसेच 6:50 परिसर हे कार्यक्रम अनुक्रमे मुंबई केंद्राहून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या भागात आपण केस गळती, कोंडा आणि टाळूच्या संसर्गाचे व्यवस्थापन, त्यावर आयुर्वेद काय सांगतो हे पाहूया. पावसाळ्यात वातावरणातील ओलावा वाढल्यामुळे टाळूवर घाम आणि तेल साचते, त्यामुळे बुरशी आणि जंतू वाढण्यासाठी पोषक वातावरण तयार होते. परिणामी कोंडा, खाज आणि संसर्ग वाढू शकतो. कोंडा टाळूच्या आरोग्याशी संबंधित आहे आणि केसांच्या मुळावर परिणाम होऊ शकतो. कोंड्यामुळे केसात खूप खाज येते. अशा वेळी नखांनी खाजवले तर तिथे स्क्रॅचेस येतात, जखमा होतात आणि त्यामुळे इन्फेक्शन आणखी वाढू शकतात. म्हणून नखांनी कधीही डोक्याच्या त्वचेवर अर्थात स्काल्पवर खाजवू नये. पावसाळ्यात काही प्रमाणात केस गळणे सामान्य असले तरी अतिप्रमाणात गळती होत असेल तर त्याकडे लक्ष द्यायला हवे. आयुर्वेदानुसार केसांचे आरोग्य हे अस्थिधातू आणि रक्तधातूच्या पोषणाशी संबंधित आहे. अस्थिधातूचे आरोग्य उत्तम असेल तर केसही उत्तम असतात, त्यांची वाढ चांगली होते, केस गळतीही होत नाही. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 यांची कमतरता असेल तर केस मोठ्या प्रमाणावर गळतात. रक्तधातू उत्तम असेल तर केसांना पोषण व्यवस्थित मिळते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले तर केस गळणे वाढू शकते. पचन शक्ती, झोप, मानसिक आरोग्य आणि आहार यांचा केसांवर मोठा प्रभाव असतो. रात्री जागरणामुळे शरीरातील वात पित्त दोषाचे असंतुलन होते, त्यामुळे त्याचा परिणाम केसांवरही दिसून येतो. या काळात काही साधे उपाय उपयुक्त ठरतात. पावसात भिजल्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवावे, ओले केस बांधू नये, इतरांचा कंगवा वापरू नका, टाळू स्वच्छ ठेवा. रोज रात्री झोपताना जाड दात्याच्या कंगव्याने केस विंचरावेत, त्यामुळे केसांच्या मुळाशी रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते आणि मुळापासून केसांचे पोषण होते. आयुर्वेदात भृंगराज, आवळा, ब्राह्मी, जास्वंद यांना विशेष महत्व दिले आहे. या वनस्पतींनी सिद्ध केलेले तेल केसांसाठी उपयुक्त असते, त्यामुळे केस गळणे कमी होते, केस अकाली पांढरे होणे याचे प्रमाणही कमी होते. तसेच केस दुभंगणे, कोंडा या समस्यांवरही त्याचा उपयोग होतो. केसात सतत कोंडा होत असेल तर कडुनिंबाच्या सालाचे किंवा पानांचे चूर्ण, त्रिफळा चूर्ण, नागरमोथ्याचे चूर्ण एकत्र करून त्यांचा पॅक स्काल्पवर लावला तर कोंडा कमी होतो. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कोमट तेलाने हलका मस केल्यास टाळूचे पोषण सुधारे. केस धुण्यासाठी माइल्ड शॅम्पू किंवा शिकिकाई, रिठा, त्रिफळा, संत्रासाल यांचा वापर करावा. केस धुण्यासाठी कधीही गरम पाणी वापरू नये, त्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा. ओले केस विंचरू नये, त्यामुळे केस जास्त गळतात आणि तुटतात. तसेच आहारात प्रथिने, लोह, झिंक आणि जीवनसत्वे असलेले पदार्थ असावेत, विशेषतः काळे तीळ, खजूर, खारीक, मनुका, मूग, गाईचे तूप, आवळा, ओले खोबरे, नाचणी, राजगिरा यांचा समावेश आहारात असावा. रोज रात्री झोपताना तळपायाला गाईच्या साजूक तुपाने किंवा खोबरेल तेलाने मसाज करावा, यालाच पादाभ्यंग असे म्हणतात. यामुळे शरीरातील वात दोषाचे संतुलन व्हायला मदत होते, शांत झोप लागते. योग्य काळजी घेतल्यास पावसाळ्यात केस मजबूत आणि निरोगी राहू शकतात. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आता सर्व स्तरावर सुरू आहे. पर्यावरण पूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत आवचट यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत. या तिसऱ्या भागात आवचटजी आपलं स्वागत.
1: रामकृष्ण हरी.
0: रामकृष्ण हरी. तुम्ही जनजागृती केलीत, पण जनजागृती करून जे उपाय आपल्याला योजायचे आहेत ते उपायही प्रत्यक्षात तुम्ही करत आहात, त्यात तुम्हाला बहुशी यशही आलेलं आहे. तर ते उपाय कोणते आहेत आणि यश आपण कशाला म्हणूया?
1: आम्ही 2,00,000 कापडी पिशव्यांचं वितरण या वारी मार्गावर केलं.
0: बर बर.
1: 1,50,000 विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये ही जनजागृती घडून आणली. तर त्या दृष्टीनं आम्ही विद्यार्थ्यांना सांगितलं की उद्या तुमच्या गावामध्ये दिंडी येणार आहे.
0: बरोबर.
1: दिंडी आल्यानंतर एकच काम तुम्ही करायचं की आईजवळ एक कापडाची पिशवी आणि वडिलांजवळ एक कापडाची पिशवी द्यायची. त्यांना सांगायचं याच पिशवीतून पानफूल घेऊन जायचं आणि याच पिशवीतून प्रसाद घरी आणायचा.
0: बरोबर.
1: याचा आम्हाला इतका चांगला रिझल्ट मिळाला. त्याचबरोबर या विषयामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात वाचायचं असेल आणि प्रदूषण व्हायचं नसेल तर एकमेव पर्याय काय की जी वेदकाळापासून ज्या गोष्टी वारीमध्ये पूर्वी वापरात होत्या, आम्ही आज नव्यानं काही सांगतोय असं नाही.
0: बरोबर आहे.
1: पूर्वी ज्यावेळेस संख्या कमी होती त्यावेळेस काय वापरायचे तर पानाच्या पत्रावळी वापरायचे. आजही आपण गावागावात गेलो आणि त्यांना सांगितलं की 40 वर्षापूर्वी तुम्ही काय वापरायचे तर सगळे सांगतात की पळसाच्या पानाच्या पत्रावळी आम्ही वापरायचो.
0: बरोबर.
1: तर या पळसाच्या पानाच्या पत्रावळी आम्ही मोठ्या प्रमाणात वितरित केल्या. गेल्या 13 वर्षाच्या कामाचं आमचं यश जे आहे की मागच्या वारीमध्ये आम्ही 2,68,00,000 पानाच्या पत्रावळी वितरित केल्या.
0: बर.
1: आणि या पत्रावळी पुन्हा संकलित केल्या, वापरलेल्या पत्रावळी संकलित केल्या.
0: बरोबर.
1: आणि या संकलित केलेल्या पत्रावळी याच्यामध्ये देशी गाईचं शेण आणि गोमूत्र वापरून याचं आम्ही कंपोस्ट खत तयार केलं आणि हे कंपोस्ट खत वारी मार्गावरच्या शेतकऱ्यांना मोफत वितरित केलं.
0: अरे वा.
1: मला वाटतं ही सगळी एंड टू एंड प्रोसेस.
0: बरोबर.
1: जी खऱ्या अर्थानं संतांना अपेक्षित आहे.
0: बरोबर.
1: एंड टू एंड प्रोसेस की आम्ही वारी आमची या ठिकाणी आली, वारी निघून गेली आणि तिथे शून्य कचरा आज आहे. त्याचबरोबर आमचा श्रद्धेचा विषय असतो. आम्ही माऊलींच्या समाधीवर हार फुलं वापरतो, पण ही हार फुलाचं नंतर काय होतं?
0: बरोबर.
1: एक तर ती पायदळी तुडवली जातात किंवा मग ते सगळं गोळा करून कुठेतरी नदीत टाकलं
0: जातं.
1: नदीत निर्माल्य विसर्जित केल्यामुळे आम्ही त्या नदीचं पावित्र्य एका अर्थानं नष्ट करत असतो.
0: बरोबर.
1: की खूप मोठं प्रदूषण त्या निर्माल्यामुळे नदीचं होतं, पाण्याचं प्रदूषण होतं.
0: बरोबर.
1: तर मग असं सगळं निर्माल्य आम्ही संकलित केलं.
0: बर.
1: आणि त्या निर्माल्यापासून आम्ही कंपोस्ट खत बनवलं. आळंदीमध्ये जे निर्माल्य येतं हे निर्माल्य आम्ही संकलित करतो.
0: बर.
1: रोज येणारं निर्माल्य संकलित करतो. या निर्माल्यातलं चांगलं निर्माल्य जे आहे या चांगल्या निर्माल्याचं वाळवून त्याची बुकटी केली जाते आणि त्याच्यापासून आम्ही पर्यावरणपूरक अगरबत्ती आणि धूप कप बनवलेले आहेत.
0: अरे वा.
1: त्याचबरोबर दुसऱ्या निर्माल्यापासून आम्ही कंपोस्ट खत बनवलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही निसर्गातून आलेली प्रत्येक गोष्ट वापरली तर स्वाभाविकपणे तीही गोष्ट पुन्हा निसर्गात विलीन होईल. अशा पद्धतीची रचना जी आहे ती लावण्याची गरज आहे. वारी मार्गावर समजा रोज 5,00,000 लोक दिवसा दुपारी आणि 5,00,000 लोक रात्री भोजन करतायत.
0: बरोबर.
1: तर 5,00,000 लोकांनी जर पळसाच्या पानाच्या पत्रावळी वापरल्या तर मला वाटतं वारी मार्गावरचा कचऱ्याचा प्रश्न हा शून्य होईल.
0: बरोबर.
1: आणि अनेक जणांना रोजगार मिळेल.
0: निश्चितच. आपण आता या सगळ्या उपायांसाठी तुम्हाला कोणाकोणाची मदत होती हे पुढच्या भागात बघणार आहोत. या भागापुर निरोप घेतो. नमस्कार. श्रोती हो, ही आकाशवाणी
2: इयम आकाशवाणी.
3: आकाशवाणीचं आहे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:55 झालेत. सुप्रभात हा कार्यक्रम प्रारंभ करीत आहोत. श्रोत्या नमस्कार. सुप्रभात ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी गौरी काबरा कार्यक्रमात हार्दिक स्वागत करते. श्रोते हो, मे महिना संपत आला की जूनमध्ये प्रत्येकालाच वेध लागतात ते पावसाळ्याचे. तसं पाहायला गेलं तर यावर्षी जूनच्या शेवटी पावसाने हजेरी लावली, तरीही पावसाळा ऋतू

बद्दल प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच जागा असते. येरे येरे पावसा तुला देतो पैसा या गोड बडबड गीतासह आपल्यातील प्रत्येकानेच पहिल्या पावसाचं स्वागत केलंय. उन्हाळ्याच्या कडाक्यानं तापलेली माती, प्राणी, पक्षी, माणसं सर्वच जण त्या पहिल्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. उन्हाळ्याच्या कडक झळा सोसल्यानंतर जीवाला गारवा देतो तो पाऊस. उन्हाने तापलेल्या धरणी मातेला शीतलता देतो तो पाऊस. आकाशाच्या कुशीतून जमिनीकडे बेफाम झेपावणारा निसर्गाचा मूर्तिमंत आविष्कार म्हणजे पाऊस. काहीतरी अनाकलनीय नातंच असावं त्याचं या धरणीशी. म्हणूनच त्याचं आगमन झाल्यावर धरती ही जणू हिरवा शालू धारण करते. वातावरणात एक वेगळंच चैतन्य, ताजगी हा पाऊस घेऊन येतो. पावसाच्या पहिल्या सरीसोबत मातीपासून येणारा सुगंध म्हणजे जणू निसर्गाचा श्वासच. हा सुगंध मनात खोलवर झिरपत जातो. उदास मनाला हळूवार स्फूर्ती देणारा, आनंदी मनाला आणखी उधाण देणारा पावसाळा हा फक्त हवामानाचा नाही तर भावनांचाही ऋतू आहे. कवीसाठी नवे शब्द सापडण्याची प्रेरणा तर एकटेपणात असलेल्या व्यक्तींसाठी तो आत्मचिंतनाचा आरसा बनतो. लहान मुलांसाठी तो पाण्यात खेळण्याची मजा असतो तर वृद्धांसाठी जुनी आठवण घेऊन येणारा वेळ. श्रोते हो, आकाशात जसे काळे ढग दाटून येतात ना, तेव्हा असं वाटतं निसर्गही स्वतःची कविता लिहायला सुरुवात करतोय. गडगडणारे ढग, विजेचे चमकते वीज पंख आणि शांततेला भेदणारा तो पहिला पाऊस ही प्रत्येकाच्या हृदयाच्या कोपऱ्यात कोरलेली आठवण असते. हिरवीगार धरती, वाहणाऱ्या नद्या, खळखळणारे धबधबे आणि आकाशात सुंदर इंद्रधनुष्याचं दर्शन मन अगदी प्रसन्न करून जात. श्रोते हो, पावसाची चाहूल लागली की बळीराजाच्या दिवसालाही नवा वेग मिळतो. शेतात ओलावा येताच पेरणीची कामं सुरू होतात. ट्रॅक्टर, नांगर आणि बी बियाण्यांची तयारी सुरू होते. एका नव्या आशेचं, नव्या संघर्षाचं आणि नव्या ध्येयाचं बीज शेतकरी पेरतो. श्रोते हो, पावसाळा म्हणजे चैतन्य ऋतू म्हणावयास हरकत नाही. पावसाळा हा केवळ ऋतू नसून एक उत्सव आहे निसर्गाच्या पुनर्जन्माचा, मनाच्या नवचैतन्याचा आणि आयुष्याच्या ओलाव्याचा. या सरीमध्ये भावना, आनंद आणि नवी ऊर्जा मिसळलेली असते. तो निसर्गाला जिवंत करतो आणि मनुष्याला नवचैतन्य देतो.

0: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेज.
1: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
2: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
2: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा.
1: आकाशवाणी चंद्रपूर. जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
3: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
3: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
3: कॉल करा आणि प्रश्न विचारा.
1: 07

0: 1724634634 या नंबरवर.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
0: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
1: हॅलो डॉक्टर.
0: हॅलो डॉक्टर. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
2: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
2: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा.
0: आकाशवाणी चंद्रपूर.
3: आता ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या पुणे केंद्राहून आम्ही सहक्षेपित करू. तसेच 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाईल.
4: या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
5: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ईएसआय लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ईएसआयची फॅसिलिटी द्यावी लागते.
4: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.

जय जय राम। श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस, त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल। एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना। आणि मग पाळणाली

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
3: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
5: श्रोतेहो, 7:10 होत आहेत. ऐकूया प्रादेशिक बातम्या.
6: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे गेल्या 3-4 दिवसात राज्यात 13 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आषाढी वारीसाठी देहू आळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आता सविस्तर बातम्या. मुंबई पुण्यासह ठाणे, पालघर, रायगड अन्य जिल्ह्यांना कालही मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या विक्रमी पावसानं जनजीवन विस्कळीत झालं.

0: असून काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पाटण इथं घरावर दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत दिली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसाच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आढावा घेतला. येत्या 3 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,
1: हे जे काही इव्हेंट्स आहेत, हे इव्हेंट्स आज निसर्गाचं जे काही चक्र बदललेलं आहे त्याच्यातले इव्हेंट्स आहेत. असं नाही आहे की या संदर्भात कुठली तयारी नाही करण्यात आली. तयारी केली त्याच्यापेक्षा विपरीत इव्हेंट्स होत आहेत. पण निश्चितपणे संपूर्ण महानगरपालिका असेल, डिझास्टर मॅनेजमेंटची संपूर्ण यंत्रणा असेल, अशा सगळ्या यंत्रणा पूर्णपणे त्या ठिकाणी रस्त्यावर आहेत. लोकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे. 2 दिवस झाले ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतंय की इथे काही दुर्घटना होऊ शकते तिथले लोक बाहेर काढलेले आहेत, त्यांना काही वेगवेगळ्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे, पण लोकांनी ही सावधानता ठेवावी. शक्यतोवर सगळा प्रवास टाळावा. कोणीही आता या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास करू नये. आणि पूर्ण प्रशासन अलर्ट मोडवर आहे आणि मी विश्वास देतो की यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही. ज्या ठिकाणी कुठे कमतरता राहिली असेल तर ती दूर करण्याचं काम हे आपण राज्य शासनाच्या वतीनं निश्चितपणे करू.
0: पावसाळी पर्यटन, धबधबे, घाट परिसर किंवा धोकादायक ठिकाणी फिरण्यासाठी जाणं पूर्णपणे टाळावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी तरुणाईला केलं. हवामान खात्याच्या अंदाजानुसार त्र्यंबकेश्वर नाशिक परिसरात ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी काल त्र्यंबकेश्वर इथं आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाचा आढावा घेतला. त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरीजवळील मेटघर आणि अन्य गावांना स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न असल्याचं महाजन यांनी यावेळी सांगितलं. त्र्यंबकेश्वर इथल्या मेटघर या किल्ल्यावरील 100 जणांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बोगदा क्रमांक 2 जवळ काल पहाटे दरड कोसळली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महामार्ग पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी तत्काळ बचाव कार्य सुरू करून दरड हटवली. सध्या या मार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या 3 मार्गिका तर मुंबईकडे जाणारी 1 मार्गिका खुली करण्यात आली आहे. पुणे मुंबई मार्गावर दरड कोसळल्यामुळे या दोन्ही शहरादरम्यानची एसटी बस वाहतूकही बंद करण्यात आली. दरम्यान मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक सुरळीत होत असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं समाज माध्यमावरून कळवलं आहे. अतिवृष्टी इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पालघर, रायगड, पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आजही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचणे, दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. वरंधा आणि आंबेनळी घाटात दरडी कोसळत असल्यानं हा भोर महाड रस्ता 31 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे, तर आंबेनळी घाट 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातली जगबुडी नदीसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अंबा, सावित्री, पाताळगंगा, कुंडलिका, भोगावती, बाळगंगा, उल्हास या नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत असून पेण शहर आणि तालुक्यात अनेक गावात पाणी साचल्यानं गणेश मूर्ती बनवणारे अनेक कारखाने पाण्याखाली गेले असून मूर्तीकारांचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 14 गावातील 937 लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यातील पाली इथल्या श्री बल्लाळेश्वर मंदिरात पुराचं पाणी शिरलं आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई, सातारा या डोंगराळ तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पर्यटन स्थळं, धबधबे, तलाव आणि नदीकाठच्या भागांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज दुपारी देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उद्या 8 तारखेला आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे. संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर ज्या वारकरी आणि भक्तांनी देहू किंवा आळंदीच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी सुरक्षित थांबावं आणि देहू आळंदीत येण्याचा प्रयत्न करू नये. प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन

0: जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख विक्रमसिंह मोर यांनी याबाबत आवाहन केलं आहे.
1: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहे की वारकऱ्यांनी सर्व भाविक भक्तांनी आपण जिथे आहात तिथेच थांबावे. अतिशय मुसळधार पाऊस देहूमध्येही चालू आहे. देहूमध्ये इंद्रायणीला पूर आलेला आहे. देहूतील दोन्ही वाहतुकीचे पूल हे पाण्याखाली गेलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहूत येणं टाळावं. वारकऱ्यांनी आपण जेथे आहात तेथेच सुरक्षित राहावं आणि स्वतःच्या जीवताची देखील काळजी घ्यावी. प्रस्थान 7 जुलै रोजी देहू येथे देऊळवाड्यात 2:00 हे प्रातनिधिक स्वरूपात होणार आहे. त्याची सर्वांनी वारकऱ्यांनी व भावी भक्तांनी नोंद घ्यावी. रामकृष्ण हरी.
0: दरम्यान पुणे महापालिकेनं आषाढी वारीनिमित्त आजपासून 12 जुलैपर्यंत पाणी कपात मागे घेतली आहे. पालख्यांनिमित्त वारकऱ्यांचा पुण्यातील मुक्काम नियोजित वेळेच्या आधी 2 दिवस होणार आहे. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतला असून वारीकाळात संपूर्ण शहरात सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल. कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज आणि उद्या बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. गेल्या 2 दिवसापासून अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: गेल्या 2 दिवसापासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील उत्तर भागात सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये पावसाने जोर धरला असल्याने उत्तर भागातील नद्या वाहत्या झाल्या आहेत. कोले तालुक्यातील पश्चिम भागात भंडारदरा रतनवाडी घाटघर वाकी या भागात जोरदार पाऊस सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या इतर भागामध्ये मोठा पाऊस होत असला तरी दक्षिण भागामध्ये अद्यापही पावसाची गरज आहे. जिल्ह्यातील पाथर्डी शेवगाव श्रीगोंदा पारनेर जामखेड या भागात पेरणी लायक पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणाला अजून पाण्याची प्रतीक्षा आहे. अकोले तालुक्याचा ही भाग संगमनेर तालुक्यातील पठारी भाग पावसापासून वंचित आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातपुते अहिल्यानगर.
0: आंतरराष्ट्रीय सहकार सप्ताह तसंच केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल देशभरातील अनेक सहकार उपक्रमांचं उद्घाटन झालं. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेल्हे इथं उभारण्यात आलेल्या 500 मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचं उद्घाटनही काल शहा यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे करण्यात आलं. जगातील सर्वात मोठी धान्य साठवण योजना आणि कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत हे गोदाम उभारण्यात आलं आहे. दृष्टीदोष असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गेली 3 दशकं निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या निवांत अंधमुक्त विकासालयाच्या संस्थापिका मीरा बडवे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. त्या 72 वर्षांच्या होत्या. त्यांनी देहदान केलं आहे. 1996 त्यांनी स्वतःच्या घरातून निवांत अंधमुक्त विकासालय या संस्थेची स्थापना केली. विशेषतः 10वीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक वाचन लेखन मार्गदर्शन आणि स्वावलंबनासाठी विविध प्रकारचं सहाय्य उपलब्ध करून देण्याचं कार्य त्यांनी अविरतपणे केलं. गेल्या 30 वर्षात त्यांनी दृष्टीदोष असलेल्या 4000 विद्यार्थ्यांना शिक्षण आणि करिअरच्या प्रवासात साथ दिली. त्यांच्या मार्गदर्शनातून घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे गेल्या 3-4 दिवसात राज्यात 13 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आषाढी वारीसाठी देहू वाळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे ढोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि

लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन। तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल।

0: श्रोतेहो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
1: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ESI ची फॅसिलिटी द्यावी लागते.
0: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
2: श्रोतेहो, सकाळचे 7:22 आणि 30 सेकंद झालेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, सकाळचे 5:23 होत आहेत. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज 7 जुलै हा दिवस जागतिक चॉकलेट दिन म्हणून 2009 साजरा केला जातो. चॉकलेट प्रेमी एकमेकांना चॉकलेट भेट देऊन हा दिवस साजरा करतात. भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध आणि दिग्गज संगीतकार अनिल बिस्वास यांची आज जयंती. हिंदी चित्रपट संगीताचे भीष्म पितामह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनिलदा यांनी 1935 ते 1965 या काळात अनेक अजरामर गाण्यांच्या रचना केल्या. भारतीय चित्रपटांमध्ये प्रथमच ऑर्केस्ट्रा आणि कोरसचा प्रभावी वापर करण्याचं श्रेय त्यांना जातं. पार्श्वगायनाचं तंत्र विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. बंगाली, पंजाबी, मराठी यासारख्या विविध लोकसंगीतांचा सखोल अभ्यास करून त्यांनी तो आपल्या संगीतातून रसिकांपर्यंत पोहोचवला.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
3: आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, सकाळचे 7:25 झाली आहेत.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारित होत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून देणार आहोत. याविषयी माहिती देण्यासाठी

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून देणार आहोत. याविषयी माहिती करून देण्यासाठी दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर मला सांगा की आपण मोबाईलमध्ये जनरली पटकन सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून आपले बरेच पासवर्ड आपण सेव्ह करतो. आपण आधार कार्ड, आपण पॅन कार्ड आपलं सेव्ह असतं, तर मग हे ठेवायचं नाही का आपण मोबाईलमध्ये?
1: नाही, ते बदलत गेलं पाहिजे. कसं आहे की सगळेजण सेव्ह करतात, पण काही लोकांच्या बाबतीत धोका होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा सायबर गुन्हेगार तुम्हाला ओटीपी विचारतो, निव्वळ पासवर्ड वापरून होत नाहीये.
0: अच्छा.
1: त्यात डबल ऑथेंटिकेशन आहे, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे, ते तुम्ही ठेवायला पाहिजे. बऱ्याच वेळा कसं असतं की तुमचा डिवाइस सुद्धा ती कंपनी आयडेंटिफाय करते. तुमचा जो IMEI नंबर आहे, तुमचा जो सिम कार्ड आहे, हे सगळं, इवन पोर्ट सुद्धा. तुमच्या फोन मध्ये जर 3 पोर्ट असतील, प्रत्येक पोर्ट सुद्धा सिस्टीम आयडेंटिफाय करते, तरच त्यांचं कनेक्शन इस्टॅब्लिश होऊ शकतं. त्यामुळे असं नाही की तुम्ही ठेवलं म्हणून तुम्ही फारच चूक केली आणि तुम्ही फारच प्रिकॉशन घेतली, इकडं लिहिलं तिकडं, त्याचा काही फरक पडत नाही. फक्त काय आहे की तुमचे जे फायनान्शियल फ्रॉड जे होतात, त्यासाठी तुमचे जे OTP असतात, तुमचे पिन नंबर असतात, CVV नंबर असतात, हे सगळे फार महत्वाचे आहेत.
0: अच्छा.
1: हे फक्त तुम्ही कुणाला शेअर नाही करायला.
0: नक्कीच नक्कीच. सर सर, सुरुवातीला तुम्ही बोलता बोलता डिजिटल अरेस्ट हा शब्द वापरला, म्हणजे नेमकं काय?
1: डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्हाला अटक केली जाते. म्हणजे तुमच्याच घरात तुमच्याच मोबाईल फोनचा व्हिडिओ कॉल 24 तास चालू ठेवायचा, आणि तो 24 तास चालू असल्यामुळे तुम्ही अटक झालेला आहात, आणि पुढचे जे लोक बसलेले आहेत ते तुम्हाला बघत राहतात. जसं की एखाद्या जेलमध्ये एखादा माणूस जेलर असतो आणि त्याला अटक केलेली असते, मग ते असं पिंजऱ्यासारखा तो स्ट्रक्चर असतं की चो बाजून तो दिसला पाहिजे, तो काय करतो, झोपला का, उठला का, सगळ्या जशा ऍक्टिव्हिटी जेलमध्ये ऑब्झर्व केल्या जातात, तसे डिजिटल अरेस्ट ही कल्पना आहे. डिजिटल अरेस्ट ही कल्पना अशी या सायबर गुन्हेगारांनी तयार केलेली आहे. ते सुरुवातीला काय करतात की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जनरली हे कुठल्याही वयोगटातल्या माणसाला हे टार्गेट करू शकतात, पण ह्याच्यामध्ये फसणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते सिनियर सिटीजनच आहे. सिनियर सिटीजन किंवा ज्यांना टेक्नॉलॉजी बद्दल फारसं ज्ञान नाही, त्यांचं फसणाऱ्यांचं प्रमाण जास्त. फॉर एक्झाम्पल असे आमच्याकडे केस आलेली आहे की पूर्ण भारतामधली किंवा जगातली सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट ची घटना मुंबईमध्ये झालेली आहे. की एका व्यक्तीला असा एक फोन गेला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या मोबाईल मधून काही SMS जात आहेत आणि ते इनलिगल आहेत, आणि त्याची इन्क्वायरी आम्ही करतोय, आणि मी टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट मधून बोलतोय, ट्राय मधून बोलतोय, आणि त्याची आम्ही इन्क्वायरी करतोय. त्याच्यानंतर ते सिनियर सिटीजन म्हणले तुमचा आधार कार्डचा वापर केला गेलेला आहे, तुमच्या नावाने ऍडव्हर्टाईज चाललेले आहे, ऍडव्हर्टाईज करतायत, इनलिगल आहे. असं तसं सांगितल्यानंतर ते थोडेसे माणूस काय करतं की काय नेमका प्रकार आहे म्हणून त्यांना माणूस रिस्पॉन्स देतो. आणि जसं त्यांनी रिस्पॉन्स दिला तर त्यांनी परत दुसरा फोन आला, इन्क्वायरी चालू आहे, अजून तुम्हाला कोणतरी दुसरे माझे कलीग फोन करतील.
0: साधा फोन येतो ना?
1: साधा फोन, रेग्युलर फोन. आणि त्याच्यानंतर दुसरा फोन आला की त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हिडिओ कॉल.
0: अच्छा.
1: व्हिडिओ कॉल मध्ये एक इन्स्पेक्टर, तो क्राईम ब्रँच मधून बोलतोय मुंबईच्या.
0: अच्छा.
1: आणि तुमच्या मी इन्क्वायरी सुरू केलेली आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका, विश्वास घेत त्यांना पहिला विश्वास संपादन केला जातो आणि त्यांना दाखवलं जातं की हे कार्ड एक असतं त्यांच्याकडे, ऑलरेडी डेटा त्यांच्याकडे असतो आणि तो कार्ड दाखवतात ते. मग कार्डवर आधार कार्ड असतं, ते आधार कार्डचा नंबर कुणाला जनरली पाठ नसतो किंवा ते फॉर्मेट माहित आहे अशा फॉर्मेटमध्ये आधार कार्ड असतो, ते दाखवे तुमचं आहे का? हो माझंच. ठीक आहे. मग ह्या आधार कार्डच्या वरती तुम्ही काही कॅनरा बँकेमध्ये अकाउंट काढलेलं आहे का? तर ते म्हटले माझं अकाउंट नाही आहे तिथे. बरं ठीक आहे, आम्ही जरा खात्री करतो, तुम्ही नसाल तर काही अडचण नाही आहे, काही अडचण नाही, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही आहे. असं करून त्या माणसाशी ते संवाद वाढवतात.
0: अच्छा.
1: आणि संवाद असा वाढला, मग त्यांना सांगितलं जातं की आता हे जे आधार कार्ड जे वापरलेलं आहे, आम्ही खात्री केली, पडवून फोन येतो, व्हिडिओ कॉल, खात्री केली तर तुम्ही कॅनरा बँकेमध्ये तुम्हाला 20 लाख रुपये कॅश मिळालेली आहे आणि ती कॅश तुम्ही जमा केलेली आहे आणि तुम्ही आम्हाला काहीतरी खोटी माहिती देता.
0: अच्छा.
1: मग तो वयस्कर माणूस गडबडतो, म्हणजे माझं तरी खातं नाहीये, आधार कार्ड मात्र माझं आहे. त्याच्या बॅक ऑफ माइंड मध्ये काय राहतं की आधार

0: मात्र माझा आहे. मग तो सांगतोय की सांगता येत नाही म्हणजे कुणीतरी तुमच्या आधार कार्डचा गैरवापर केला असू शकतो. आता आणखी जी इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. मग हळूहळू जसं जसं पुढे जातं तसं त्याला सांगितलं जातं की एका व्यक्तीला मी अटक केलेली आहे, त्याच्या घरामध्ये रेड केली आणि तो फार मोठा मनी लॉन्ड्रिंग करणारा माणूस आहे. आमचे पूर्ण फार त्यांनी सगळं हायदोस घातलेला आहे. अनेक त्याच्या गँग मध्ये त्यापैकी तुम्ही एक आहात.
1: अच्छा.
0: आणि मग ते असे कॅश मध्ये पैसे टाकतात, मग ते ब्लॅक चे व्हाईट करतात, अशा प्रकारचे मनी लॉन्ड्रिंगचा तो त्यांचा तो झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये तुमची पण इन्क्वायरी सुरू झाली. बरं आता ठीक आहे, आता इन्क्वायरी सुरू झालेली आहे तर उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात नेलं जाईल. मग ते म्हणले मला कसं काय, नाही तुम्ही जायची गरज नाही, आता तुमचा जो फोन आहे अजून एक फोन विकत घ्या.
1: अच्छा.
0: एक फोन कॉलिंग साठी, सायबर गुन्हेगार कॉल करणार, एक फोन व्हिडिओ कॉल मग तो व्हिडिओ कॉल अशा ठिकाणी व्हिडिओ ते सांगतात लावायला की जेणेकरून घरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या सायबर गुन्हेगारांना दिसत असत. आणि ज्या वेळा ते दिसतात मग ते सांगतात की बघा ते दूधवाला आला, बेल वाजली, दूधवाला आला असेल, दूध घ्या, त्याच्याशी काही बोलू नका. पहिली इन्स्ट्रक्शन असते की आता तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेला आहात. मग लगेच जज, दोन वकील, मग त्यांची बोलणी
1: व्हिडिओ कॉलवरती,
0: आणि दिसतं व्हिडिओ कॉलवरती, त्याला दिसतं की माझी केस घेऊन एक गेलेला आहे ते कोर्टामध्ये सांगतोय. जज पास करून, जजने ऑर्डर पण पास केली, तुमच्याकडे जेवढं काय आहे तुम्ही ते सगळं डिस्क्लोज करा, तपासामध्ये सहकार्य करा तुम्ही, असं करून ते जजची ऑर्डर पण येते. ती पण नावांची लगेच व्हॉट्सअप वरती त्या व्हिडिओ कॉलवरती ऑर्डर लगेच. मग ते म्हणते बरोबर आहे, आता सांगितलं, मग ते आपण काही केलेलंच नाही, सांगायला काय हरकत आहे. ते सगळं येतात की माझे हे ना, माझ्या बायकोचं हे ना, बायकोच्या अंगावर एवढे दागिने आहेत, एवढी स्थावर मालमत्ता आहे, एवढी माझे अकाउंट आहेत, या अकाउंट मध्ये असे असे पैसे आहेत, हे सगळं राईट डाऊन करतो. तो माणूस शांतपणे आठवलेलं न आठवलेलं इकडं तिकडं हुडकून घरातली कागद बघून सगळे डिटेल्स वगैरे सगळे लिहितो आणि पोस्ट करतो त्यांना. आता काय झालं की ही माहिती ह्यांनी डिस्क्लोज केलेली आहे, सायबर गुन्हेगारला माहिती आहे का?
1: नाही.
0: मग ती माहितीचं ते विश्लेषण करतात. मग परत डिजिटल अरेस्ट सुरूच आहे 24 तास असं करत बस. मग त्यांना असं सांगितलं जातं की आता तुम्हाला काय करावं लागतील की हे पैसे आम्ही तुम्हाला आरबीआयचा अकाउंट एक देतो, ते गव्हर्नमेंटची बँक आहे आणि सर्व अशी जे काही प्रॉपर्टी असते आम्ही तिथं जमा करतो, व्हेरिफिकेशन झालं की ती परत प्रॉपर्टी तुम्हाला देतो, असं करून त्यांना बँकेत जायला सांगितलं जातं. मग हे बँकेत जातात, ज्यावेळा बँकेत जातात तेव्हा तो घरातला फोन 24 तास चालूच आहे तो डिजिटल अरेस्टचा.
1: अच्छा.
0: परवानगी घेऊन घराच्या बाहेर पडायचं.
1: अच्छा.
0: आणि मग फोन 24 तास चालू ठेवायचा खिशातला, जो व्हॉइस कॉल ज्याच्यावरती फोन झालाय. मग ते सांग ना, तुम्ही उतरला का? उतरला. रिक्षात उतरला? उतरला. आता बँकेत गेला का? गेला. कोणाला कोण पुढे आहे मॅनेजर? तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचे म्हणून ते पैसे ट्रान्सफर करायचे आहेत आणि हे अकाउंट नंबर दिलेला आहे मी. मग ते आरबीआयचं, त्याला बाकीचं काय सांगायचं नाही, त्यांना कुणाला बोलायचं नाही. पहिली गोष्ट, तुम्ही काहीही नातेवाईकाला सांगायचं नाही, मित्रमंडळींना काही बोलायचं नाही, घरातल्या कुठल्याही व्यक्तीला कळता कामा नये, तुमच्या गल्ली तुमच्या मोहल्ल्यात काही कळता कामा नये. कारण का? तुमची डिजिटल अरेस्ट झालेली आहे. जसं काय तुम्ही आता जेलमध्येच आहात, जेलमध्ये तुम्ही कुणाला भेटू देतलं होतं का? आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली नाही, कोर्टाने पण तुम्हाला परवानगी दिलेली नाही. आणि ते व्यवस्थित फॉलो केलं जातं. आणि हा व्यक्ती जवळजवळ 40 दिवस डिजिटल अरेस्ट होता. नवरा बायको, शेवटी महिला त्यांच्या घरातली बायको, त्यांची फोन यायचे, ते फोन आले की ते स्क्रीनवर त्यांना दिसायचं, बघा तुमच्या मुलाचा फोन आलाय, व्यवस्थित बोला, आम्ही जे सांगितले त्याप्रमाणे बोला, त्याला काय सांगू नका, तुम्ही अरेस्ट मध्ये आहात. त्यामुळे ते बोलतील तेवढंच ते बोलायचे. असं करून त्यांनी 58 कोटी रुपये ट्रान्सफर
1: केले.
0: शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं की सायबर गुन्हेगारला 27 वेळा तो माणूस बँकेमध्ये गेला, 58 कोटी गेले. शेवटच्या वेळा त्यांना सांगितलं की आता तुमच्याकडे अजून 2.5 कोटी आहेत.
1: अच्छा.
0: हे तुम्ही लपवलेले आहेत, ते जर तुम्ही नाही दिले तर आम्ही तुम्हाला घरात येऊन अटक करू. आतापर्यंत तुमची डिजिटल अरेस्ट होती, आता तुम्हाला ऍक्च्युअल अरेस्ट होईल. ते भीतीपोटी ते लोक बाहेर पडले, नवरा बायको. दरम्यानच्या काळामध्ये महत्वाचा यातला विषय असा आहे नागरिकांसाठी, त्यांच्या घरात त्यांची मिसेस त्यांना म्हणत होती अरे फोन कट करा, जाऊ तिकडे काय होईल तुई आपण बघूया. पण ते म्हणले सीबीआयचे पोलीस आहेत, ईडीचे पोलीस आहेत, कोर्ट सांगतंय, आपले ह्याच्यामध्ये आरबीआय मध्ये पैसे आहेत, सेफ पैसे आहेत, आपण सहकार्य करायला पाहिजे, आपण ज्येष्ठ नागरिक आहोत, ह्या देशाचे नागरिक, म्हणजे हे सगळं सगळं म्हणजे सामाजिक वगैरे कार्य करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये देशप्रेम किंवा देशाच्या ज्या एजन्सी आहे त्याच्यावरती विश्वास त्यांचा जास्त असतो आणि त्याचा हे सायबर गुन्हेगार विश्वासघातक. आणि मग जेव्हा ते शेवटी बाहेर पडले आणि मग त्यांचे ते इतर सिनियर सिटीजन्स कडे ते भेटायला लागले, मग त्या 10 दिवस त्यांनी विचारमंथन केलं सर्व सिनियर सिटीजन, म्हणजे कुणालाच काही माहित नाही.
1: नवीनच आहे
0: सगळ्यांना.

0: नवीन मग ते 10 दिवसानंतर 40 दिवस अटक आणि 10 दिवस नंतरचे विचार म्हणतात. आणि मग ते पोलीस स्टेशनला आले म्हणजे ते एका ठिकाणी आले मग ते गुन्हा दाखल झाला. अशा प्रकारची डिजिटलची केस झाली. त्याच्यामध्ये एक आहे की असा कोणताही सीबीआय क्राईम ब्रँच ट्राफिक ब्रँच सुप्रीम कोर्ट हायकोर्ट किंवा ज्यातली कुठली एजन्सी तुम्हाला डिजिटल अरेस्ट कधीच करत नाही. तुम्हाला अटक करायची असेल तर
1: सर हेच नेमकं विचारायचं होतं की एवढी लोक बळी पडू शकतात का आणि असा डिजिटल अरेस्ट आपण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची.
0: काळजी एकच आहे असे ज्यावेळेला कोण तुम्हाला डिजिटल अरेस्ट भाषा वापरत तुम्ही फोन कट करणे निवांत बसणे. कुठलाही सायबर गुन्हेगार आतापर्यंत जगामध्ये कुणाच्याही घरी गेलेला नाही कुणाच्याही अंगाला त्याने टच केलेलं नाही कोणाच्याही दरवाजा बेल त्याने वाजवलेली नाही. त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही मुळातच ही कल्पना खोटी आहे. याच्यामध्ये कुठल्याही क्राईम ब्रँचचं नाव घेऊ द्या आणि कुठल्या पोलिसांचं नाव घेऊया कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवता कामा नये. आणि अशी घटना ज्यावेळेला फोन येतो त्यावेळेला दरम्यानच्या काळामध्ये समजा जरी तुम्ही त्यात फसत चालला असला तर पहिली काळ जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. ते सांगतात तुमच्या नातेवाईकांना फोन करू नका तुमच्या मुलांना फोन तुम्ही करू नका हे जे तुम्हाला जे सांगतात त्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही सगळ्या लोकांनाही सांगायला पाहिजे.
1: बरोबर आहे नक्कीच.
0: त्यामुळे डिजिटल ही कल्पना मुळातच खोटी आहे आणि अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि दुर्दैवाने याच्यामध्ये सिनियर सिटीजन जास्त असलेले आहेत. पुण्यामध्ये तर एक सिनियर सिटीजन अगदी क्राऊडेड ठिकाणी राहत होते. मी गर्दी आजूबाजूला भरपूर गर्दी होती तर ते हेल्मेट घालून घराच्या बाहेर पडायचे सायबर गुन्हेगारांनी सांगितल्यामुळे. तुम्ही कोणाला दिसायला नाही पाहिजे लोक तुम्हाला विचारतील. ते हेल्मेट घालून जॅकेट घालून जो ड्रेस ते कधी घालतच नाही तसा ड्रेस घालून ती फिरायची म्हणजे जेणेकरून लोकांनी ओळखू नये. म्हणजे सायबर गुन्हेगार इतक्या इन्स्ट्रक्शन. एका ठिकाणी तर असं घटना घडली की डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांचे डोळे वगैरे एकदम लाल झाले होते म्हणजे पूर्ण पेशंट.
1: अच्छा.
0: तो माणूस बेड मधून उठू पण शकत ना तरी पण तो डिजिटल अरेस्ट होता.
1: अच्छा.
0: फक्त नागरिकांनी हीच काळजी घ्यावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामान्य नागरिकांसाठी सर्वांना सायबर विभागातर्फे आमच्या लोकांना हे आव्हान आहे की सिनियर सिटीजन जे एकटे एकटे जिथे राहतात तिथे त्यांची फोनवरनं चौकशी करू नका. त्यांच्या घरी जावा.
1: बरोबर.
0: त्यांच्या घरी जाऊन चौकशी करा मग तुम्हाला निश्चितपणे कळेल की डिजिटल अरेस्ट आहे किंवा नाही. नाहीतर उगाच इकडून तिकडून डिजिटल अरेस्ट नसतं अशा गप्पा मारण्यात काही पॉईंट नाही आहे.
1: बरोबर.
0: त्या घरात गेलं पाहिजे. घरात जाऊन तो दरवाजा उघडला गेला पाहिजे आणि त्या व्यक्तीची खात्री केली पाहिजे
1: परिस्थिती त्यांची काय आहे.
2: श्रोतेहो दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेत होतो. हा संवाद आपला असाच पुढे चालू ठेवणार आहोत तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: 103 MHz FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे.
1: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
2: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
2: सोबत फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा.
1: आकाशवाणी चंद्रपूर.
3: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढं काय?
4: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
5: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
6: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.

0: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची।
1: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
2: करिअरच्या नव्या दिशा।
3: हॅलो
4: हॅलो, फरमाइश।
3: हॅलो
4: हॅलो, आपली आवाज।
3: मलाही फोन करायचा आहे, मलाही फोन करायचा आहे।
4: कुठे?
3: हॅलो फरमाइश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रमात।
4: वा छान।
3: अरे पण कुठे आणि फोन नंबर?
4: 0712254634 या फोन नंबर वर।
3: आता वेळही सांगून दे।
4: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा। महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाइश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो।
3: अरे वा, मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे।
4: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत।
3: हॅलो
5: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी 2 क्षण काढूया
6: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम
5: चालता बोलता।
6: रस्त्यावर चालताना,
5: कॉलेजच्या परिसरात,
6: बाजारात किंवा चौकात
5: आम्ही भेटणार आहोत
6: थेट तुम्हाला।
5: काही हलक्या फुलक्या गप्पा,
6: काही रंजक प्रश्न
5: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं,
6: तुमची गोष्ट,
5: तुमचा आवाज
6: आणि तुमचंच गाणं
5: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून।
6: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
5: चालता बोलता।
2: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो।
7: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता।
2: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका।
7: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
2: आकाशवाणी चंद्रपूर।

0: 103 मेगाहर्ट्ज एफएम ध्वनी लहरींवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचे प्रसारण. सकाळचे 7:45 होत आहेत. ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रातील करिअरच्या संधी प्रसारित करीत आहोत. सहभाग आहे डॉक्टर माधुरी मानवटकर, संचालक मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर, मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोडपेठ चंद्रपूर, अब्दुल वसीम व्हाईस प्रिन्सिपल नर्सिंग कॉलेज आणि डॉक्टर महेश हाडके प्रिन्सिपल फार्मसी कॉलेज. आणि सूत्रसंचालन केलंय हेमा बहादे यांनी.
1: श्रोतेहो नमस्कार. कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. 10वी 12वीचा रिझल्ट लागला की बऱ्याच पालकांना बऱ्याच पाल्यांना प्रश्न पडतो की आता प्रवेश कुठे घ्यायचा, प्रवेश घेतल्यानंतर ते कॉलेज चांगलं असेल की नाही, किंवा पूर्ण सिलेबस झाल्यानंतर नोकरीच्या संधी उपलब्ध आहे की नाही, करिअरच्या संधी उपलब्ध आहे की नाही, असे बरेच प्रश्न पाल्यांसमोर आणि पालकांसमोर नक्कीच पडलेले असतात. आज बरेच असे क्षेत्र आहे ज्यात विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो आणि चांगलं करिअर देखील घडवू शकतो. 12वीनंतर आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्र अतिशय लोकप्रिय असा पर्याय आज आहे. त्यात नोकरीच्या व्यवसायाच्या संधी देखील उपलब्ध आहेत. तर श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण याचविषयी जाणून घेणार आहोत आणि यासाठी सविस्तर मार्गदर्शन करायला आपल्या चंद्रपूर आकाशवाणी स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर माधुरी मानवटकर, संचालिका मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर, मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोडपेठ चंद्रपूर, अब्दुल वासीम व्हाईस प्रिन्सिपल मानवटकर नर्सिंग कॉलेज, डॉक्टर महेश हाडके प्रिन्सिपल मानवटकर

0: फार्मसी कॉलेज घोडपेठ चंद्रपूर यांना. तर तुम्हा तिघांचेही कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: तर मॅडम, कार्यक्रमात सर्वप्रथम मला हे जाणून घ्यायला आवडेल की स्पंदन शिक्षण मंडळाची स्थापना केव्हा झाली आणि सुरुवात कशी झाली. हे स्पंदन शिक्षण मंडळ स्थापन करण्यामागचा नेमका आपला उद्देश काय होता?
1: आम्ही आमच्या व्यवसायानिमित्त चंद्रपूरला आलो 2001 मध्ये. सरकारी नोकरी सोडून आम्ही प्रायव्हेट प्रॅक्टिस करायला लागलो. मला जो स्टाफ म्हणा किंवा जे हॉस्पिटल चालवायला जे मेन जे सिस्टर्स लागतात त्याचा तुटवडा आम्हाला तेव्हापासूनच जाणवायला लागला. पण तेव्हा व्यवसायाची नुकती सुरुवात होती, तेव्हा आपण काही करू शकत नव्हतो. पण हळूहळू असं जाणवायला लागलं की आपण असं जर काही कोर्सेस घेतले आणि लोकांना जर आपण चांगलं शिक्षण दिलं इथेच तर चांगलं होईल आणि इथल्या तळागाळातल्या लोकांना त्याची संधी मिळेल. म्हणून 2011 मध्ये आमच्या डोक्यात आलं की आपण याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. म्हणून आम्ही स्पंदन शिक्षण मंडळाची स्थापना 2011 मध्ये केली आणि त्या अनुषंगाने समोर वाटचाल करीत आम्ही सुरुवातीला आम्ही नर्सिंग कॉलेजसाठी प्रयत्न केले आणि सोबतच आम्ही फार्मसी कॉलेज आणायचा प्रयत्न केला, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना आजूबाजूच्या लोकांना चांगला एज्युकेशन भेटायला पाहिजे हा आमचा मुख्य हेतू होता.
0: तर मॅडम, हे जे स्पंदन शिक्षण मंडळातर्फे कोणत्या कोणत्या शैक्षणिक संस्था आज कार्यरत आहेत?
1: आमचे दोन कॉलेजेस आहेत, एक नर्सिंग कॉलेज आणि एक फार्मसी कॉलेज. नर्सिंग कॉलेजमध्ये JNM आहे, BSc नर्सिंग आहे आणि PBBSc नर्सिंग आहे.
0: अच्छा.
1: आणि फार्मसीमध्ये दोन कोर्सेस आहेत सध्या, एक DPharm डिप्लोमा इन फार्मसी आणि बॅचलर इन फार्मसी BPharm. हे दोन कोर्सेस फार्मसीमध्ये आहेत. सध्या दोनच कॉलेजेस आहेत आपल्या घोडपेठ चंद्रपूरला.
0: अच्छा. तर मॅडम, या संस्थेचं ध्येय किंवा विद्यार्थ्यांची असलेली त्यातली भूमिका याबद्दल आपल्याला काय वाटतं?
1: असं म्हणायला आता हे वाटतं, पण आता ना शिक्षणाचा दर्जा बराच असा घसरल्यासारखा वाटतो. तर जेव्हा आम्हाला जाणवलं की जे सिस्टर्स तयार होतात, ज्या मोठ्या सिटीतून ज्या सिस्टर येतात, त्या जास्त कॉन्फिडेंट आणि कम्पेटेबल वाटायच्या. चंद्रपूर जिल्ह्यात तयार होणाऱ्या म्हणा किंवा चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या ज्या सिस्टर्स यायच्या, तर त्यांना बेसिक नॉलेज सुद्धा नसायचं असं आम्हाला जाणवलं. म्हणून आपणही का नाही चांगल्या दर्जाचं आपल्या लोकांना शिक्षण द्यावं हे ध्येय ठेवून मग आम्ही हे कॉलेजेस काढले. आणि हा एकच उद्देश आहे की लोकांना चांगलं शिक्षण मिळावं. आणि आपल्या इथून जे घडणारे जे काही स्टुडंट असेल, नर्सिंगचे असो या फार्मसीचे असो, ते पूर्ण देशातच नाही देशाबाहेर पण त्यांनी कॉम्पीट करावं हा आमचा मानस आहे.
0: खरंच छान उद्देश आपण आपला सांगितला. चांगल्या पद्धतीने विद्यार्थी घडावेत हे आपला एक मानस होता, उद्देश होता. अब्दुल सर, मी आपल्याकडे येते की जसं आजच्या काळात नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्राचे महत्व फार आहे, हे का वाढले असं आपल्याला वाटतं?
2: कसं आहे ना की आजकाल जसं आता मॅडमने सांगलं की अभ्यासासाठी मुलांना प्रेरित करणं आता आजकाल खूप कठीण झालेलं आहे. जसं आपण AI टेक्नॉलॉजी वाढत चाललेलो आहे आजकाल, तर मला वाटतं फार्मसी आणि नर्सिंगचा सिलेबस पण रिवाईज झालेला आहे आणि आता ते कॉम्पिटन्सी बेस्ड करून घेतलेलं. तर सुरुवातीला कसं थेरॉटिकल पार्ट जास्त होतं, पण आता कॉम्पिटन्सी त्यांचा वाढवायला पाहिजे. म्हणून प्रत्येक वर्षाला आणि BSc नर्सिंगला सेमेस्टरला प्रत्येक त्यांना काही स्पेशल प्रोसिजर्स दिलेले आहेत, त्यात त्यांनी निपुण व्हावेत. त्या प्रोसिजरमध्ये त्यांना प्रिव्हिलेजेस मिळावेत, क्रेडेन्शियल्स मिळावेत, त्यात त्यांनी निपुण केलेत, मग पुढच्या वर्षाच्या प्रोसिजरला त्यांनी वाढावेत. तर त्या हिशोबाने कसं मुलांचा स्किल वाढतोय, हँड्स ऑन स्किल वाढतोय. म्हणून आताचे जे सिलेबस जे रिवाईज झालेलं आहे त्याच्यात हँड्स ऑन स्किल काय महत्व, त्याच्यावर महत्व दिलेलं आहे. आधी थेरॉटिकल कम हँड्स ऑन स्किल होतं, पण हँड्स ऑन स्किलचं कमी होतं, पण आता हँड्स ऑन स्किलवर जास्त भार दिलेला आहे. जेणेकरून मुलांना कुठल्याही कॉम्पिटन्सी किंवा कुठलेही स्किल जे आहे ते डेव्हलप होऊन कोणत्याही परिस्थितीत हॉस्पिटल कुठली निर्माण झाली की ते त्याला हाताळता आले पाहिजे. ते म्हणून हँड्स ऑन स्किलवर जास्त भार दिलेला आहे. कॉम्पिटन्सी बेस्ड सिलेबस आल्यामुळे आता जे नवीन 2021 मध्ये सिलेबस हे झालं, आधी खूप थेरॉटिकल असल्यामुळे कसं नाही मुलांना थेरॉटिकल जास्त वाचायचं आणि हँड्स ऑन स्किल मिळत नव्हते. तर आता ते साईड बाय साईड दोन्ही होऊन ते त्याच्यात अजून पुढे चालले.
0: अच्छा. तर सर, जसं आरोग्य क्षेत्रामध्ये करिअर करण्याचे फायदे कोणते आहेत असं आपल्याला वाटतं?
2: फायदे भरपूरसे आहेत. सबसे मेन चीज ऐसा बोला जाएगा कि बीइंग अ ह्यूमन, इंसानियत जो बोलते हैं, वो एक सबसे पहले डेवलप हो जाती है जब अगर अपन आरोग्य क्षेत्र में किसी की दुख देखा नहीं जाता.
0: सही है
2: ना? तो अगर हर घर से अगर एक भी व्यक्ति अगर आरोग्य क्षेत्र में है तो डेफिनेटली पूरे देश में कहीं ना कहीं वो एक इंसानियत नाम की जो चीजें हम नहीं देख पा रहे हैं आजकल वो डेवलप होने फिर से शुरू हो जाएंगी, जिससे एटलीस्ट हर किसी को किसी की तबीयत, किसी की हालत या किसी की कंडीशन को समझने में ज्यादा, मतलब सिंपैथेटिकली जो हम लोग बात करते थे उस जगह पे अगर हम रहते

0: तो हम क्या करते, एम्पैथेटी कैसे कैसे काम करते, तो एम्पैथी निर्माण होना शुरू हो जाएगी। अगर हर घर से अगर कोई एक भी अगर आरोग्य क्षेत्र में रहता, डेफिनेटली कहीं ना कहीं सब में वो एक जागरूकता आ जाएगी कि नहीं, आरोग्य पहले है।
1: अच्छा,
0: है ना? तो आरोग्य, इसलिए हर घर से अगर कोई आए, एक भी आरोग्य क्षेत्र में रहता, डेफिनेटली अपने घर को खुद ही संरक्षण कर पाएगा।
1: सही सही। तर महेश सर, जसं विद्यार्थ्यांनी नर्सिंग किंवा फार्मसी क्षेत्र हे क्षेत्र निवडावं असं आपल्याला का वाटतं?
2: तर मॅडम, मधल्या काही काळामध्ये आपण बघितलं, 2020-21 काळामध्ये, त्या काळामध्ये जेव्हा पेंडेमिक आलेलं होतं, त्या काळामध्ये सगळ्यात जास्त धावून काम करणारे जे व्यक्ती होते ते फार्मासिस्ट, नर्सेस आणि हॉस्पिटल्स, डॉक्टर्स हेच होते। त्या काळाने आपल्याला खरं महत्वाचं हे कळून दिलं की आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची किती महत्वाची भूमिका आहे, आणि विद्यार्थ्यांमध्ये ही जागरूकता आता निर्माण झालेली आहे। त्यांना इंजिनिअरिंग करिअर किंवा बाकी कोणतेही करिअर निवडताना एक स्कोप माहीत पडलेला आहे की आपल्याला नर्सिंग आणि फार्मसीकडे सुद्धा त्याच नजरेने बघायचं आहे, कारण की तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटी जास्त आहेत। आणि मुलांना शिक्षणाच्या बाबतीत जर असं म्हणायचं झालं तर त्यांना स्वतःच्याच आरोग्याबद्दलची माहिती मिळणार आणि एकमेव असं एज्युकेशन आहे फार्मसी आणि नर्सिंग, ज्यामध्ये मुलांना त्यांच्या स्वतःच्या आरोग्याबद्दल बाळ जन्माला आल्यापासून वृद्ध होतपर्यंत तो प्रत्येक वेळी कुठे ना कुठे आरोग्याशी झुंजत असतो। तर याच्यामध्ये मदत करायसाठी आपली फार्मसी आणि नर्सिंग हे कोर्सेस त्यांना खूप फायद्याचे ठरतात। त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी नर्सिंग किंवा फार्मसी क्षेत्र या एका उद्देशाने निवडावे की स्वतःला त्या फील्डमध्ये स्वतःला अनुभवी बनवायचं असेल तर त्याकरिता त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये वाटचाल करावी पुढे।
3: तसेच हे दोन्ही करिअर असे आहेत की यांना जॉब हा मिळतोच, असं कधीच होत नाही की कुणी फार्मासिस्ट जॉबलेस राहे किंवा एखादी सिस्टर जॉबलेस आहे असं होत नाही। आपल्या चंद्रपूर सिटीत म्हणा, आपल्या आजूबाजूला म्हणा, ते तर आहेच। आपल्या गव्हर्नमेंटमध्ये तर इतक्या नर्सेसच्या जागा खाली असतात। तसंच जर कुणाला जर बाहेर देशात जायचं असेल तर त्यासाठी सुद्धा खूप छान ऑपॉर्च्युनिटी असते।
1: नक्कीच। तर अब्दुल सर, मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये कोणते कोणते अभ्यासक्रम आज उपलब्ध आहे?
0: त्याच्यात ना आपण सध्या नर्सिंग क्षेत्रात 3 कोर्सेस राबवत आहोत। जीएनएम हा 3 वर्षाचा डिप्लोमा अभ्यासक्रम कोर्स आहे आणि प्राथमिक असून प्राथमिक नर्सिंग सेवा आणि रुग्ण सेवा यावर भर दिला जातो। सोबतच याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तर 12वी पास होऊन किंवा आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कुठल्याही क्षेत्रातून पास होऊन त्यांना मिनिमम 40% मार्क्स हवे आहेत।
1: अच्छा।
0: आणि मग ते कुठल्याही नर्सिंग कॉलेजला ऍडमिशन साठी फॉर्म भरू शकतात। तेही आता या वर्षीपर्यंत, आता 27-28 या वर्षापासून, तर त्याच्यासाठी पण सीईटी एक्झाम्स होणार आहेत, मग तेही कॅप राऊंड प्रोसेसमुळेच ते लोक येऊ शकतात। दुसरं आपल्याकडे कोर्स आहे बीएससी नर्सिंगचं, ते 4 वर्षाचा कोर्स आहे, त्यामध्ये आधुनिक नर्सिंग संशोधन, नेतृत्व आणि व्यवस्थापन याचाही समावेश असतो। तर या बीएससी नर्सिंग कोर्स साठी त्यांना प्रत्यक्ष एमएससीईटी नर्सिंगचा एंट्रन्स एक्झाम द्यावी लागतं।
1: मग एंट्रन्स
0: कंपल्सरी आहे आणि मग कॅप राऊंड थ्रू किंवा सीईटी, मग कॅप राऊंड लावतात, त्या हिशोबाने मग त्यांना कॉलेज अलॉट होतात। त्याचा आपल्या कॉलेजचा कोड 09248 आहे, जर कोणी इच्छुक असेल तर ते कॉलेज कोड टाकून त्या कॉलेजच्या कॅप राऊंड मध्ये त्यांना नाव टाकू शकतात। तिसरा कोर्स आपल्याकडे पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग आहे, हे डिग्री प्रोग्राम आहे, जे जनरल नर्सिंग मिडवाईफ्री झाल्यानंतर 3 वर्षाचा डिप्लोमा झाल्यानंतर नंतर ज्यांना डिग्री करायची इच्छा असते त्यांनी हा 2 वर्षाचा कोर्स करावा लागतं। तर ते 2 वर्ष करून मग त्यांना डिग्री अलॉट होते।
1: अच्छा।
0: याच्यासाठी एलिजिबिलिटी ही आहे की जीएनएम कम्प्लीट पाहिजे, मिनिमम रजिस्ट्रेशन साठी अप्लाइड पर, कारण की रजिस्ट्रेशन भेटायला वेळ लागतं, पण अप्लाइड पाहिजे जेणेकरून ते पोस्ट बेसिक साठी ऍडमिशन घेऊ शकतात।
1: अच्छा। तर श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे, कार्यक्रमातून निरोप तर घ्यायलाच हवा, पण श्रोते हो, विषयाची व्याप्ती बघता परत आपण उद्याच्या भागात भेटणार आहोतच, याच विषयी अधिक माहिती जाणून घ्यायला, तोपर्यंत नमस्कार।
4: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रातील करिअरच्या संधी आताच आपण ऐकलात।

0: घ्या चहा. साखर कमी ठेवली आहे बरं का?
1: अग आता 50 वर्ष झालीत, अजूनही माझी आवड लक्षात ठेवतेस का?
0: आवड नाही हो, सवय झाली आहे तुमची.
1: अग आठवतंय का पहिल्यांदा तू

0: मला चहा दिला होतास तेव्हा तुझा हात कापत होता.
1: हो तर, आणि तुम्ही इतके गंभीर वाटलं, खूप रागीट असणार.
0: हा, राग तर अजूनही येतोच ग.
1: हो, पण आता माहिती आहे तेही माझ्यावरचं प्रेमच आहे.
0: हो खरे, पण खूप काही बदलले. पण एक गोष्ट नाही बदलली. हा,
1: काय हो?
0: तुझी साथ.
1: आणि तुमचीही.
2: वेळ बदलली, वर्षे बदलली, पण सहवास मात्र बदलला नाही. सहवासाची सोन पावले. दर रविवारी सकाळी ठीक 10:30 जरूर ऐका आमची नवी मालिका सहवासाची सोन पावले.
3: आरोग्य हीच खरी संपत्ती, आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
4: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
3: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
4: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
3: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
4: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
3: विश्वासाचं ठिकाण,
4: आरोग्य खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
3: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी, घोटपेठ, चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. BSc नर्सिंग, GNM नर्सिंग, पोस्ट बेसिक BSc नर्सिंग, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना डी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा, अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेज कडे.
5: हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. आता ठीक 8:00 समाचार प्रभात दिल्ली केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

0: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
1: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाही तर तू तुझं पाय.
2: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
3: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
2: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे.

0: गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
1: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
2: करिअरच्या नव्या दिशा.
3: हॅलो
4: हॅलो फरमाईश.
3: हॅलो
4: हॅलो आपली आवड.
3: मलाही फोन करायचा आहे, मलाही फोन करायचा आहे.
4: कुठे?
3: हॅलो फरमाईश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रमात.
4: वा छान.
3: अरे पण कुठे आणि फोन नंबर?
4: 0717225463 या फोन नंबर वर.
3: आता वेळही सांगून दे.
4: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाईश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो.
3: अरे वा, मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे.
4: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत.
3: हॅलो
5: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी 2 क्षण काढूया
6: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम
7: चालता बोलता.
6: रस्त्यावर चालताना,
5: कॉलेजच्या परिसरात,
6: बाजारात किंवा चौकात
5: आम्ही भेटणार आहोत
6: थेट तुम्हाला.
5: काही हलक्या फुलक्या गप्पा,
6: काही रंजक प्रश्न
5: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं,
6: तुमची गोष्ट,
5: तुमचा आवाज
6: आणि तुमचंच गाणं
5: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
6: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
7: चालता बोलता.
2: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
8: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
2: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
8: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
2: आकाशवाणी चंद्रपूर.
9: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
10: फसला, अनोख्या पासून बचाव करा.
11: RBI सांगते,
10: जाणकार बना, सतर्क राहा.

नाडी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. श्री 420 या चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केलं शंकर जयकिशन यांनी. श्रोत्या कार्यक्रमात आता ऐकवितांना मोहम्मद रफी यांच्या स्वरात हम दोनों चित्रपटातील गीत साहिर यांच्या गीताला संगीत जयदेव यांचं आहे.

0: हम दोनों या चित्रपटातील गीत आपण ऐकलं आणि श्रोते हो या गीतासोबतच हिंदी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
2: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
2: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा.
1: आकाशवाणी चंद्रपूर.
0: हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. आता राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत. तसेच 8:40 कृषी संजीवनी सप्ताह निमित्त हायटेक शेती प्रगतीची गती हा कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित होईल.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या दौऱ्यावर. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या दौऱ्यावर असून पहिल्या टप्प्यात काल इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं ते दाखल झाले. विमानतळावर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांनी त्यांचं स्वागत केलं. इंडोनेशियाचे वरिष्ठ मंत्री, इंडोनेशियातील भारतीय राजदूत आणि भारतीय समुदायातील सदस्य यावेळी उपस्थित होते. भारत आणि इंडोनेशियानं 2018 आपल्या संबंधांना सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर आणलं आहे. त्याचा लाभ सर्वसामान्यांना होत आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आज ते अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये उच्च पदस्थांशी आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांशी

संवाद साधतील. या चर्चामध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सागरी सुरक्षा, डिजिटल तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर दिला जाण्याची अपेक्षा आहे. परराष्ट्र मंत्री शंकर यांनी काल बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेऊन दोन्ही देशांदरम्यानचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा केली. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावेळी त्यांनी बहारीनमध्ये राहणाऱ्या प्रवासी भारतीयांच्या योग्य सुरक्षेबाबत धन्यवाद दिले. एस जयशंकर सध्या 4 आखाती देशांच्या दौऱ्यावर असून कतार भेटीनंतर ते काल बहारीनमध्ये पोहोचले. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात ते कुवेत आणि ओमान या देशांना भेट देणार आहेत. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत एकंदर 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली आहे असं प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल केलं. नवी दिल्ली इथं सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 स्थापन केलेल्या या मंत्रालयानं सहकार क्षेत्रातील कार्यप्रणालीचं आधुनिक, पारदर्शक, तंत्रज्ञानावर आधारित आणि स्पर्धाक्षम अशा व्यवस्थेमध्ये रुपांतर केलं आहे. मंत्रालयानं सहकार क्षेत्रापुढील प्रमुख आव्हानं ओळखली आहेत, त्यांच्या निवारणासाठी आणि क्षेत्राच्या विकासासाठी एक सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. 30 क्षेत्रांमधील 8.5 लाखांहून अधिक सहकारी संस्था आणि 32 कोटी सदस्यांची माहिती समाविष्ट करणारा एकात्मिक डिजिटल डेटाबेस तयार करण्यात आला असून तसंच राष्ट्रीय मानांकन प्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे. याद्वारे प्रत्येक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहकारी संस्थांना प्रोत्साहन दिलं जाईल असंही शहा यांनी यावेळी सांगितलं. भारतातून जगातल्या अनेक देशांमध्ये चामडं आणि चप्पलची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. नवी दिल्लीत काल चामडे निर्यात परिषदेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट निर्यात पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. गोयल म्हणाले की सध्या भारतातून या क्षेत्रात होत असलेली 77% निर्यात केवळ 15 देशांमध्येच केली जात आहे. जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या चपलांबरोबरच छोट्या मोठ्या पर्स, जॅकेट, कपडे, शोभेच्या वस्तू अशा विविध वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे असंही गोयल यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं सरचिटणीस चंपतराय आणि ट्रस्टचे सदस्य डॉ अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. राम मंदिर देणगीतील कथित गैरव्यवहार प्रकरण समोर आल्यानंतर या दोघांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नवीन नियुक्ती होईपर्यंत कृष्ण मोहन यांची हंगामी सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. ट्रस्टनं मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून उमेदवारांची शिफारस करण्यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये राजकीय तणाव वाढत असतानाच जम्मू काश्मीर जॉईंट आवामी एक्शन कमिटी म्हणजेच JASC पाकिस्तान सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 48 तासांची मुदत दिली आहे. कथित नाकेबंदी संपवणं, दळणवळण सेवा पूर्ववत करणं, अन्न आणि औषधांचा अखंड पुरवठा, स्थानबद्ध नेत्यांची सुटका आणि 38 कलमी लेखी कराराची अंमलबजावणी अशा मागण्यांसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास 9 जुलै रोजी निर्णायक पाऊल उचलण्याचा इशारा या समितीनं दिला आहे. पाकिस्ताननं दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत JASC बंदी घातली असून या निदर्शनांनी अधिक जोर धरला आहे. 600 अधिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांना अटक करण्यात आल्याचा तसंच अन्नधान्य आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा रोखून प्रशासनानं आर्थिक नाकेबंदी लागू केल्याचा आरोप या समितीनं केला आहा.

पुरुषांच्या क्रिकेटमध्ये नॉटिंगहॅम मधील ट्रेंट ब्रिज इथं आज रात्री भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या मालिकेतला तिसरा T20 सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सुरू होईल. दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता, तर शनिवारी मँचेस्टर इथं झालेल्या दुसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला होता. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या डल्लास इथं काल 16 सामन्यांच्या श्रृंखलेमध्ये पोर्तुगालचा 1-0 पराभव करत स्पेननं उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. स्पेननं 2010 फिफा विश्वकरंडक जिंकला होता, त्यानंतर पहिल्यांदाच स्पेन उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचला आहे. काही वेळापूर्वी संपलेल्या तिसऱ्या सामन्यात बेल्जियमनं अमेरिकेवर 3-4 विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. पाऊस. महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह ठाणे पालघर रायगड आणि अन्य जिल्ह्यांना कालही मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पाटण इथं घरावर दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत दिली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. येत्या 3 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सागरी किनारी भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच येत्या 2 दिवसात दिल्ली हरियाणा चंदीगड पंजाब बिहार छत्तीसगड हिमाचल प्रदेश सिक्कीम उत्तराखंड मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांच्या दौऱ्यावर. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश. आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. 8:40 झाली आहेत. आता ऐकूया समन्वित कार्यक्रम.
1: प्रसारित करीत आहोत कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित रूपक हायटेक शेती प्रगतीची गती संकल्पना आणि लेखन डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे. सादर करते सदानंद कामली. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.

श्रोते हो, शेतकरी सुखी तर जग सुखी हा केवळ एक विचार नव्हे तर एक जीवन निष्ठा आहे. आणि हीच निष्ठा प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक, त्यांच्या जयंती निमित्त अर्थात 1 जुलै हा दिवस आपण संपूर्ण राज्यात कृषी दिन म्हणून साजरा करतो. आणि त्यांच्या कृषी क्षेत्रातील या अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत राज्यभर कृषी संजीवनी सप्ताह आयोजित केला जातो. आपला महाराष्ट्र हा शेतप्रधान आहे. शेती हाच आपल्या राज्याचा कणा आहे. राज्याला

अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवण्यासाठी वसंतराव नाईक यांनी अपार कष्ट घेतले आणि महाराष्ट्रात हरित क्रांती यशस्वी करून दाखवली. त्यांच्या या कार्याला समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने मानाचा मुजरा. मंडळी, हा कृषी महोत्सव सप्ताह साजरा करण्यामागे केवळ एक उत्सव साजरा करणं एवढाच उद्देश नाही, तर वसंतराव नाईक यांच्या कृषी विचारांचा वारसा पुढे नेणं, शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचवणं आणि तरुण पिढीला शेतीकडे अभिमानाने पाहण्याची दृष्टी देणं हाच या सप्ताहाचा मुख्य हेतू आहे. आणि खरोखरच आज आपली शेती बदलत आहे, तिचा चेहरा मोहरा बदलतो आहे. पारंपरिक कष्टाला आता आधुनिक विज्ञानाची भक्कम जोड मिळाली आहे.

0: शेती म्हणजे फक्त नांगर आणि बैल, ऊन पावसाची झुंज आणि नशिबावर भरोसा, हा काळ आता हळूहळू मागे पडतोय, नाही का शीतल?
1: अगदी खरंच आहे. आज शेतीत आले विज्ञान, आले तंत्रज्ञान, आणि या तंत्रज्ञानामुळेच शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळते अचूकतेची जोड. इंग्रजीत म्हणतात ना, प्रिसिजन ऍग्रीकल्चर, अर्थात तंतोतंत शेती.
0: अगदी खरे. तंतोतंत शेती म्हणजे नेमकं काय हेच आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे.
1: वैशाली, आज आपण फिरणार आहोत एका हायटेक शेती प्रदर्शनातून.
0: बरं.
1: आणि प्रत्येक जण उलगडणार आहे आपापल्या तंत्रज्ञानाची किमया.
0: काय सांगतेस? चल तर मग शीतल, प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारातून आपण आता आत पाऊल टाकूया आणि जाणून घेऊया तंत्रज्ञानाची किमया.
1: चल तर.

0: अरे वा शीतल,
1: हा
0: इथं तर चक्क ट्रॅक्टर चालतोय.
1: हो ना,
0: पण गाडीत कुणीच बसलेलं दिसत नाही ग.
1: अगं खरंच की?
0: आणि हे कसं काही शक्य आहे?
2: अगं वैशाली, तिथे एक मॅडम दिसतायत, आपण त्यांनाच विचारूया.
3: नमस्कार ताई, शैलजा देशवे ना, कृषी यंत्र व शक्ती विभाग येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.
0: बरं मॅडम, आता ह्या ट्रॅक्टर मध्ये तर कुणीच बसलेलं दिसत नाही आहे.
3: होय, हा आहे स्वयंचलित ट्रॅक्टर, ऑटोनॉमस ट्रॅक्टर. GPS आणि सेन्सरच्या मदतीनं हा स्वतःच रांगेत सरळ रेषेत नांगरणी पेरणी करतो. ड्रायव्हरला सतत स्टेअरिंग वर बसण्याची गरज नाही.
2: बापरे, म्हणजे हा ट्रॅक्टर स्वतःचा रस्ता स्वतःच ओळखतो का काय?
3: अगदी बरोबर, GPS गायडन्स मुळे रेषा वाकडी होत नाही.
0: बरोबर,
3: बियाणं आणि खत एक समान अंतरावर पडतं,
0: ओव्हरलॅप
3: टळतो, त्यामुळे बियाणं आणि डिझेलची बचतही होते. शेतकऱ्यांचं अंग मेहनतीचं काम कितीतरी हलकं.
0: छान छान, पण आपल्या मराठवाड्यातल्या काळ्या कसदार जमिनीत सोयाबीन आणि कापसासाठी ही यंत्र उपयोगी पडतात का बरं?
3: नक्कीच ताई, बघा अचूक पेरणी यंत्र म्हणजे प्रिसिजन प्लांटर.
0: बर,
3: ठरलेल्या खोलीवर आणि ठरलेल्या अंतरावर एक एक बी पेरत.
0: छान,
3: लेझर लँड लेवलरनं रान अगदी सपाट होत.
2: बर बर,
3: त्यामुळे पाणी सगळीकडे सारखं पोहोचत. एवढंच नाही, आता रोबोटिक तण नियंत्रण यंत्रही आली आहेत. कॅमेरा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं पीक कोणतं आणि तण कोणतं हे ओळखून फक्त तणावरच काम करतात. तणनाशकाची फवारणी ही नेमकी आणि कमी होते.
2: म्हणजे मजुरांची टंचाई असली तरी काम वेळेवर होतात तर?
3: होय ताई, पेरणीची वेळ ही शेतात सगळ्यात मोलाची, यंत्रामुळे तीच वेळ साधता येते. वेळेवर पेरणी, अचूक खोली, एक समान अंतर, हीच तर तंतोतंत शेतीची पहिली पायरी आहे.
0: अरे वा, म्हणजे यंत्रांनी नांगरापासून पेरणीपर्यंतचा प्रवास खरोखरच बदलून टाकला की?
2: हो ना.
0: चल तर शीतल, आता पुढच्या दालनाकडे जाऊयात आणि तिथे आपल्याला काय नवीन माहिती मिळते ते ऐकूयात.
2: चल तर.

0: अगो वैशाली, इथे तर खमंग वास येतोय.
1: खरंच की?
0: आणि ही ताई बघ, स्वतःच्या जिरणीमध्ये काहीतरी तयार करते.
1: मी डॉक्टर अश्विनी गावंडे, कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागामध्ये सहायक प्राध्यापिका या पदावर कार्यरत आहे. आमच्या बचत गटानं ही मिनी दाल मिल आणि ही तेलघाणी उभारली. आम्ही तुरीची डाळ, सोयाबीनचं तेल आणि हळद मसाले इथंच तयार करतो.
0: बरं,
2: म्हणजे शेतातला माल कच्चाच न विकता त्यावर प्रक्रिया करून विकता? तर
1: होय ताई, हीच तर गंमत आहे. तूर पिकवली आणि कच्ची तर भाव कमी,

0: पण तिची स्वच्छ डाळ जर करून विकली आणि छान पॅकिंग करून विकली तर दुप्पट तिप्पट किंमत येते आणि यालाच म्हणतात मूल्यवर्धन.
1: आणि ही सर्व यंत्र चालवायला अवघड नाहीत का?
0: मुळीच नाही ताई, आता आधुनिक प्रक्रिया यंत्र ही अगदी सोपी झाली आहेत. प्रतवारी यंत्र म्हणजेच ग्रेडर हे धान्य आकारानुसार वेगळं करतं, तर सोलर ड्रायर मध्ये हळद मिरची भाजीपाला हे धूळ आणि पावसापासून सुरक्षित वाढवतो.
2: बर,
0: रंग अंदाजा देखील टिकून राहतो. आता पॅकेजिंग यंत्रामुळे हे वजन अचूक भरतं आणि पॅकिंग आकर्षक होतं. आता तर आम्ही QR कोड देखील लावतो आणि ग्राहक तो स्कॅन करून आमची माहिती आमचं गाव देखील बघू शकतो.
2: किती छान, म्हणजे प्रक्रिया उद्योगातून महिलांना रोजगार आणि गावातच भांडवल राहतं, नाही का?
0: हो अगदी बरोबर ताई, म्हणजे शेतमालाची नासाडी त्यामुळे थांबते, साठवणूक जी आहे ती वाढते, अन्न वर्षभर उत्पन्न मिळतं, म्हणजे शेत ते ताट हा जो प्रवास आहे तो आता गावातच पूर्ण होतो आणि त्यात फायदा थेट शेतकऱ्याला होतो.
2: अगदी अगदी
1: अश्विनी ताई, तुमचा उत्साह बघून मन भरून आलं. चला वैशाली मॅडम, आता पाण्याच्या दालनाकडे वळूयात.
2: आणि तिथे देखील आपल्याला पाण्याचा काटकसरीने कसा वापर करायचा ना ती माहिती मिळेल, नाही का?

0: अगं शीतल, इथे पाणीच पाणी दिसायला लागले.
1: हो ना,
0: पण पाण्याचा एकही थेंब वाया जाताना दिसत नाही बघ.
1: अगं खरंच ना,
0: आणि हे तर विशेष आहे बरं का.
2: शीतलताई, वैशालीताई, नमस्कार.
0: नमस्कार. नमस्कार सर.
1: नमस्कार. नमस्कार.
2: मी डॉक्टर सुमंत जाधव, विभाग प्रमुख, सिंधुनिसर्ग अभियांत्रिकी विभाग, परभणी. पाणी हीच आपल्या मराठवाड्याची खरी संपत्ती आणि खरी अडचणी आहे, म्हणूनच इथं प्रत्येक थेंब जपून वापरला जातोय, ठिबक आणि तुषार सिंचनातून.
0: अगदी अगदी.
1: ठिबक तर आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे आहे, यात असं नवीन काय?
2: शीतलताई, वैशालीताई, नवीन हे आहे की आता सिंचन हुशार झालंय, स्मार्ट इरिगेशन झालंय. जमिनीत मातीतला ओलावा मोजणारे सेन्सर्स बसवलेत. मातीला पाण्याची गरज आहे का हे सेन्सर सांगतो. गरज असेल तरच वॉल, त्याला आपण झडप म्हणतो, तो उघडतो, नाहीतर बंद राहतो.
0: बाप रे, म्हणजे जमीनच सांगते की मला तहान लागली आहे म्हणून. बघ शीतल, म्हणजे तंत्रज्ञान किती पुढे गेलेलं आहे
1: आता.
2: अगदी तसंच ताई, आणि हे सगळं शेतकरी आपल्या मोबाईल वर बघू शकतो. शेतात न जाताही घर बसल्या मोबाईल वरून पंप सुरू करता येतो, याला म्हणतात IoT, इंटरनेट नेट ऑफ थिंग्स.
1: खताचं काय, तेही पाण्यातूनच देतात ना?
2: अगदी बरोबर ताई, याला म्हणतात फर्टिगेशन. पाण्यासोबत विरघळणारी खत थेट मुळाशी आपल्याला पोहोचवता येतात. खताची मात्रा अचूक देता येते, नासाडी शून्य होते आणि पिकाला नेमकं तेवढंच अन्न मिळतं.
0: छान.
2: विचार करा ताई, पाण्याची 40-60% बचत होते, खताची बचत होते आणि उत्पादनात सुद्धा भरघोस वाढ होते. कोरडवाहू भागासाठी ही तर संजीवनीच आहे ताई.
0: खरंच कृषी संजीवनी या नावाला हे तंत्रज्ञान अगदी साजेस आहे बघ. आपल्याला याचे धन्यवाद द्यावे लागतील बरं का. इतकी छान माहिती आपल्याला या सिंचनाबद्दल मिळाली बघ.
1: धन्यवाद सर. चल पुढच्या दालनाकडे जाऊयात.
0: नक्कीच.

0: अगं वैशाली, इथे तर वीजच नाही आहे.
1: अगं काय म्हणतेस?
0: तरीही सगळी यंत्र चालूच आहेत. हे काही जादूचा काही खेळ आहे का ग हा?
1: अगं हो, मला पण तेच वाटते.
2: जादू नाही ताई, हे आहे सूर्याचं देणं. नमस्कार, मी डॉक्टर गजानन वसू, अपारंपरिक ऊर्जा विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदावर रुजू आहे. सौर ऊर्जेवर चालणारी यंत्र हा सोलर पंप उन्हाच्या जोरावर विहिरीतून पाणी उपसतो. डिझेल नाही, वीज नाही, वीज बिलही नाही.
1: म्हणजे वीज बिल नाही? अरे वा, हे तर शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे मग.
2: हो वैशालीताई, आपल्याकडे भरपूर ऊन असतं, त्याचाच उपयोग सोलर पंपामुळे. वीज नसली तरीही दिवसा पाणी उपसता येतं, भार नियमाची चिंता मिटते.
0: ही पाठीवरची फवारणी टाकी, ती सुद्धा वेगळी दिसतीये.
2: हो, ही बॅटरीवर चालणारी फवारणी पंप आहे. हात दमवणारा लिव्हर मारायची गरज नाही. बटन दाबलं की एक समान बारीक फवारा निघतो. औषधाची बचत होते आणि फवारणी अधिक परिणामकारक.

0: होते.
1: एवढंच नाही, सोलर ड्रायरमुळे अश्विनीताई सारखी प्रक्रिया मंडळी धान्य मसाले वाढवतात. सौर कुंपणामुळे रानडुक्कर आणि जनावरांपासून पिकाचे रक्षण होते. आणि बॅटरीवर चालणारी छोटी वाहनं, आता नवीन ट्रॅक्टरही बॅटरीवर येत आहेत.
2: म्हणजे एका बाजूला खर्च वाचतो आणि दुसरीकडे पर्यावरणही जपल्या जाते. तर
1: अगदी बरोबर ताई, इंधन कमी, प्रदूषण कमी, खर्च कमी. आणि सूर्य तर रोज उगवतोच. स्वच्छ ऊर्जेवर चालणारी ही शेती हीच उद्याची शाश्वत शेती राहील.
3: वा वा वा, सूर्याला कामाला लावणारी ही कल्पना खरच भन्नाट आहे. चल वैशाली, आता आपल्या प्रवासातला शेवटचा पण सगळ्यांना जोडणारा टप्पा आता बाकी आहे.
2: वा वा वा, चल तर मग शीतल, आता काय करूयात, आपण पुढच्या दालनाकडे जाऊयात आणि तिथे ऐकूयात अजून आपल्याला नवीन काय माहिती मिळते ते.
3: चल तर मग.

0: अगं शीतल बघितलंस का, वरती आकाशात ड्रोन घिरट्या घालतोय बघ.
1: अगं माझ्या डोक्यावरून पण जाते.
0: आणि या दालनात तर नकाशे, मोबाईल, संगणक आणि सगळं सगळं एकत्र.
1: अगं हो ना, कमालच आहे.
0: नाही का?
1: हो ना.
0: आता हे कोण मार्गदर्शक असतील बरं?
2: नमस्कार वैशाली ताई, मी गोपाळ. आतापर्यंत तुम्ही पाहिलेली सगळी यंत्र, पेरणीची, प्रक्रियेची, सिंचनाची, सौर ऊर्जेची, या साऱ्यांना एकाच सूत्रात बांधणारा धागा म्हणजे डिजिटल शेती व्यवस्थापन, AI तंत्रज्ञान.
1: एका सूत्रात बांधणारा धागा जरा सविस्तर सांगाल का सर, म्हणजे आम्हाला समजेल.
2: हे बघा शीतलताई, हा जो ड्रोन शेतावर उडतो ना, आणि काहीच मिनिटात रानाचे फोटो काढतो, फवारतो, आणि आता तर झाडातले फळही तोडतो. मग हे कसं शक्य आहे? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI तंत्रज्ञान. फोटोचं विश्लेषण करतो, पिकं पिवळी पडली का, आजार पडली, कीड पडली, काय पडली, त्याच्यावर सगळं ताण तणाव सगळं सांगतो. तुमच्या झाडातले फळही तोडतो आणि तुमच्या आजारावरचं तुम्हाला उत्तरही देतो. हे नकाशावर नेमकं सगळं घडतं.
0: म्हणजे संपूर्ण शेतीची आरोग्य तपासणीच की?
2: अगदी बरोबर वैशाली ताई. आणि मग तोच ड्रोन फक्त गरजेच्या भागातच, नेमक्या झाडावर, जिथे दोन झाडामधील अंतर असेल किंवा सरीमध्ये अंतर असेल, तिथे तो फवारत नाही, फक्त झाडांवरच फवारेल. अशा प्रकारची सरसकट फवारणी करून तो तुमचं औषध वाचवतो आणि वेळ वाचवतो, आणि शेतकऱ्याच्या आरोग्यालाही धोका नाही.
1: माती परीक्षण तेही इथंच होतं का?
2: होय अगदी शीतलताई. मी सांगतो, हे पोर्टेबल जे माती परीक्षण, आमचे संशोधक विद्यार्थी काही मिनिटातच मातीतील नत्र, स्फुरत आणि सामू, सर्व काही, त्यावरची घटकांची इत्यंभूत माहिती, कोणतं खत वापरायचं, किती वापरायचं, या सर्व गोष्टींचा तुम्हाला मोबाईल ॲपवरून त्याचा वापर कसा करायचा हे नेमकं त्यांना मार्गदर्शक करतं. एवढंच नाही तर सॅटेलाइटमध्ये हवामान केंद्राच्या माहितीवरून पुढच्या आठवड्यात पाऊस आहे की नाही, किंवा अल्निनोचा प्रादुर्भावात व्यवस्थापन कसं करायचं, फवारणी टाळायची का, असे सर्व थेट इशारे शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आता आपल्याला मिळतात.
0: म्हणजे आपल्या परभणीच्या कृषी विद्यापीठातही असं संशोधन चालू आहे ना?
2: हो नक्कीच. मी सांगतो ना वैशाली ताई, यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये नाही प्रकल्पांतर्गत चालू असलेल्या आमच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये डिजिटल तंत्रज्ञानावर वापर करणाऱ्या सर्व अवजारांची, यंत्रांची माहिती ह्या अॅग्रीबोट, अॅग्री ड्रोन, अॅग्री AGV अशा या आता कृत्रिम तंत्रज्ञान बुद्धिमत्तेवर आधारित शेतकऱ्याच्या बांध्यावर ते तंत्रज्ञान कसं पोहोचवता येईल याचा सगळ्या अभ्यागत प्रवास हा आमचे विद्यार्थी आणि प्राध्यापक मार्गदर्शक करतात.
1: पण एवढं सगळं तंत्रज्ञान सामान्य शेतकऱ्याला झेपेल का, ते परवडेल का?
2: बिलकुल काळजी करायची नाही शीतलताई. म्हणूनच सांगतो की सरकारला हेही माहिती आहे की शेतकऱ्यांची जमापुंजी फार कमी असते, म्हणून शेतकऱ्यांसाठी शेतकी यंत्रे वा शेतकी अवजारे जी काही महागडी आहे ती आपल्या शेतीला विकत घ्यायची गरज नाही, म्हणून शेतकरी उत्पादन गटांमार्फत ते त्यांना भाडे तत्वावर द्यायचं आणि त्याला कस्टम हायरिंग म्हणायचं. बरं का?
1: बरोबर.
2: आणि लक्षात ठेवा, तंत्रज्ञान हे शेतकऱ्याची जागा घेत नाही, कारण त्याला कष्ट कमी करून त्याचे निर्णय आधी अचूक करणारं साधन आहे. म्हणून अनुभव व तंत्रज्ञान याची सांगड घालून आपण जर या तंत्रज्ञान चांगल्या पद्धतीनं युवा शेतकरी आमचा वापरला तर ती हीच खरी प्रगती.

0: वा शीतल, आज किती सुंदर प्रवास झाला ना आपला.
1: होय ना.
0: म्हणजे शैलजा ताईंची यंत्र, अश्विनी ताईंची प्रक्रिया,
1: नक्कीच
0: सुमंत सरांचं हुशार सिंचन, गजानन सरांची सौर ऊर्जा आणि गोपाळ सरांचं उत्तम असं डिजिटल व्यवस्थापन. वा वा वा, खरंच खूप छान अशी माहिती मिळाली आज.
1: अगं हो ना. वैशाली, एक सांगू का?
0: काय बरं?
1: ही पाचही तंत्र वेगवेगळी वाटली तरी पण त्यांचं ध्येय एकच होत.
0: खरे.
1: ते म्हणजे कमी खर्चात, कमी कष्टात अधिक आणि अचूक उत्पादन, हीच तर तंतोतंत शेती.
0: अगदी अगदी बघ श्रोते हो, कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्तानं सगळ्यांना एकच सांगणं आहे की या तंत्रज्ञानाला घाबरू नका, त्याला आपलंस करा. आपल्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्राशी, कृषी विभागाशी संपर्क साधा. बैलगाडीच्या युगातून आपण आज ड्रोनच्या युगात आलो आहोत आणि बदल हाच शेतीचा नवा हंगाम आहे. नाही का शीतल?
1: नक्कीच. श्रोते हो, मातीशी असलेलं नातं तेच ठेवायचं, फक्त त्यात मिसळायचं विज्ञानाचं बीज, मग बहरेल समृद्धीचं पीक.
0: चला तर मग शेतकरी बंधूंनो, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरूया आणि शेतीचं उत्पादन वाढवूया.

0: आत्ताच आपण कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित रूपक ऐकलं, हायटेक शेती प्रगतीची गती, संकल्पना आणि लेखन डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे, निवेदन आणि निर्मिती सहाय्य वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचं, सादर करते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे.
2: क्यू आर कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
3: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.
5: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
6: अनेक प्रश्न, अनेक शंका,
5: तर कुठे मिळेल याचं समाधान
6: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
5: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
6: कॉल करा आणि प्रश्न विचारा
5: 07172254634 या नंबरवर.
6: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
5: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
6: हॅलो डॉक्टर.
5: हॅलो डॉक्टर. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
7: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
5: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
7: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा.
5: आकाशवाणी चंद्रपूर.
8: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढं काय?
9: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
10: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
11: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकत.
10: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
11: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर

0: घ्या चहा. साखर कमी ठेवली आहे बरं का?
1: अगं आता 50 वर्ष झालीत, अजूनही माझी आवड लक्षात ठेवतेस का?
0: आवड नाही हो, सवय झाली आहे तुमची.
1: अगं आठवतंय का, पहिल्यांदा तू मला चहा दिला होतास तेव्हा तुझा हात कापत होता.
0: हो तर. आणि तुम्ही इतके गंभीर, वाटलं खूप रागीट असणार.
1: हा राग तर अजूनही येतोच ग.
0: हो पण आता माहिती आहे, तेही माझ्यावरचं प्रेमच आहे.
1: हो ओके, पण खूप काही बदललंय, पण एक गोष्ट नाही बदलली.
0: काय हो?
1: तुझी साथ.
0: आणि तुमचीही.
2: वेळ बदलली, वर्षे बदलली, पण सहवास मात्र बदलला नाही. सहवासाची सोन पावले दर रविवारी सकाळी ठीक 10:30 जरूर ऐका आमची नवी मालिका सहवासाची सोन पावले.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
1: मानवतकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
1: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
0: WCL CGHS रेल्वे PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे
1: आजच भेट द्या मानवतकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: विश्वासाचे ठिकाण
1: आरोग्याची खात्री मानवतकर हॉस्पिटल
0: मानवतकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी गुरुपेठ चंद्रपूर नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या BSc नर्सिंग GNM नर्सिंग पोस्ट बेसिक BSc नर्सिंग डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा अनुभवी शिक्षक आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन संपर्क 9049111444 शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवतकर कॉलेजकडे हॅलो
2: हॅलो फरमाइश
0: हॅलो
2: हॅलो आपली आवाज
0: मलाही फोन करायचा आहे
2: कुठे
0: हॅलो फरमाइश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रमात
2: वा छान
0: अरे पण कुठे आणि फोन नंबर
2: 0717225463 या फोन नंबर वर
0: आता वेळही सांगून दे
2: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाइश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो
0: अरे वा मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे
2: सांगतो ना प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत
0: हॅलो
3: हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे सकाळचे 9:05 झालेत विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत

103 मेगाहर्ट्ज एफएम ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 10 वाजलेत. मराठी चित्रपट संगीत प्रसारित करीत आहोत. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवीत आहोत शंकर महादेवन यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांचं गीत, संगीत अजय अतुल आणि चित्रपट अगबाई अरेच्या.

जत्रा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात आता ऐकवित आहोत सावरखेड एक गाव या चित्रपटातील हे गीत.

जान्हवी प्रभो अरोरा आणि शंकर महादेवन यांनी गायलेलं मंदार चोळकर यांचं गीत आपण ऐकलं. मितवा या चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केलं होतं शंकर एहसान लॉय यांनी. आणि श्रोते हो, यासोबतच आजचा मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. एकशे 103 मेगाहर्ट्स एफ एम ध्वनी लहरींवर आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचे प्रसारण. सकाळचे 10:30 झालेत. श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम गीत गुंजन प्रसारित करीत आहोत. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवीत आहोत उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या युगल स्वरात समीर यांचं गीत. संगीत आनंद मिलिंद यांचं आहे.

रसिक श्रोते हो नमस्कार. सुरुवातीला ऐकवित आहोत अनाडी या चित्रपटातील हे गीत. आणि हे गीत ऐकायचं आहे आमच्या या श्रोत्यांना मुक्काम पोस्ट येळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूरचे आमचे श्रोते आहेत अतुल गौतमी अरुण काळे एडी कांबळे तुषार कुरणे प्रसिक कांबळे एकता कांबळे मेघना कुरणे उत्कर्षा कांबळे अरुण येळगुडकर तसेच सुपरमार्केट वार्ड अपोजिट हनुमान मंदिर भिवापूर जिल्हा चंद्रपूरचे आमचे श्रोते आहेत जितेंद्र वाघमारे प्रतिभा वाघमारे विशाल वाघमारे मितांश वाघमारे एवं समस्त वाघमारे परिवार तसेच शाहूनगर यवतमाळचे आमचे श्रोते आहेत राहुल मनवर सरला मनवर विशाल तथा चेतन मनवर रोशनी मनवर बेबी प्रियांशी तथा समस्त मनवर परिवार. चला तर मग श्रोते हो ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं अनाडी या चित्रपटातील उदित नारायण आणि साधना सरगम यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत आनंद मिलिंद यांचं आहे.

साजन या चित्रपटातील एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत नदीम श्रवण यांचं होतं आणि या गीतासाठी पत्र प्रेषक होते पांढरकवडाचे आमचे श्रोते अनिल बुरांडे, उषा बुरांडे, प्राची बुरांडे, अनुश्री बुरांडे, धनश्री बुरांडे, तसेच मुक्काम पोस्ट आवारपूर तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूरचे आमचे श्रोते आहेत हबीब शेख, अल्तमस शेख, फारुक शेख, वसीम शेख, अफसाना शेख, अश्मिरा शेख, छोटूभाई शेख, साजन बेगम, इरफान शेख, जिन्नत शेख, फैजान शेख, फरहान शेख, अब्दुल्ला शेख, साजिदा शेख, अल्ताब हुजरे, सैयद इरफान, नौशाद शेख.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत मैंने प्यार किया या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत असाद भोपाली यांच्या गीताला संगीत राम लक्ष्मण यांचं आहे आणि हे गीत ऐकायचं आहे आमच्या या श्रोत्यांना. झी स्टार रेडिओ श्रोता संघ शिरपूर जैनचे आमचे श्रोते आहेत गिरीश देशमुख, सोनाली देशमुख, आरव देशमुख, सविता वसमतकर, स्वाती डुबे, जयश्री जोशी, विशाखा आमले, डॉक्टर दीपाली जोशी, सोनाली पाठक, जी वाय देशमुख एवं समस्त मित्रपरिवार, तसेच जामरून तालुका अर्धापूर परभणीचे आमचे श्रोते आहेत दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, कुमारी साध्वी जोशी. चला तर मग श्रोते ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं मैंने प्यार किया या चित्रपटातील हे गीत.

उदित नारायण आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. दुश्मन या चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केलं होतं उत्तम सिंग यांनी. आणि हे गीत ऐकायचं होतं आमच्या या श्रोत्यांना, तुलसी रेडिओ श्रोता संघ जिल्हा जळगावचे आमचे श्रोते आहेत संजय पाटील, शैलाबाई पाटील, नरेंद्र पाटील, शेखर पाटील, सुवर्णा पाटील, मनू पाटील, तसेच मुक्काम पोस्ट बोरी खुर्द तालुका जाफराबाद जिल्हा जालनाचे आमचे श्रोते आहेत श्री सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, सौ जगुताई राजे जाधव, सौ साक्षीताई राजे जाधव, चिरंजीव संचित वायाळ आरेगाव, चिरंजीव प्रथमेश देशमुख मोथाळा, चिरंजीव स्वामी देशमुख करडा, कुमारी प्रणाली देशमुख मोथाळा, कुमारी सानवी देशमुख करडा, समस्त राजे जाधव आणि वायाळ देशमुख परिवार, आणि मराठा चौक बाबूपेठ चंद्रपूरचे आमचे श्रोते आहेत कुणाल चेन्ने, रितिका झाडे, रोहन मेश्राम, कांचन बनसोड, ज्योती, पूजा, शुभांगी, सरिता आणि श्रोते हो. यासोबतच आजचा गीत गुंजन हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार.

श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम गीत गुंजन आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 11:02 झालेत. गझल गीतांचा कार्यक्रम गुलदस्ता प्रसारित करीत आहोत. श्रोतो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवीत आहोत पंकज उदास यांनी गायलेली तसेच संगीतबद्ध केलेली जफर गोरखपुरी यांची गझल.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
1: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
1: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
0: WCL CGHS रेल्वे PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे
1: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: विश्वासाचं ठिकाण
1: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल

गुलाम अली यांच्या स्वरात ही गझल आपण ऐकली. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत जगजीत सिंग यांनी गायलेली निधा फाजली यांची गझल. संगीत तलत अजीज यांचं आहे.

पंकज उदास यांनी गायलेली तसेच संगीतबद्ध केलेली ही गझल आपण ऐकलीत. आणि यासोबतच आजचा गझल गीतांचा कार्यक्रम गुलदस्ता इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 11:30 होत आहेत. माझी आवड या कार्यक्रमात आसावरी धोटे यांचे विचार आणि त्यांच्या आवडीची गाणी ऐकवीत आहोत.

आकाशवाणीच्या माझी आवड या सुंदर कार्यक्रमात आज आपण आजच्या युगातील मैत्री या विषयावर बोलणार आहोत. मैत्री म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील फार जवळचा विषय आहे, परंतु कधी कधी आपण त्याचं खरं मूल्य विसरून जातो. मैत्री हा शब्द जितका लहान आहे तितकाच त्याचा अर्थ मात्र खूप विशाल आहे. आपल्या मानवी जीवनामध्ये आपल्याला जन्मतःच अनेक नाती मिळतात, परंतु मैत्री हे एक असे नाते आहे जे आपण स्वतः निवडतो. या नात्यात कुठल्याही प्रकारचा भेदभाव, स्वार्थ किंवा कपट नसते. आपल्या प्रत्येक सुखदुःखात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं नातं म्हणजेच मैत्री. मैत्रिणींनो, मैत्री हा फक्त एक शब्द नाही, ती एक भावना आहे जी आपल्या हृदयाला आणि शरीराला सदा आनंदित तसेच प्रफुल्लित ठेवते. मैत्री या शब्दाचा अर्थ जरी प्रत्येकासाठी वेगवेगळा असला तरी त्याचा निष्कर्ष मात्र एकच असतो, ते म्हणजे निखळ प्रेम, विश्वास आणि स्वच्छंदी जीवन. श्रोते हो, आजचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. आजच्या काळात आपल्या मित्रांशी बोलायला किंवा त्यांना बघायला फार काळ वाट बघावी लागत नाही. मोबाईल, सोशल मीडिया आणि व्हर्च्युअल मेसेजमुळे आपण आपल्या मित्रांशी अगदी काही सेकंदात संपर्क साधू शकतो, परंतु फक्त बोलण्याने आपण जवळ येतो का? हा एक मोठा प्रश्न आहे. आजच्या काळात आपण प्रत्येक क्षण इंटरनेटवर, मोबाईलवर व्यस्त असतो. लाखो मित्रांची नावंही आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर सेव्ह असतात, परंतु हक्काने फोन करून आपण किती जणांशी आपले सुखदुःख शेअर करतो? हा एक मोठा प्रश्न आहे. पूर्वीच्या काळात मित्र म्हणजे सोबत चालणारा, दुःखात खांदा देणारा, आनंदात मनापासून हसणारा असा होता, परंतु आज ऑनलाईन असणं म्हणजेच जोडलेलं असणं असं झालं आहे. परंतु खरी मैत्री ही ऑनलाईन नसते, ती हृदयात असते. मैत्री म्हणजे फक्त आनंद वाटणे नाही, ती दुःख, तणाव, अपयश यातील आधार आहे. खरा मित्र तो असतो जो आपल्यासोबत हसतो आणि आपल्यासोबत रडतो. आपण ज्याला काहीही शब्दातून न सांगता आपल्या मनातील भावना नजरेतून समजतो तोच खरा आपला मित्र असतो. श्रोते हो, यानंतर आपण ऐकूयात चावडीचं अरिजित सिंग यांनी गायलेलं तेरा यार हूं मैं हे सुंदर गीत.

श्रोतेहो, यानंतर आपण एक भावनिक कथा ऐकूयात. अजय आणि रोहन नावाचे दोन मित्र होते. बालपणापासूनच त्यांची मैत्री घट्ट होती. शाळेपासून तर कॉलेजपर्यंत ते एकमेकांशी गप्पा मारायचे, एकत्र खेळायचे, सर्व गोष्टी शेअर करायचे. कॉलेजनंतर नोकरीकरिता दोघंही शहरात गेले. तिथे सगळंच बदललं. गावाकडच्या शांततेची जागा आता शहरातील गर्दी आवाज यांनी घेतली होती. एक दिवस अजय आजारी पडला. तितक्यात अजयला रोहनचा फोन आला. अजयच्या आवाजावरून रोहनला कळले की अजयला बरं नाही. रोहन कुठलाच विचार न करता त्याच्या घरी आला आणि अजय जवळ बसून त्याची चौकशी केली आणि आपसुकच अजयचे डोळे पाणावले. त्याला कळले खऱ्या मित्राची किंमत पैशाने किंवा अंतराने मोजता येत नाही. आपल्या जीवनात आपण जसे आहोत अगदी तसेच कोणातरी समोर वागता यायला हवे. मुखवटे घाल तर आपण संपूर्ण जगासमोर वावरतच असतो, परंतु आपल्या गुण दोषांसमेत आपल्याला स्वीकारणारं नातं म्हणजेच मैत्री असते. मित्रांनो, जीवनात काही क्षण असे येतात जेव्हा आपण खूप एकटे पडतो. त्यावेळी आपल्याला समजून घेणारा, आपल्याला ऐकून घेणारा मित्र असणं हे फार गरजेचं असते. कारण काही गोष्टी आपल्या जीवनात अशा असतात ज्या आपण घरातील व्यक्तींना सांगू शकत नाही, त्या आपण फक्त आपल्या जीवलग मित्राला किंवा मैत्रिणीलाच सांगतो. आता युगात मैत्रीची गरज का आहे? कारण आपण आपल्या आयुष्यात

जितके पुढे जातोय तितेच आपण एकटे होत चाललो आहोत. आजच्या धकाधकीच्या जीवनातील स्पर्धा, ताणतणाव, अपेक्षा या सगळ्यांमध्ये आपल्याला एक मनाचा आधार हवा असतो.

आपल्या जीवनातील खऱ्या मित्राची व्याख्या करायची झाल्यास, जो आपल्या यशात मनातून टाळ्या वाजवतो, आपल्या अपयशात इतरांचा विचार न करता आपल्या बाजूने उभा राहतो, आणि आपण कितीही काहीही न बोलता जो आपल्या डोळ्यातील दुःख ओळखतो तोच आपला खरा जीवाभावाचा मित्र असतो. जिथे खरी मैत्री असते तिथेच आयुष्य अधिक सुंदर बनत असतं. मैत्रिणींनो, कधी हसू वाटले कधी डोळे पाणावले, खरे मित्र तेच जे प्रत्येक क्षणात सोबत राहिले. दूर जरी गेलो तरी हृदयात नेहमी राहील मैत्री हीच खरी जी आयुष्यभर गंधित राहील. मैत्री हीच खरी जी आयुष्यभर गंधित राहील. ही भावना आपल्या मनात नेहमी जिद्द ठेवायला हवी. श्रोते हो, यानंतर आपण याराना या चित्रपटातील तेरे जैसा यार कहा, कहा ऐसा याराना

श्रोतेहो, आजची पिढी खूप हुशार आहे, तंत्रज्ञानाशी जोडलेली आहे, परंतु कधी कधी ती भावनांपासून दूर जात आहे. सोशल मीडियावरील फॉलोअर्स वाढवण्यात आजची पिढी जास्त व्यस्त झालेली आहे. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुकच्या काळात कुठेतरी खरा मित्र हरवत चालला आहे. आपल्या आयुष्यात किती मित्रमैत्रिणी आहेत याला अर्थ नसतो. महत्वाचं असते की किती खरे मित्र आहेत. आपल्याला आपल्या जीवनात जर खरे मित्र हवे असतील तर आपल्यालाही कुणाचे तरी खरे मित्र व्हावे लागेल. आपल्यालाही आपल्या मित्राला समजून घेणं, माफ करणं, साथ देणं करता यायला हवं. हीच खरी मैत्री असते. मित्रांनो, जीवनाच्या प्रवासात पुढे जात असताना आपण अनेक लोकांना भेटतो, पण त्या अनेक लोकांपैकी काही ठराविक लोकच आपल्या मनात कायमचं घर करून जातात. तेच आपले खरे मित्र असतात. जीवनात खऱ्या मैत्रीची ओळख आपल्याला संकटात, दुःखात आणि अपयशात होते. जी व्यक्ती संपूर्ण जग आपल्या विरोधात असताना देखील आपल्या बाजू खंबीरपणे उभी राहते, तीच व्यक्ती आपली साथ आयुष्यभर देऊ शकते. मैत्रीमधील समजूतदारपणाचे उत्तम उदाहरण म्हणजे रीता आणि सुमित. रीता आणि सुमित हे दोघं कॉलेजचे मित्र होते. परीक्षा जवळ आल्यामुळे रीताला परीक्षेचा आणि प्रोजेक्टचा फार ताण आला होता. या सततच्या ताणामुळे रीता फार दमलेली होती. तिचा ताण तिच्या चेहऱ्यावर दिसू लागला होता. सुमितने तिला बघितल्याबरोबर त्याच्या लक्षात आले की रीताला परीक्षेचा फार ताण आला आहे. तितक्यात सुमित रीताला म्हणाला, रीता आपण थोडा वेळ बाहेर कॉफी घ्यायला जाऊयात का? काही बोलायला नको आपण, फक्त थोडा वेळ ब्रेक म्हणून जाऊयात बाहेर. त्या क्षणाला रीताच्या लक्षात आले की खऱ्या मैत्रीमध्ये शब्दांची गरज नसते. कधी कधी फक्त मित्राची किंवा मैत्रिणीची सोबतही पुरेशी असते. जिथे हसत गालावर फूल उगवतात, जिथे रडताना हात धरतात, तेच खरे मित्र जीवनातल्या प्रचंड नादात जगायला शिकवतात, आयुष्याला अर्थ देतात. मित्रांनो, जर आपल्या आयुष्यात एक जरी मित्र असा असेल ज्याच्याशी आपण मनमोकळेपणाने कुठल्याही प्रकारचा मुखवटा न वापरता बोलू शकतो, तर आपण आजच्या घडीला सर्वात श्रीमंत आहोत असे समजावे. जीवन फार छोटे आहे आणि वेळ खूप वेगाने निघून जातो, परंतु मैत्रीच्या आठवणी मात्र आयुष्यभर जिवंत राहतात. म्हणूनच तुमच्या आयुष्यातील मैत्री जपा, मित्र जपा, कारण मैत्री म्हणजे हसण्याची, रडण्याची, जगण्याची खरी ताकद आहे. कारण जेव्हा आयुष्याचा शेवट येतो, आठवतात ते फक्त क्षण जे आपण मन मोकळेपणाने जगलेलो असतो. जी

0: माझी आवड माझे विचार या कार्यक्रमातून आपली रजा देते.
1: माझी आवड या कार्यक्रमांतर्गत आसावरी धोटे यांचे विचार आणि त्यांच्या आवडीची गाणी आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 12 वाजतायत. वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, मैत्रिणो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात.

0: सुखदा, अगं ए सुखदा, ऐकतेस का?
1: अरे काय
0: अगं, अगं जरा गॅलरीत ये, गॅलरीत ये.
1: गॅलरीत काय झालं? पुन्हा एखाद्या कबुतराचा संसार सुरू झालाय की काय तिथे?
0: नाही ग, जरा आभाळाकडे बघ कसा बरसतोय नुसता पाऊस.
1: म्हणजे काळे भोर ढग काय आता काही दिसतच नाहीये समोर.
0: किती दिवसानंतर हे दृश्य बघायला मिळते सुखदा.
1: यंदा खरोखरच आपण पावसाची खूप खूप वाट पाहिली सगळ्यांनी.
0: तर काय, अगं रोज सकाळी मोबाईलवर हवामान बघायचं, रोज हवामान खातं सांगायचं आज पाऊस पडेल, मग मन हरखून जायचं आणि संध्याकाळ झाली की पुन्हा नाराज, कारण पाऊस पडतच नव्हता ना इतके दिवस.
1: हो ना,
0: म्हणजे आपला काय नुसता थोडासा शिरकून जात होता.
1: हो ना रे, यंदा खरोखरच चातकासारखी वाट पाहणं म्हणजे काय असतं याचा अर्थ पुरेपूर कळला. ए तुला ती सौमित्रची कविता आठवते का?
0: हो.
1: इतक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो. तसंच झालं नाही का एकदम? म्हणजे काही दिवसांपूर्वी कडकडीत ऊन होतं आणि आता बघ ना आभाळ भरून आलंय आणि इतका कोसळतोय. अरे ती बघ शर्वरी आली.
0: कोसळायला?
2: काय मंडळी काय चाललंय? अरे वा, तुम्ही दोघही आभाळाकडे बघताय, काय झालंय काय?
0: नाही नाही, बघत नाही होत आम्ही.

0: हजेरी घेतोय पावसाची
1: का?
0: अगं यंदा उशिरा आलं ना, उशिरा आलेल्यांची नोंद ठेवावी लागते म्हंटल. तरी बरं आज तू उशिरा आली नाहीस. ऑफिस मध्ये नाही का लेट मार्क वगैरे लावतात तसं. पण एक सांगू, पूर्वी पाऊस पडला की घरामध्ये एक वेगळाच उत्सव असायचा बघ. गरमागरम चहा, कांदा भजी, रेडिओवर गाणी, खिडकीमध्ये बसून तो पाऊस बघणं. आणि आज पहिला प्रश्न, नेट चालू आहे का?
1: आणि दुसरा, लाईट गेली का?
2: खरंच सुखाच्या व्याख्या किती बदलल्यात नाही. मला ते सुखाचं एक गाणं आठवलं रे.
0: तेच ना, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत. तेच ना.
2: हो, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत.
0: तेच
2: पाऊस पडायला लागला की कुठच्या कुठच्या आठवणी येऊन फेर धरत नाही का.
0: पाऊस पडायला लागला की मला अजून एक गोष्ट आठवते.
1: कोणती?
0: अगं, आपले शेजारचे देशपांडे काका पहिला पाऊस पडला की छत्री घेऊन बाहेर पडायचे.
2: छत्री घेऊन भिजायला की काय?
0: नाही, सगळ्यांना सांगायला.
2: काय?
0: मी सांगितलं होतं ना आज पाऊस येणार, आला की नाही.
2: शर्वरी, तुला काय वाटत? मला की नाही, पहिला पाऊस म्हणजे कित्येक दिवसांनी येणारा घरातला एखादा लाडका पाहुणा वाटतो.
1: अगदी बरोबर आहे. तो येण्याआधी किती आतुरता, उत्सुकता असते आणि जोरदार तयारी असते.
0: आणि तुला सांगतो सुखदा, आमच्या आईची एक सवय होती हा, ढग दिसले की म्हणायची, सुखद घातलेले कपडे लवकर आत घेऊन या, पाऊस पडो किंवा न पडो कपडे आधी घरात आले पाहिजे.
1: हो, आणि आई पापड गोळा करायला पळायची.
2: आणि माझी आई गच्चीवर ठेवलेली छुंद्याची बरणी आणायला पळायची. आणि शेवटी कोणाच्या चपला गच्चीत राहिल्यात, घेऊन या पटकन.
0: मला तर वाटत ना जगातल्या सगळ्या माता एकसारख्या असतात. पाऊस पडायच्या आधी जोरदार धावपळ सुरू व्हायची त्यांची आणि त्यांच्या बरोबर आपली सुद्धा.
1: पण बघ, समोरच्या काकू काय करतायत?
0: काय ग, कुठे कुठे कुठे काय करतात?
1: ते बघ धावत धावत दोरीवरचे कपडे काढतात.
0: अच्छा, त्या काय आपल्या देशामध्ये काय माहितीये का, पाऊस पडायला लागला की ऑलिम्पिकची एक नवीन स्पर्धा ठेवायला पाहिजे, 10 सेकंदात वाळत घातलेले कपडे काढा
2: आणि त्यात आपल्या काकू सुवर्ण पदक मिळवतील.
1: पण खरं सांगू, जेव्हा अगदी पहिला वहिला पाऊस आला ना, त्या दिवशी हलकासा मातीचा सुगंध आला तेव्हा मन कसं भरून आलं.
2: त्या सुगंधाला नाव नाही पण आठवणी मात्र खूप आहेत.
1: अगं, त्याचं नाव आहे मृदगंध. नावातच एक गंध आहे.
2: तुला सांगते, त्या सुगंधाला बाटलीत भरून ठेवता आलं असतं ना, तर तो जगातला सगळ्यात महाग परफ्यूम झाला असता. किती छान ना, मृदगंध.
1: म्हणूनच बहुतेक मराठी साहित्यात पावसावर इतकं सुंदर लिहिलं गेलंय.
2: बाबू बोरकरांच्या कविता वाचल्या ना की वाटत ढगांनी शब्द घेतलेत. झाले अंबर झुलते झुंबर, हवे तर तरते ग, क्षितिजी आले भरते ग. किती सहज पाऊस उतरतो ना त्यांच्या कवितेत.
0: हो ना, आणि बोरकरांच्याच आणखी एका कवितेमध्ये ते म्हणतात, दिशा दिशातून आषाढाच्या श्यामघनांना पूर, तृणाप्रमाणे मने ही झाली चंचल तृष्ण मयूर. क्या बात आहे.
2: माझे बाबा पाऊस पडायला लागला की कपाटातून पाडगावकरांचं एक पुस्तक काढायचे आणि वाचत बसायचे. मला आश्चर्यच वाटायचं. एकदा त्यांना विचारलं, बाबा बाहेर इतका सुंदर पाऊस पडतोय, तुम्ही वाचत का बसलात? त्यावर ते म्हणाले, अगं बाहेरचा पाऊस डोळ्यांनी बघायचा, आतला पाऊस पुस्तकातून.
0: वा, हे भारी होतं. पण
1: खरंच काही गाणी, काही कविता त्या फक्त ऐकायच्या नसतात, त्या जगायच्या असतात.
2: खर तर पाऊस पडत नव्हता तेव्हा सगळेच काळजीत पडले होते. मला मावशीचा फोन आला होता गावाहून. ती म्हणाली, सगळं तयार आहे ग, बैल तयार आहेत, बियाणं आहे, फक्त आभाळ तयार नाहीये. ते ऐकून खरंच वाईट वाटलं होतं, भरून आलं होतं. पण तोपर्यंत पावसाने वर्दी दिली आणि आता सगळीकडे आनंदी आनंद होईल.
0: मला ना पाऊस पडायला लागला की माझं गाव आठवतं, म्हणजे पहिला पाऊस. आणि मग ते आम्ही अनवाणी धावत शेतात जायचो, चिखलामध्ये पाय रुतायचे. आम्हाला वाटायचं जमिनीने आपल्याला घट्ट धरून ठेवलंय की काय.
1: आणि आम्ही वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडायचो आणि माझी होडी नेमकी पहिली बुडायची.
0: अभ्यासात कधी पहिली आली नाहीस, होडी बुडवण्यात तरी पहिली आलीस.
1: काय रे रोहित दादा, बाबांना नाव सांगे ना तुझं.
0: नको. अगं बाबा आता सुद्धा माझा कान पिळ्याला मागे पुढे बघणार नाहीत.
2: पावसाचं आणखी एक वैशिष्ट्य माहितीये का, तो प्रत्येकाला की नाही वेगवेगळं काहीतरी देतो आणि प्रत्येकासाठी वेगळा असतो.
1: म्हणजे
2: शेतकऱ्याला आशा, कवीला शब्द, लहान मुलांना खेळ आणि गृहिणीला ओल्या कपड्यांची चिंता.
0: हे शेवट

0: मात्र अगदी 100% खरं.
1: मला ना पहिला पाऊस आला की एक मैत्रीण आठवते, ती खिडकीत बसून गुणगुणायची सुखदा ते गाणं म्हण ग, पाऊस पहिला जणू कानुला.
2: किती गोड गाणं आहे ते. पाऊस पहिला जणू कान्हूला, बरसून गेला बरसून गेला.
0: वा वा वा, काय सुंदर कविता आहे ना. मला वाटतं प्रवीण दवडेंची आहे.
2: आठवणींना पुसून गेला बरसून गेला बरसून गेला.
1: तुम्हाला माहितीये का, आपण पावसाची वाट पाहतो पण कदाचित पाऊसही अशाच एखाद्या खिडकीची वाट पाहत असेल जिथे त्याचं आनंदाने स्वागत होईल.
0: पाऊस आला की एक माणूस मात्र सगळ्यात जास्त आनंदी होतो,
1: शेतकरी.
2: शेतकऱ्याचा आनंद खूप मोठा असतो. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्या पावसाचं हसू दिसलं की कळतं पाऊस हा फक्त पाणी घेऊन आलेला नाहीये तर तो जीवन धीर घेऊन आलेला आहे.
1: अगदी माझ्या मनातलं बोललीस.
2: आमची आजी की नाही पहिला पाऊस पडला की अंगणात उभी राहायची आणि हात जोडून म्हणायची, देवा सगळ्यांच्या शेतात सुखानं पड. तेव्हा कळायचंच नाही, आज त्या प्रार्थनेचा अर्थ समजतो.
1: कारण आपल्या ताटातला प्रत्येक घास कुठल्या ना कुठल्या शेतातूनच येतो.
0: म्हणूनच आपण पाऊस म्हणतो, शेतकरी त्याला जीवन म्हणतात. आपण म्हणतो किती छान हवायने, आता चहा आणि भजी व्हायलाच हवीत. तो म्हणतो आता मी शेतामध्ये जाऊन पेरणी करू शकतो. आणि म्हणूनच आपण खिडकीतून पावसाकडे पाहतो तर शेतकरी आकाशाकडे.
2: किती विलक्षण आहे ना तोच पाऊस. पण प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचा अर्थ वेगळा. पावसाचा आनंद फक्त भजांमध्ये नाही तर भरलेल्या कोठारातही असतो.
1: अरे हो, भजांची बरी आठवण झाली, आज करूया का?
0: मला विचारतेस? अरे मी तर कांदे आणायला सुद्धा तयार आहे.
2: कांदे आणशील, चिरणार कोण?
0: शर्वरी.
1: मी का?
0: अगं कांदा चिरताना डोळ्यात पाणी आलं तर म्हणूया पावसामुळे आलं.
2: म्हणजे काय पावसाचा गारेगार थेंब की काय तो.
1: आणि गंमत बघ, पाऊस पडायला लागला की प्रत्येक जण पहिल्यांदा आभाळाकडे बघतो, मोबाईल कडे नाही.
0: अगं पण 2 मिनिटांनी पुन्हा मोबाईल कडेच बघतो ना, कारण स्टेटस टाकायचं असतं.
2: अरे देवा. काही लोक तर पहिल्या पावसापेक्षा पहिलं रील टाकायचं ह्याच्यातच जास्त आनंद मानतात.
0: खरंय, पण एक गोष्ट मान्य करावी लागेल, पावसाने आपल्याला कितीही भिजवलं तरी आईची काळजी कधी कमी होत नाही.
1: अगदी बरोबर. आत्ताच आईचा फोन येऊन गेला.
0: काय
1: म्हणाली? की भिजू नकोस. तर मी म्हंटल आई आता का मी मोठी झालीये. तर म्हणाली वय वाढलं म्हणून सर्दी होत नाही असं नाही. हा
0: खरंय खरंय ते.
2: काही वाक्य कधी बदलतच नाहीत. छत्री घे, अगं गरम काहीतरी खा, ओले केस ठेवू नकोस.
0: आणि बाबांचं एकच वाक्य असायचं, वीज पडते झाडाखाली उभं राहू नका.
1: लहानपणी वाटायचं मोठे लोक उगाच घाबरवतात, आज कळतं ती भीती नव्हती ती काळजी होती.
2: खरं तर पावसात एक गोष्ट नक्की करायला हवी, ती म्हणजे पावसाचं पाणी शक्य तितकं जमिनीत मुरवायला हवं. आपली मागची पिढी किती शहाणी होती नाही, म्हणजे एक एक थेंब जपा असा शब्द त्यांनी वापरला नसेल पण जगले मात्र तसंच.
1: आज आपण विज्ञान शिकलो पण निसर्गाकडून शिकायचं विसरलो.
0: आणि निसर्गाकडून शिकायचं आपण विसरलो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्लास्टिकमुळे अनेकदा हे पाणी वगैरे तुंबण्याचा जो प्रश्न निर्माण होतो नाही का. प्लास्टिक असं कुठेही आपण टाकणार नाही हा संकल्प केला पाहिजे पावसामध्येच.
2: खरंच आहे, झाडं लावायची आणि झाडं जगवायची ही सुद्धा जबाबदारी आहे नाही का.
0: कारण पाऊस आभाळातून पडतो पण त्याचं भविष्य पृथ्वीवर म्हणजे आपल्या हातात असतं.
1: वा, आजच्या आपल्या गप्पा किने लिहून ठेवायला हव्या.
0: लिहून ठेवण्यापेक्षा ना आपण जगून दाखवूया.
2: चला चहा करते आता.
0: आणि भजी त्याच काय?
2: ती सुद्धा करू पण आधी गच्चीत ठेवलेल्या बादल्या आत आण.
0: अरे मी तर पहिल्या पावसात कवी झालो होतो आणि तू मला पुन्हा कामाला लावलंस.
1: घरातल्या कवींनाही कामातून सूट नसते.
2: माहितीये का रोहित तुला, पाऊस आला की मला नेहमी वाटतं आभाळाला माणसांची भाषा समजत असावी. तहान लागली की तो पाणी देतो, उकाडा वाढला की गारवा देतो आणि मन कोरडं पडलं की आठवणी.
0: आणि म्हणून बहुतेक कवी पावसावर प्रेम करतात, म्हणजे बोरकर असतील, कुसुमाग्रज असतील, शांता शेळके, प्रवीण दवणे, नाही का. पावसाकडे प्रत्येकाने वेगळ्या नजरेने बघितलंय बघ.
1: मला तर पावसात उभं राहिलं की एकच वाटतं.
0: काय?
1: पहिला थेंब चेहऱ्यावर पडत नाही, तो आधी मनावर पडतो.
2: अगदी खरंय, माणूस कितीही मोठा झाला तरी पावसात तो पुन्हा लहान होतो.
0: मग कागदाची होडी असे किंवा आयुष्याची

0: आणि वाहतच राहतात.
1: दादा, तुला पावसाचा आवाज कसा वाटतो?
0: अगं, प्रत्येकासाठी वेगळा असतो तो. म्हणजे बघ ना, टीनच्या पत्र्यावर पडला की ढोल, कौलारू घरावर पडला की तबला, झाडांच्या पानातून आला की बासरी, आणि आईच्या स्वरात मिसळला की अंगाई.
2: वा वा, म्हणजे पाऊस म्युझिकल रे, संगीतकार पाऊस.
0: खरे.
1: ए दादा,
0: काय काय काय? ए चल, आज संध्याकाळी थोडं फिरून येऊया आपण
2: पावसात.
1: हो, मोबाईल शिवाय, सेल्फी शिवाय मस्त चालत जाऊ.
0: आणि छत्री न घेता.
2: आणि रस्त्यात एखादं झाड लावलेलं दिसलं तर त्यालाही मनातल्या मनात धन्यवाद देऊ.
0: एखादा मुलगा कागदी होडी सोडताना दिसला तर त्याला थांबवायचं नाही बरं का? कारण मोठं झाल्यावर त्याच्याकडे आठवणी राहतील, रील्स नाही.
1: हा डायलॉग एकदम भारी होता दादा.
2: खरं तर पाऊस फक्त आभाळातून पडत नाही, तो आठवणींमध्ये पडतो, शेतात पडतो, कवितांमध्ये पडतो, आणि माणसांच्या मनातही पडतो.
0: ए पण मग छत्र्या घ्यायच्या का आपण, काय वाटतंय?
1: नको, आणल्यात मी तीन छत्र्या.
0: अगं तीन कशाला, कोणाच्या उचलून आणल्यास एवढ्या?
1: एक मागच्या वर्षीची आहे, ती मागच्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला हरवली होती आणि आज सापडली. एक यंदाची आहे आणि एक कोणीतरी ट्रेन मध्ये विसरलं होतं, त्या माणसाची आहे.
2: अगं ती पण घेऊन आलीस तू?
0: थोडक्यात काय, यंदाच्या पावसाळ्यात तुझ्याकडे सलग तीन छत्र्या हरवण्याचा योग आहे.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुल किया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुली कारुरकर आणि नेहा खरे.

0: श्रोतेहो, सध्या पावसाचा मौसम आहे, तसाच खेळांचाही सीझन आहे. क्रिकेट सुरू आहे, फिफा वर्ल्ड कप आहे, विम्बल्डन सुरू आहे. या क्रीडा क्षेत्राशी संबंधित अनेक करिअरच्या वाटा आहेत. आज आपण खेळावर बोलू काही क्रीडा समालोचक आणि सूत्रसंचालक आरोही थत्ते यांच्याशी दीप्ती आंबेकर यांनी साधलेला संवाद ऐकणार आहोत.
1: The round of 32 defending champions Argentina take on fan favorites Cape Verde in what promises to be a treat for all football fans. Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: मैत्रिणींनो, तर अशा या जोरदार कमेंट्रीने सुरुवात झालेल्या या कार्यक्रमात स्वागत करूया आपल्या मराठी मुलगी आरोही थत्ते हिचं. आरोही, तुझं मनपूर्वक स्वागत.
1: थँक्यू सो मच.
2: निरनिराळ्या खेळांचं समालोचन, कर्ली टेल्स सारख्या चॅनलवर अँकरिंग, इंटरनॅशनल टूर्नामेंट्स, लीग्स, आणखी बरंच काही करणाऱ्या आरोहीशी आज आपण गप्पा मारणार आहोत. खेळाचं समालोचन म्हणजे कमेंट्री क्षेत्रात तुझी कारकीर्द कशी सुरू झाली आरोही, आणि तुला या क्षेत्राची प्रेरणा कुठून मिळाली?
1: सो खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे, कारण मी कधीच डिसाईड केलं नव्हतं की याच्यात यायचं आहे म्हणून. घरी एक लीगल बॅकग्राऊंड असल्यामुळे लॉमध्ये मी जाणं एक्सपेक्टेड होतं आणि ते मी केलं 5 वर्ष. पण त्याच्या आधी जेव्हा मला मीडियामध्ये यायचं होतं तेव्हा घरून अगदी कट्टर नाही म्हटलेलं की नाहीच जायचं नाही, इधर लॉ कर नाही तर मग तू नको करूस काही, चालेल. मग लॉच्या 5th इयरमध्ये जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा मी विचार केला आता काय करावं 6 ते 8 महिने घरी बसून तर बोर होत आहे, आणि तेव्हा बाबांनी फोनही घेतलेला त्यामुळे मग फोनही नव्हता टाइमपास करायला. मग विचार केला की 2018 माझ्या एका फॅमिली फ्रेंडनी मला सुचवलेलं की तू एक काम कर, तू ह्याच्यामध्ये का नाही जात स्पोर्ट्स अँकरिंगमध्ये किंवा कॉमेंट्रीमध्ये. तेव्हा मी त्याला सिरियसली घेतलं नाही. मग 2020 मी विचार केला चला ट्राय करून बघूया काय हरकत आहे. मग काही सॅम्पल व्हिडिओज बनवले, ते पाठवले लोकांना, त्याचं काही झालं नाही. पण मग छोटे छोटे ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेले, लोक यूट्यूब व्हिडिओज चालू करत होते किंवा यूट्यूब चॅनल्स सुरू करत होते, तर असंच कोणीतरी चालू केलं होतं, त्यांना वीकली स्पोर्ट्स न्यूज देणारी अँकर हवी होती, तर तिकडून मी चालू केलं. मग आवडत गेलं आणि मग ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या, तर तसं पुढे कंटिन्यू राहिलं. फक्त घरून एक अट होती की हे करता करता साईड बाय साईड लॉ पण सुरू राहिलं पाहिजे, तर तेही सुरू राहिलं. त्यातही PhD चालू आहे.
2: वा, म्हणजे ऍक्च्युली पालकांचं असं मत असतंच कुठल्याही पालकांचं की अभ्यास कर आणि बाकी सगळं काही कर.
1: अगदी.
2: तू लहान असताना किंवा तुझ्या करिअरच्या सुरुवातीला कोणत्या कमेंटेटर्सचं काम तुला आवडायचं किंवा कुणाला फॉलो केलं होतंस का कधी?
1: म्हणजे मी मॅचेस तर खूप बघायचे कारण क्रिकेट हे प्रेम होतं, पण मी क्रिकेट कधीच खेळले नाही कारण माझ्या कॉलेजमध्ये कधी नव्हतं किंवा शाळेतही नव्हतं, तर मी फुटबॉल खेळायचे. पण मला जास्त ओढ होती क्रिकेटची. हर्षा भोगले ऑफकोर्स, खूप कॉमेंट्री ऐकली होती. आणि मला काय आवडतं हर्षा भोगलेंबद्दल की ते क्रिकेटर नसूनही ते खूप छान कॉमेंट्री करतात क्रिकेटची. म्हणजे प्रॉब्ली इज अ प्राईम एक्झाम्पल ऑफ तुम्ही कॉमेंट्री करताना टेक्निकॅलिटीज बद्दल न बोलून तुम्ही तरी कशी छान कॉमेंट्री करू शकता, ते मला खूप आवडायचं त्यांचं. सो आणि नेसेसरीली मी ह्याच्यासाठी फॉलो नव्हते करत की अरे मला पण तसं बनायचं आहे, पण अरे ही इज व्हेरी गुड, यू एन्जॉय वाय लिस्निंग टू हिम, तसं त्या हिशोबाने.
2: कोणताही सामना असो त्यापूर्वी तू कशी तयारी करतेस?
1: खूप इंटरेस्टिंग आहे कारण मी एवढे स्पोर्ट्स केले आहेत ज्याच्याबद्दल मी विचारही केला नव्हता कधी की मी चेस करेन किंवा सायकलिंग हा स्पोर्ट करेन. पण समहाव मला जी लोकं मिळत गेली ती इतकी छान होती की माझे प्रोड्युसर्स नेहमी मला इनपुट्स द्यायचे, ते मला नेहमी मटेरियल पाठवायचे की तू ह्या याबद्दल वाचून बघ. आता मी जेव्हा सायकलिंग करत होते, UCI 2.2 इव्हेंट होता तो, म्हणजे जो इंटरनॅशनल सायकलिंग फेडरेशन आहे त्यांचा 2.2 इव्हेंट होता यावर्षी जानेवारीमध्ये पुण्यात. आणि इतका वंडरफुल इव्हेंट होता तो, इतका मस्त होता. दिस वॉज इन पार्टनरशिप विथ द स्टेट गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. तर पहिल्यांदा सायकलिंगसारखा इव्हेंट इंडियात होतोय, एवढा मोठा इव्हेंट होतोय. ऑलमोस्ट आय थिंक 100 कंट्रीजमधून प्लेयर्स आलेले आणि दर कडीचे अप्रॉक्सिमेटली 4-5 प्लेयर, म्हणजे किती लोक असतील इमॅजिन.

0: तर एवढे सगळे होते आणि रोजचे जे ट्रॅक्स होते ते ट्रेल्स वेगळे होते रोज, आणि आपले जे गड किल्ले आहेत त्यांच्या आजूबाजूनी पूर्ण ते ट्रेल्स जात होते. त्यामुळे यू कुड ऑल्सो शोकेस महाराष्ट्राज सीनरी किंवा पिक्चरेस्क जे पण, आणि इट वॉज राईट आफ्टर विंटर्स सो वेदर पण छान होतं, त्यामुळे खूप मस्त इव्हेंट होता. पण मला सायकलिंग बद्दल काहीच बॅकग्राऊंड नव्हतं. काय प्रश्न विचारायचे किंवा बोलायचं प्लेयर्सशी तरी काय बोलायचं, कशाबद्दल बोलायचं, कारण असं असतं ना की वेन यू आर इंटरव्ह्यूइंग अ प्लेअर जर त्यांना कळलं की तुम्ही फालतू प्रश्न विचारतायत तर ते तशीच उत्तरं देतात, त्यांना काही इंटरेस्ट नसतो त्या इंटरव्ह्यूमध्ये आणि ते कळून येतं. तर दिस इज व्हॉट डिफरन्शिएट्स अ गुड प्रेझेंटर फ्रॉम अ बेटर प्रेझेंटर, की तुम्ही किती प्रेपरेशन करता. तर माझं प्रेपरेशन त्याच्यासाठी हे होतं की मागचे जितके पण इव्हेंट झाले, टूर द फ्रान्स इज द वर्ल्ड्स बेस्ट सायकलिंग इव्हेंट, तर त्याचे इंटरव्ह्यूज बघायचे, त्या रेसेस बघायच्या, कशावरती फोकस असतो, काय इम्पॉर्टंट पॅचेस असतात त्या रेसमध्ये आणि कशाबद्दल बोलू शकतो, कसे प्रश्न फॉर्म्युलेट करू शकतो, हे सगळं मोस्टली व्हिडिओज बघूनच कळतं. अशी सगळी प्रेपरेशन होती, प्लस ज्या प्लेअरशी तुम्हाला बोलायचं आहे तर त्या प्लेयर्स बद्दल एक बॅकग्राऊंड चेक करायचा की आधी काय जिंकले आहेत किंवा त्यांचे स्ट्रेंथ्स काय आहेत, वीकनेसेस काय आहेत, त्याच्यावर तुम्ही प्रश्न कसे विचारू शकता. दिस इज द होमवर्क.
1: या क्षेत्रात वावरताना तुला निरनिराळी व्यक्तिमत्व समोर तुझ्या येत असतात, निरनिराळे खेळ असतात, त्या त्या खेळानुसार निरनिराळी व्यक्तिमत्व समोर असतात, तर अशा वेळी तुझा अप्रोच कसा असतो? तू तिसरी व्यक्ती किंवा एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून त्या खेळांकडे किंवा त्या व्यक्तींकडे कशी पाहतेस, कसं काय तू सादर करते स्वतःला?
0: मला वाटतं ते सोपं आहे.
1: बर,
0: ऍज अ थर्ड पर्सन एका स्पोर्टला अप्रोच करणं ऍट दिस पॉइंट ऑफ टाइम इन माय लाईफ इज व्हेरी इझी. आता मी अशा पॉइंटला पोचले आहे की जर मला कोणता स्पोर्ट फक्त ऍज अ फॅन एन्जॉय करायचा आहे तर मी तो नाही करू शकत. मी ऍज अ फॅन कोणत्याही स्पोर्टकडे किंवा स्पोर्ट्स पर्सनकडे नाहीच बघू शकत. कारण असं झालं ना की मागच्या काही वर्षांपासून जेव्हा वेन आय हॅव गॉटन इन टू मेन स्ट्रीम स्पोर्ट्स अँकरिंग, तर मी एवढे टुर्नामेंट्स बघितलेत इतक्या क्लोजली की यू कॅनॉट बी अ फॅन अँड बी अ स्पोर्ट्स प्रेझेंटर ॲट द सेम टाइम. जर तुम्ही फॅन असाल तर तुम्ही नीट प्रश्न नाही विचारू शकणार, तर मग तुम्ही नीट कंडक्ट नाही करू शकणार, तुम्ही कॉमेंटेट नाही करू शकणार, बिकॉज ग्राउंड रूल हा आहे की तुम्हाला न्यूट्रल राहायचं आहे जेव्हा पण तुम्ही प्रेझेंटर आहात किंवा कॉमेंटेटर असता तेव्हा. तर म्हणून आता ब्रेनच असा वायर्ड आहे की नाही, थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्हनीच बघायचं. पण व्हेरी इंटरेस्टिंगली हे चेंज झालं आत्ता जेव्हा मी एव्हीसी कप केला व्हॉलीबॉलचा, एशियन व्हॉलीबॉल कप झाला आत्ता रिसेंटली आणि मी अहमदाबादला होते त्याच्यासाठी. तिकडे इंडिया फॉर द फर्स्ट टाइम आफ्टर 1986 वी क्वालिफाईड टू द सेमीज ऑफ एनी एशियन चॅम्पियनशिप इन व्हॉलीबॉल. खूप मोठी गोष्ट होती, खूप मोठी व्हॉलीबॉल प्लेयर्ससाठी पण. म्हणजे इनफॅक्ट मी त्या प्लेयर्सना मागच्या वर्षी ऑगस्टपर्यंत ओळखत नव्हते. ऑगस्टमध्ये मी पहिली व्हॉलीबॉल टुर्नामेंट केली तेव्हा मी त्यांना भेटले आणि तेव्हा गप्पा वगैरे झाल्या, मग तेव्हापासून मी त्यांना ओळखते आणि तेव्हापासून मला थोडीशी हिस्ट्री पण कळली इंडियन व्हॉलीबॉलची काय होती. आपला गोल्डन पिरियड होता 86 मध्ये, तेव्हा आपण ब्रॉन्झ जिंकलेलं एशियन गेम्समध्ये. त्याच्यानंतर आत्तापर्यंत 26 पर्यंत काहीच जिंकलो नाही आपण. जिंकणं दूरची गोष्ट आहे, आपण कुठेही क्वार्टर्सपर्यंतही पोचलो नाही आहे. आणि मग अशा एका तरुण टीमनी येऊन, जेरॉम विनित हा त्यांचा कॅप्टन आहे आणि देअर कोच द्रगान मिहायलोविच सर्बियन कोच आहेत आणि एफ आय व्ही बीनी त्यांना इथे पाठवलंय टू कोच द टीम आणि ही इज वर्कड विद द टीम सिन्स 2019. ही इज डन वंडर्स विथ द टीम. खूप यंग टीम आहे आपली. जाऊन ब्रॉन्झ जिंकणं हे इतकं महत्वाचं होतं या टीमसाठी, जस्ट टू प्रूव्ह की आत्तापर्यंत त्यांनी जे पण केलंय द प्रॅक्टिस इट इज फायनली कम टू द फोर आणि आता ते जिंकत आहेत. सो बेसिकली दे अनाउन्स देमसेल्स टू द वर्ल्ड. आणि द बेस्ट पार्ट व्हॉट आय फेल्ट वॉज, मी कॉमेंट्री करत होती त्या गेमसाठी आणि तो जो विनिंग मोमेंट होता त्याच्यासाठी आय कुड व्हॉइस.
1: क्या बात है.
0: आय थिंक दॅट वॉज दॅट्स वन ऑफ द टॉप मोमेंट्स ऑफ माय करिअर सो फार.
1: मग व्हॉइस मॉड्युलेशन आणि डिक्शन यासाठी तू काय विशेष प्रयत्न करतेस?
0: व्हेरी ऑनेस्टली नाही करावा लागत दोन कारणांमुळे. एक तर लॉ बॅकग्राऊंड असल्यामुळे. लॉमध्ये तुम्ही त्या 5 वर्षांमध्ये तुम्ही लॉ तर शिकताच पण तुम्ही हेही शिकता की तुम्हाला आर्ग्यू करायचं असेल तर कोणत्या पॉईंट्सवरती तुम्हाला स्ट्रेस केलं पाहिजे, कशावरती तुम्ही असं म्हणजे इफ सम पॉईंट गोईंग अगेन्स्ट यू तर मग ते कसं

0: तर यू जस्ट पास इट ऑन,
1: राईट,
0: यू टच अप ऑन इट बट यू जस्ट पास इट ऑन, त्यावर स्ट्रेस नाही करायचा. ते सगळं लॉनी शिकवलं. दुसरं म्हणजे शास्त्रीय संगीताचं बॅकग्राऊंड असल्यामुळे व्हॉइस मॉड्युलेशन हे लहानपणापासूनच एक शिक्षण झालेलं, दॅट हेल्प्ड अ लॉट.
1: आत्ताच तू म्हणाली शास्त्रीय संगीताचं बॅकग्राऊंड, याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल, म्हणजे कसं काय बुवा?
0: आता आईच असल्यामुळे घरी इट वॉज अ कंपल्शन, तिकडेही चॉईस नव्हता करायचंय का नाही करायचंय. करायचं तर आहेच, विशारदपर्यंत करायचंय, त्याच्या पुढे नाही केलं तर चालेल अशी कंडिशन होती. तर आता विशारदपर्यंत पोचले, मागच्या काही वर्षांपासून विशारदपर्यंतच आहे, अजून पुढे वेळ नाही मिळत आहे व्हेरी ऑनेस्टली. आधी कसं होतं की कंपल्शन होतं म्हणून करायचं होतं, आता आवड आहे पण वेळ नाही आहे. तर आई आणि मावशी, डॉक्टर अनायत हत्ते माझी आई आणि रुपाली वाटवे माझी मावशी, या दोघींकडे मी शिकते.
1: पण ते गाणं घरात असल्यामुळे संस्कारही तुझ्यावर झालेले आहेत.
0: हो,
1: आणि ते संस्कार आम्हाला ऐकायला.
0: मला ये राते मौसम खूप आवडतं गाणं, तर ते गाऊन दाखवेन थोडंसं. ये राते मौसम

0: इट वॉज अ कंपल्शन. तिकडेही चॉईस नव्हता करायचंय का नाही करायचंय. करायचं तर आहेच, विशारदपर्यंत करायचं, त्याच्या पुढे नाही केलं तर चालेल अशी कंडिशन होती. तर आता विशारदपर्यंत पोचले, मागच्या काही वर्षांपासून विशारदपर्यंतच आहे, अजून पुढे वेळ नाही मिळत आहे व्हेरी ऑनेस्टली. आधी कसं होतं की कंपल्शन होतं म्हणून करायचं होतं, आता आवड आहे पण वेळ नाही आहे. तर आई आणि मावशी, डॉक्टर अनया थत्ते माझी आई आणि रुपाली वाटवे माझी मावशी, या दोघींकडे मी शिकते.
1: पण ते गाणं घरात असल्यामुळे संस्कारही तुझ्यावर झालेले आहेत
0: हो,
1: आणि ते संस्कार आम्हाला ऐकायला
0: मला ये राते मौसम खूप आवडतं गाणं, तर ते गाऊन दाखवेन थोडंसं. ये

किनारा ये चंचल हवा, ये क्या बात है आज की।

0: किनारा ये चंचल हवा।
1: एखादा सामन्यात अचानक एखादा कठीण प्रसंग उद्भवला तर अशा वेळी काय करतेस?
0: आय थिंक हे प्रॅक्टिसमुळेच येतं. म्हणजे असं तुम्ही आधीपासून काहीच विचार करू नाही शकत की असं झालं तर मी असं म्हणेन, किंवा जर
1: तर असा प्रसंग कधी उद्भवलाय का?
0: खूप वेळा, खूपदा. खूप वेळा असंही होतं की तुम्ही काहीतरी चुकीचं बोलून जाता आणि मग ते करेक्ट कसं करावं हेही होतं. तर मागच्या वर्षी मी GCL करत होते, ग्लोबल चेस लीग, तर त्यात असं झालं की मला ब्रीफिंग, आणि खूपदा दिस स्टेम्स फ्रॉम नॉट ब्रीफ्ड प्रॉपरली, आणि एक चुकीच्या टीमचं नाव मी घेतलं जी टीम जिंकली नव्हती. पण होतं असं की आता जे तुम्हाला बघताय त्यांना तुम्ही कसं समजवणार की तुमची चुकी नाही आहे, कोणीतरी दुसऱ्यांनी तुम्हाला चुकीचं ब्रीफिंग दिल्यामुळे तुम्ही काहीतरी वेगळं बोललाय. ॲट द एंड ऑफ द डे यू लुक लाईक अ फूल. पण मग तेच होतं की अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा तुम्ही ऑनलाईन आहात, म्हणजे तुम्ही लाईव्ह आहात आणि तुम्हाला कळलं की आता तुमच्याकडून चूक झाली आहे, तुम्ही कसं ते सुधरवता? तर मी हेच केलं की मी चुकीचं नाव घेतलेलं, आणि तेवढ्यात मला आमच्याकडे वी हॅव समथिंग कॉल्ड द इन इयर, ज्याच्यामध्ये डिरेक्टर प्रोड्युसर आमच्याशी बोलत असतात. सो दॅट इज अनदर चॅलेंज दॅट वी हॅड टू फेस, जे लोकांना कळत नाही, विच वी कॅन टॉक अबाउट लेटर. पण पॉइंट इज की मी नाव घेतलं आणि मला कानात प्रोड्युसर म्हणाला नाही नाही नाही इट्स नॉट दॅट टीम, दुसरी टीम आहे, दुसरी टीम. म्हंटल आता काय बोलू. मी म्हंटलं नाव घेतलं आणि म्हंटलं यांचे ऑपोनेंट्स जे होते ते जिंकलेले आहेत. सो अशा सगळ्या गोष्टी खूप लास्ट मिनिटच तुम्ही डिसाईड करू शकता, आणि दॅट इज वेअर तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड कळतो की तुम्ही किती प्रिपेअर्ड आहात किंवा किती चांगले अँकर आहात.
1: यातनंच मला अजून एक पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतो की एखादी वन साइडेड मॅच असेल तर ती कंटाळवाणी होऊ नये म्हणून तू कसं काय पुढे जातेस?
0: खूपदा होतं असं की मॅचेस खूप वन साइडेड असतात आणि तुम्ही काय करू शकता, म्हणजे यू आर जस्ट कॉलिंग द ॲक्शन, राईट? जे होत आहे ते तुम्ही फक्त कॉल आउट करताय. तर त्याच्यामध्ये मग तुम्ही जास्तीत जास्त यू कॅन ब्रिंग आउट स्टोरीज. आता कसं आहे, लोकांना स्टोरी टेलिंग खूप आवडतं. जे प्लेयर्स खेळतायत, जे होत आहे ते तर दिसतच आहे लोकांना, त्यामुळे कॉमेंट्रीच्या वेळेला जे तुम्ही कॉलिंग द ॲक्शन म्हणतोय ते कळत आहे. त्याच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही काय लोकांना सांगू शकता, दॅट इज वेअर द गेम चेंजेस. सो स्टोरीज काढा तुम्ही प्लेयर्सचे की अरे हा या बॅकग्राऊंडमधून आलाय, किंवा मागच्या कॉम्पिटिशनमध्ये ते स्टॅट्स असे होते पण या कॉम्पिटिशनमध्ये त्याचे स्टॅट्स असत. तर हे जेव्हा तुम्ही गुंतवता लोकांना स्टोरीजमध्ये, इट बिकम्स मोर इंटरेस्टिंग.
1: हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषांव्यतिरिक्त कमेंट्री करण्याची संधी तुला मिळाली का कधी?
0: मी यावर्षी मार्चमध्ये एक कबड्डी टुर्नामेंट केली होती आणि त्यात मी मराठीत कॉमेंट्री केली होती. सो आणि खूप कमी वेळासाठी, म्हणजे मी तिकडे ॲज अ कॉमेंटेटर नव्हते, मी ॲज अन अँकर होते, पण तिकडचे जे मराठी कॉमेंटेटर्स होते ते म्हणाले

0: तू का नाही येऊन ट्राय करत, म्हणजे तू हिंदी इंग्लिश केलंच आहेस तर मग मराठी किती हाऊ डिफिकल्ट कॅन इट बी. आणि मी केलं आणि मला ऍक्च्युली मी इतकं एन्जॉय केलं ते मराठी कॉमेंट्री की आफ्टर दॅट आय वॉज लाईक मी विचार करू शकते मराठी कॉमेंट्री मध्ये पण पुढे करायला,
1: कारण आपली मातृभाषा आहे आणि त्यात तुला संधी मिळाली त्यामुळे तुला एकदम आनंद झाला
0: खूप. आणि इतकं कम्फर्टेबल पण वाटलं मराठीत करताना, कारण जसं आपण बोलतो एकमेकांशी, आता गेम चालू आहे, आपण एव्हरी हाऊस होल्ड मध्ये आपण बसलो असतो आणि गेम बघत असतो, आपले कॉमेंट्स तर चालूच असतात ना की ह्यानी असं खेळलं पाहिजे किंवा हा आहे नाही करत आहे. एक्झॅक्टली तेच तर कॉमेंट्री मध्ये करायचं आहे.
1: अगदी बरोबर. आजच्या सोशल मीडिया आणि डिजिटल युगात कॉमेंट्रीचं स्वरूप बदललंय का असं तुला वाटतं का?
0: खूप जास्त, खूप जास्त. म्हणजे आधी रेडिओ कॉमेंट्री पासून सुरुवात झाली आणि तेव्हा लोकांना मॅच दिसायची नाही म्हणून तुम्हाला एक्झॅक्टली काय होत आहे ते सगळं बोलून दाखवायला लागायचं. आजकाल लोकांना ती कॉमेंट्री नको आहे, म्हणजे त्यांचे थॉट्स असे आहेत की आम्हाला दिसतंय काय होत आहे, तुम्ही त्याच्या पुढे जाऊन आम्हाला काय सांगू शकता ते सांगा. म्हणजे आता जर कव्हर ड्राईव्ह मारली आहे तर कव्हर ड्राईव्ह खेळला हे तर ठीक आहे, पण ते आम्हाला दिसतंय कव्हर ड्राईव्ह खेळली, त्याच्यानंतर बॉल कुठे गेला, कोणी पकडला का, बाउंड्री गेली, हे सगळं त्यांना दिसतंय. कव्हर ड्राईव्ह मारली ही कव्हर ड्राईव्ह त्यांनी दुसऱ्या मॅचमध्ये कशी खेळलेली आणि कधी खेळली होती आणि तशीच आज खेळली आहे आणि आजचा रिझल्ट काय आहे, तेव्हाचा रिझल्ट काय होता, हे जर तुम्ही आणलं तुमच्या कॉमेंट्रीमध्ये, हे एक्स्ट्रा इज व्हॉट द ऑडियन्स इज लुकिंग.
1: वेगवेगळ्या खेळांनुसार तू या समालोचनाची तयारी कशी करतेस?
0: सो मला एक गोष्ट जाणवली आहे वेगवेगळे खेळ करताना की फक्त कॉन्टेंट वाईज हे खेळ वेगळे नाही आहेत, टोनॅलिटी वाईज पण हे खेळ वेगळे आहेत. सो ज्या टोनमध्ये तुम्ही कॉमेंट्री किंवा अँकरिंग क्रिकेटची कराल त्याच टोनमध्ये तुम्ही सायकलिंग किंवा चेसची नाही करणार, वेगळ्या टोनॅलिटीमध्ये कराल. तर दिस इज बीन अ व्हेरी बिग लर्निंग. प्रिपरेशन कसं करावं ते तुम्ही त्या सर्कलमध्ये गेलं ना की तुम्हाला कळतं काय टोनॅलिटीमध्ये बोलायचं आहे. गॉल्फ परत वेगळी टोनॅलिटी आहे, चेस वेगळी टोनॅलिटी आहे. हे दोन्ही स्पोर्ट्स असे ज्याच्यामध्ये टोनॅलिटी थोडीशी क्लासी म्हणू शकतो, तुम्ही ओरडू नाही शकत, तुम्ही एक्साइटमेंट पण तुम्हाला अशा क्लासी मॅनरमध्ये दाखवायला लागते. तर हे सगळं खूप असतं, ते क्रिकेटला नाही चालणार. तुम्ही जर त्या टोनॅलिटीमध्ये क्रिकेटमध्ये बोललात तर लोक ऐकणारच नाही, पीपल विल नॉट एन्जॉय. फुटबॉलमध्ये अजून वेगळं असतं, अजून तुमची टोनॅलिटी किंवा पिचवर पाहिजे, हाय पाहिजे, तुम्ही खूप एनर्जेटिक पाहिजे. तर दिस इज अ मेजर डिफरन्स. कॉन्टेंट वाईज तुम्ही रिसर्च केल्यावर तुम्हाला मिळेल सगळं. सो
1: म्हणजे मला असं वाटतं की यू आर ओपन टू लर्न ऑल.
0: येस,
1: यू आर ओपन टू लर्न एव्हरीथिंग आणि म्हणूनच हे सगळं जमू शकतं.
0: व्हेरी ट्रू.
1: शिकण्याची आवड असेल आणि त्यातनं काहीतरी शोधायची इच्छा असेल तर जग आपल्या पुढे मोठं आहे, आकाश मोठं आहे. मला असं वाटतं कर्ली टेल्स हा चॅनल युट्यूबवरचा, तर त्याच्याविषयी सांग ना.
0: सो मी कर्ली टेल्समध्ये ऑलमोस्ट एक वर्ष काम केलं आणि तिकडे आय वॉज एम्प्लॉईड, म्हणजे आता मी फ्रीलान्स करते पण तेव्हा मी एम्प्लॉयमेंटमध्ये होते त्यांच्या. आणि मला वाटतं कर्ली टेल्स खूप छान जागा आहे जर तुम्हाला शिकायचं असेल कॉन्टेंट क्रिएशनबद्दल, प्रोडक्शनबद्दल. जर ते एक वर्ष मी तिकडे नसते तर कदाचित मी आज एवढी चांगली अँकर बनू शकले नसते, कारण कर्ली टेल्सनी मला प्रोडक्शनमध्ये काय होतं हे शिकवलं. सो तुम्ही कॅमेराच्या समोर होता तेव्हा तुम्हाला जेवढं सांगितलं असतं त्याच्यावर तुम्ही स्वतः प्रिपेअर करता स्क्रिप्ट किंवा तुम्ही प्रेझेंट वगैरे करता, पण त्याच्या मागे जो आरो, आरो म्हणजे रन ऑर्डर, तर जो आरो असतो तो कसा लिहिला जातो किंवा आरो बनवताना काय काय इम्पॉर्टंट पॉईंट्स असतात, कशाबद्दल तुम्हाला बोलायचं आहे, कशाबद्दल नाही बोलायचं आहे, कशाला किती इम्पॉर्टन्स द्यायचं आहे, हे सगळं प्रोडक्शनमध्ये जातं. तर जर तुम्ही प्रोडक्शन साईड शिकली तर इन फ्रंट ऑफ द कॅमेरा तुम्ही खूप इझिली करू शकता. ते कर्ली टेल्सनी शिकवलं कसं मॅनेज करायचं.
1: वा, मुंबईची मुलगी असल्याचा या क्षेत्रात कसा काय फायदा होतो?
0: खूप फायदा होतो मला तर वाटतं, कारण मी ज्या बाकीच्या सिटीज मधून अँकर्स बघते ना सगळ्यांचे, ऑफकोर्स दे ब्रिंग देअर ओन फ्लेवर, पण मला वाटतं त्यातल्या त्यात जे मुंबईची लोक आहेत ना ते खूप वर्सेटाईल आहेत ॲज कम्पेअर्ड टू द अदर सिटीज. दिल्लीचा आपला एक ॲक्सेंट येतो, साऊथचा एक ॲक्सेंट येतो, मुंबईचा ॲक्सेंट येतो, पण तुम्ही तो ॲक्सेंट खूप लवकर सोडू शकता. इंग्लिशमध्ये नाही येत आणि तो ॲक्सेंट हिंदीमध्ये येतो. इनफॅक्ट मला लोक म्हणतात बंबईया हिंदी मे बात करना बंद कर अँड प्लीज कम टू नॉर्मल हिंदी, जे खूपदा होतं. पण ॲट द एंड ऑफ द डे बंबईया हिंदी इज व्हेरी इझी टू लेट गो ऑफ ॲज कम्पेअर्ड टू डेलीचा ॲक्सेंट. तो डेलीचा ॲक्सेंट येतोच किती काही झालं तरी. तर त्यामुळे आय थिंक मुंबईच्या लोकांना एक अपर हँड आहे ॲज कम्पेअर्ड टू द अदर अँकर्स फ्रॉम अदर सिटीज.

0: आणि साऊथ ऍक्सेंट तर येतोच, इंग्लिशमध्येही येतो, हिंदीमध्येही येतो. खूप कमी अँकर्स असे आहेत साऊथचे ज्यांचा तो ऍक्सेंट सुटलाय.
1: प्रवास, दौरे, शूटिंग, सगळ्या निरनिराळ्या वेळा, त्या त्या खेळाचा अभ्यास, तुझा स्वतःचा लॉचा अभ्यास, या सर्वातून तू स्वतःला फिट कशी ठेवतेस आणि तुझा असा वेगळा हेल्थ मंत्र आहे का?
0: काही नाही आहे व्हेरी ऑनेस्टली. आणि मला असं वाटतं असायला पाहिजे, म्हणजे मी खूपदा प्लॅन करते की मी हे करेन, पण नाही होत समहाव. एवढ्या ट्रॅव्हलमुळे आणि हेक्टिक शेड्यूलमुळे ते होत नाही. पण वेन एव्हर आय एम इन द सिटी, मी जेव्हा घरी असते तेव्हा मी आय मेक इट अ पॉईंट की काही नाही तर रोज ॲटलीस्ट अर्धा तास धावायला जाणं, एवढं तर व्हायलाच पाहिजे. सो तेवढं एक असतं. पण स्पेशली जेव्हा मी टूर्सवर असते तेव्हा तर खूपच कठीण आहे, खूपच कठीण काही कारण.
1: या क्षेत्रात खूप निरनिराळ्या व्यक्तिमत्वांसोबत तुझा संवाद घडत असतो आणि अशावेळी स्वतःला त्रयस्थ ठेवण्यासाठी कोणत्या ट्रिक्स आणि टिप्स वापरतेस?
0: सोशल मीडिया. कारण आजकाल सगळं सोशल मीडियावर आहे, पॉप कल्चर सगळं इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आहेच. तर स्क्रोलिंग एवढं वाईट नाही आहे जेवढं आपण समजतो, ॲज लॉंग एज ते कंट्रोल्ड आहे. सो स्क्रोलिंग इज गुड. पण पूर्ण वेळ तुम्ही स्क्रोलिंग करत बसलात तर मग तुम्ही काहीच नाही करत आहे आयुष्यात. पण थोडंफार स्क्रोलिंग इट कीप्स यू अपडेटेड.
1: या व्यतिरिक्त अजून काय काय चालू आहे आयुष्यात?
0: अजून रिसर्च.
1: अच्छा, रिसर्च.
0: रिसर्च.
1: मी असं ऐकलं की तू PhD करतेस, तर तुझा विषय काय आहे?
0: खूप इंटरेस्टिंग विषय इनफॅक्ट. म्हणजे मला तर वाटतं हे PhD असं आपण म्हणतो ना की सर्कल ऑफ लाईफ, इट्स कम लाईक अ फुल सर्कल. कारण माझा टॉपिक आहे इम्पॅक्ट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑन आर्टिस्ट राईट्स.
1: वा.
0: आणि मी स्पेशल फोकस करते आहे इंडियन व्होकल इन्स्ट्रुमेंटल आणि डान्सवर. तर बिकॉज लहानपणी शिकले आणि मग लॉ केलं आहे, सो मग लॉचा ते AIचा इम्पॅक्ट आणि कॉपी राईट्स वगैरे ते सगळं तिकडे येतं. मग आर्टिस्ट राईट्स म्हणजे आता लहानपणापासून शिकते त्यामुळे आर्टिस्टशी कनेक्शन वगैरे आहे. तर आणि आता फायनली कॉपी राईट्स AI वगैरे खूप पुढे जात आहे आणि लॉज, लीगल फ्रेमवर्क ते सगळं पण व्हायला चालू झालं आहे, पण अजून कॉन्क्रीट काही नाही आपल्याकडे. तर मला असं वाटतंय मी लिटरली माझ्या आयुष्यात जे पण केलंय त्या सगळ्याचा अभ्यास आहे हा.
1: अगदी बरोबर म्हणालीस, कारण हे फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे तुझा. आणि खरं आहे, म्हणजे आपण लहानपणापासून जे शिकत जातो त्यातूनच अनुभव घेऊन त्यातूनच एखादा विषय निवडून, म्हणजे आपल्याला कळत जातं की आपण काय काय केलंय आणि आता पुढे काय करू शकतो, आणि त्या अनुभवातनं आपली PhD अशा टॉपिकद्वारे पुढे नेणं आणि समाजाला जागृत करणं खरोखर छान विषय आहे. तुझं अकॅडमिक्स कोणत्या शाळा कॉलेजांमधनं झालं आणि तुला विशेष प्रभावित करणारे असे शिक्षक कोण होते?
0: व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. ते आधी मी बोरिवलीला राहायचे तर शाळा तर तिकडेच झाली, Dr. S. राधाकृष्णन विद्यालयामधून. आणि 11वी 12वीला मी HR होते आणि त्याच्यानंतर 5 वर्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आपटे कॉलेज ऑफ लॉ तिकडून लॉ केलं. मध्ये ना एक वेब सिरीज आलेली कोटा फॅक्टरी म्हणून. त्याचा कॉन्सेप्ट असा आहे की एक सर असतात आणि कोटा वी नो की खूप पॉप्युलर आहे कोचिंग क्लासेससाठी वगैरे इंजिनिअरिंगच्या एंट्रन्सेससाठी. तर एक मुलगा असतो तो जातो कोटाला आणि तिकडे एका क्लासेसमध्ये त्याची ॲडमिशन होते. तिकडे जीतू भैया म्हणून एक टीचर असतात, ते इतके इन्स्पायरिंग असतात की बियॉन्ड द क्लासरूम ते जे लेसन्स देतात या मुलांना, दॅट स्टे विथ देम थ्रू आउट, अशी त्याची स्टोरी आहे. मी जेव्हा कोटा फॅक्टरी बघितलं आणि मी काहीतरी सेकंड इयरमध्ये वगैरे असेन लॉच्या, इट टुक मी बॅक टू माय 10th. 10th मी ट्युटोरियल्सला होते, आमचे क्लासेस होते. तिकडे आमचे एक सर होते प्रवीण शेनॉय म्हणून, ही प्लेड दॅट एक्झॅक्ट रोल इन आवर लाईफ. आमचा जो ग्रुप होता खूप मस्ती करायचो, खूप त्रास द्यायचो सगळ्यांना, आणि आम्हाला त्यांनी किती वेळा असं दुसऱ्या क्लासमध्ये बोलवून समजावलेलं की असं नका करू, दहावी आहे तुमची, कॉन्सन्ट्रेट करा थोडंसं वगैरे. बट ही प्लेड दॅट सेम रोल इन आर लाईफ की क्लासरूमच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही कसं स्टुडंट्सच्या लाईफवर एक इम्पॅक्ट आणू शकता. आफ्टर वॉचिंग दॅट शो मी त्यांना सगळ्यात आधी मेसेज केला की सर मी जस्ट हा शो बघितला, इट रिमाइंडेड मी ऑफ यू, थँक्यू सो मच. आणि खूप मोठा मेसेज होता तो, ही नेव्हर रिप्लाईड. बट लेटर आय थिंक मी भेटले होते त्यांना कधीतरी, तेव्हा मी सांगितलं की मी असा असा मेसेज टाकला होता. ते म्हणाले नाही माझा नंबर चेंज झालाय. पण पॉइंट इज दॅट दॅट वन पर्सन मेड अ लॉट ऑफ डिफरन्स टू आर लाईफ, लॉट ऑफ डिफरन्स.
1: कुटुंब आणि मित्रमैत्रिणी यांना तू कसा

0: वे दिट इज
1: कुटुंब तर परत आल्यावर जेव्हा मी दौऱ्यांवरून परत येते तेव्हा घरी असते, पण त्यांची कंप्लेंट अशी असते की तू जेव्हा बाहेरून घरी येतेस तेव्हाही तू घरी नसतेस, कारण तेव्हा मम्मी फ्रेंड्सना भेटायला बाहेर जाते.
0: पण म्हणजे दोघांपैकी कोणाला तरी वेळ देतेस.
1: हो,
0: आणि तुला तेही महत्वाचं वाटतं की कुटुंबासोबत पण चर्चा झाल्या पाहिजेत, कारण आई संगीत शिक्षिका आहे डॉक्टर अनया थत्ते, बाबा लॉयर आहेत, त्याच्यामुळे दोघांकडनं तुला वारसा मिळतो आणि तू तेवढं कम्युनिकेशन डेव्हलप करत असशील घरी, कारण तुझा PhD चा टॉपिकही तो आहे. त्यामुळे ते कळत नकळत ते होत असणारच.
1: कळत नकळत पेक्षा एक कंडिशन आहे माझ्या आयुष्यात, कंडिशन्स खूप आहेत काही काही करण्यासाठी, पण आय थिंक ॲट द एंड ऑफ द डे दे हेल्प मी इन बिकमिंग हु आय एम. पण एक कंडिशन अशी आहे की जेव्हा पण मी बाहेर दौऱ्यांवर असते, आईशी सकाळी एक आणि रात्री एक कॉल झालाच पाहिजे. दिवसभर काय केलं, दिवस कसा गेला, किंवा सकाळी उठल्यावर आजचा काय प्लॅन आहे दिवसाचा. पण अगेन मला वाटतं हे इम्पॉर्टंट आहे, कारण जर तुम्ही इतकं घराच्या बाहेर राहताय तर मग ते कम्युनिकेशन जर असं नाही केलं तर कसं होईल.
0: अगदी बरोबर. आणि आपल्या भारतीय कुटुंब संस्थेमध्ये ही अशी पद्धत आहे.
1: हो,
0: आणि बोलणं वाढवलं पाहिजे, त्याच्यामुळे आपली प्रगती होते. अवांतर माहिती मिळवण्यासाठी तू काय करतेस, म्हणजे जसं वाचन किंवा इंटरनेट सर्फिंग किंवा फिरायला जाणं, यापैकी तू काय करतेस?
1: सगळंच. स्पेशली फिरायला जाणं.
0: वा, तू इंटरनॅशनल टुर्नामेंट्स केल्यास?
1: हो.
0: कुठे कुठे गेलीस?
1: सो मी कर्ली टेल्स बरोबर असतानाच केनियाला गेले. प्रॉबेब्ली माय बेस्ट ट्रिप इन माय लाईफ.
0: सांग ना आम्हाला केनियाबद्दल.
1: सो केनियाला ना कसं आहे की केनिया कॅन बी डिवायडेड इन टू पार्ट्स. एक तर सफारीसाठी खूप पॉप्युलर आहे केनिया, खूप जास्त, खूप सुंदर आहेत. मसाई मारा एक जागा आहे तिकडे, आणि दॅट इज प्रॉबेब्ली द वर्ल्ड्स बेस्ट सफारी प्लेस किंवा नॅशनल पार्क म्हणू शकतो. कधीही गेलात तुम्ही, तुम्हाला साइटिंग्स 100% दिसतील, 100%. आणि इतकं ब्युटिफुल आहे, इतकं सुंदर आहे ते, इतकं माहितीये लहानपणी आपण ते नॅशनल ज्योग्राफीवर बघायचो, असे खूप हर्ड्स सगळे जायचे एकत्र आणि तेव्हा मग शिकारी वगैरे येऊन तिकडे शिकार करायचे. हे सगळं तिकडे ऍक्च्युली होतं मे टू ऑक्टोबरमध्ये, आणि त्या ड्युरेशनमध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला दिसतं हे सगळं जीपमधून. खूप सुंदर जागा आहे. सो दिस इज वन साईड. दुसरी साईड आहे ती बीचेस. डियानी बीच किंवा मंबासा अशा जागा आहेत. डियानी इज आय थिंक द वर्ल्ड मोस्ट ब्युटिफुल बीच असं काहीतरी त्याला हे मिळालंय. इट इज व्हेरी ब्युटिफुल. प्रचंड प्रिटी आहे ती जागा.
0: केनिया व्यतिरिक्त
1: नॉर्वेला गेले होते मी आता. नॉर्वे चेस म्हणून एक कॉम्पिटिशन झाली.
0: नॉर्वे चेस टुर्नामेंट होती, तिथला अनुभव सांग ना आम्हाला.
1: नॉर्वे एक तर खूप छोटी कंट्री आहे, खूपच छोटी आहे, आणि तिकडे हार्डली लोक आहेत. मंडेला सकाळी उठायचे मी, आणि मी जिथे राहत होते ते सिटी सेंटर होतं, तर आणि बाजूलाच स्टेशन होतं, मेन स्टेशन, म्हणजे आपलं कसं CST आहे तसं तिकडचं स्टेशन होतं. सकाळी 9 वाजता उठल्यावर मी जेव्हा पडदे बाजूला केले, आय एक्सपेक्टेड की खूप गर्दी असेल. आता इंडियाच्या हिशोबाने सांगायचं किंवा मुंबईच्या हिशोबाने सांगायचं, तर मुंबईला मंडे प्रिटी अर्ली, थोडंसं लवकर आहे ना ऑफिस आजच्या. सकाळी 6 वाजता जेवढी गर्दी असेल तेव्हा तिकडे पीक टाईमला तेवढी गर्दी होती. म्हणजे एवढे कमी लोक आहेत तिकडे की पीक टाइमलाही खूपच कमी गर्दी, आणि त्यांच्यासाठी ते ओ वाव क्राऊड असं असतं. पण नॉर्वे चेस वॉज एन एक्सेप्शनल इव्हेंट. मॅग्नस कार्लसन, जो करंटली वर्ल्डचा बेस्ट प्लेअर म्हणू शकतो आपण त्याला, इनफॅक्ट तो आहेच. चेस मधला जर कोणी गोट असेल करंटली तर तो मॅग्नस आहे, तो नॉर्वेचा आहे. सो तिकडे आहे ते क्रेज आहे चेस बद्दल. पण जर कम्पेअर केलं ना तर इंडियाचं चेस क्रेज आणि तिकडचं चेस क्रेज खूप वेगळं आहे.
0: बर,
1: इथे मी लास्ट इयर जेव्हा ग्लोबल चेस लीग केलेली तेव्हा फॅन्स वर पोरिंग इन. म्हणजे लोक बँगलोर, चेन्नई, कुठून कुठून येत होते फक्त गुकेशला बघायला, प्रगला बघायला आणि त्यांच्या बरोबर फोटो काढायला, ऑटोग्राफ घ्यायला. तिकडे मॅडनेस नाही आहे चेसचा. चेसचे फॅन्स आहेत पण मॅडनेस नाही आहे. तिकडे लोक आरामात येतात, आरामात बघतात, फोटो मिळाला तर मिळाला, नाही मिळाला तर नाही मिळाला. त्यांच्यासाठी हेच मोठं आहे की अरे मॅग्नसला खेळताना बघितलं. सो हिरो वर्शिप ॲज सच मी तिकडे बघितली नाही, पण आपण जेवढा रिस्पेक्ट करतो आपल्या प्लेयर्सना तो रिस्पेक्ट तिकडेही दिसतो.
0: या सगळ्या खेळांची कमेंट्री करता करता तुझी पर्सनल डेव्हलपमेंट कशी कशी झाली आहे, तुला काय वाटतं?
1: सो जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या रूम्समध्ये एंटर करता, दर रूममध्ये एक वेगळं एक्सपिरियन्स

0: एक्सपेक्टेशन असतं ऑफ हाऊ यू आर एक्सपेक्टेड टू बिहेव ऑर पोर्ट्रे युअर सेल्फ. हे प्रॉबेबली जर मी एक लॉयर असते तर माझं बिहेवियर सगळ्या रूम्समध्ये सेम असतं, कारण मी लॉयर आहे.
1: अगदी
0: कोणत्याही रूममध्ये गेले तरी मी लॉयरच आहे. पण बिकॉज मी एवढे वेगवेगळे स्पोर्ट्स केलेत, आता मला हे माहिती आहे जर मी एका रूममध्ये एंटर केलं जिकडे चेसचं क्राऊड आहे तर तिकडे कसं बिहेव करायचं, विच इज व्हेरी डिफरंट फ्रॉम जर मी एका सायक्लिंग इव्हेंटला गेले तर तिकडे कसं बिहेव करायचं, विच इज व्हेरी डिफरंट फ्रॉम जर मी क्रिकेट स्टेडियमवर असेन तर तिकडे लोकांशी कसं बिहेव करायचं. हा खूप फरक जाणवतो जो प्रॉब्ली मी जर एक कन्व्हेन्शनल पाथ घेतला.
1: आणि कबड्डी पण मग अशी म्हणाली,
0: कबड्डी पण खूप वेगळं आहे. म्हणजे प्रॉब्ली कबड्डी आणि क्रिकेटची पॉप्युलॅरिटी खूप जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर स्पोर्ट्स आपल्या कंट्रीमध्ये, पण तरी त्या दोन्ही ठिकाणी वावर खूप वेगळा आहे. सो हे जे मल्टीफसेटेड मी म्हणू शकते जो एक अप्रोच आहे वेगवेगळ्या रूम्समध्ये जाऊन, तो मला वेगवेगळ्या स्पोर्ट्स करून कळला.
1: वा, कमेंटेटर झाली नसतीस तर काय झाली असतीस?
0: म्हणजे मी कॉमेंट्री करते पण त्याहून जास्त मी अँकरिंग करते. सो आय वुड प्रिफर टू बी कॉल्ड ॲज अ स्पोर्ट्स प्रेझेंटर रॅदर दॅन अ स्पोर्ट्स कॉमेंटेटर, बिकॉज दे फुल टाइम कॉमेंट्री करतात ना, दे मे टेक ऑफेन्स. तर कदाचित जर स्पोर्ट्स कॉमेंटेटर प्रेझेंटर झाले नसते तर मग मी लॉच कंटिन्यू केलं असतं, कारण इंटरेस्ट आहे लॉमध्ये, नाही असं नाही आहे, फक्त या सगळ्या गोष्टीत म्हणजे जास्त इंटरेस्ट आहे.
1: आता रॅपिड फायर बरं का?
0: ओके.
1: मुंबई की नागपूर?
0: मुंबई.
1: नागपूर तुझं गाव आहे नाही का?
0: हो.
1: पण मुंबई मुंबईची मुलगी.
0: मुंबई मुंबई आहे.
1: डोसा की तर्री पोहे?
0: डोसा.
1: वडापाव की मिसळपाव?
0: वडापाव एनी डे.
1: साडी की वेस्टर्न आउटफिट?
0: टफ क्वेश्चन, प्रॉब्ली ओकेजन बघून.
1: वाचन की नेट सर्फिंग?
0: वाचन.
1: सक्सेस पार्टी की घरचं एखादं फंक्शन?
0: वाव, सक्सेस पार्टी.
1: खूपच छान, खूपच भारी आरोही. किती भारी वाटतं ना जेव्हा असे रोमांचित करणारे क्षण आपल्या आयुष्यात येतात आणि त्यांची परत परत आपल्याला आठवण येते, आपण त्यांच्याविषयी बोलू शकतो. मला असं तुला विचारावं असं वाटतं की नव्या पिढीला काय मार्गदर्शन करशील, किंवा नव्या पिढीला तुला काय सांगावं असं वाटतंय?
0: मी जेव्हा लहान होते ना तेव्हा देर वॉज अ पॉइंट इन माय लाईफ जेव्हा मला क्रिकेटर व्हायचं होतं आणि रिसोर्सेस नव्हते, बिकॉज तेव्हा वुमेन्स क्रिकेट कोणी ऐकलं होतं आणि दिस वॉज इन 2009, तेव्हाही ऐकलं नव्हतं कोणी. म्हणजे एमसीएचे कॅम्प्स वगैरे व्हायचे, मी गेले होते एक दोन समर कॅम्प्सला, पण तेवढंच, अजून काही नाही. आणि मग इव्हेंच्युअली मी सोडलं की काय क्रिकेटर व्हायचं. पण हे होतं जेव्हा ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या, कोणी ऐकलं नव्हतं विमेन्स क्रिकेट किंवा स्पोर्ट्स किंवा वॉट एव्हर, आणि मला जे करायचं होतं ते खूप अनकन्व्हेन्शनल होतं. ते लोक सहजासहजी असे मार्ग पिक नाही करत. आता ऑपॉर्च्युनिटीज खूप वाढल्या आहेत, पर्स्पेक्टिव्ह वाढले आहेत लोकांचे. नॉन कन्व्हेन्शनल प्रोफेशन्स ना जास्त महत्व मिळत आहे आजकाल ओव्हर कन्व्हेन्शनल प्रोफेशन, आणि लोक ट्राय आउट करायला घाबरत नाही आहेत. स्पेशली जी जेनझी आहे किंवा जेन अल्फा आहेत ते अजिबात घाबरत नाहीत, कशालाही घाबरत नाहीत ते. सो तो ऍटिट्यूड मेंटेन राहायला पाहिजे, पण त्याच्याबरोबर रिस्पेक्ट पण मेंटेन केला पाहिजे. म्हणजे जस्ट बिकॉज तुम्ही ट्राय आउट करताय डझंट मीन की एज्युकेशन इज नॉट ॲज इम्पॉर्टंट ॲज दॅट. इनफॅक्ट मला म्हणजे मी आधी खूप म्हणायचे की उगाच बाबांनी मला लॉ करायला लावलं, काय करणार आहे मी लॉचा पुढे जाऊन, पण मला आज त्याचा इम्पॉर्टन्स कळतो की जर तेव्हा मला फोर्स केलं नसतं की तू लॉच करायचं तर आज प्रॉबेबली माझी कॅरेक्टर डेव्हलपमेंट एवढी झाली नसती जेवढी लॉमुळे झाली आहे, किंवा लॉमुळे जे पर्सनॅलिटी ट्रेट्स जे आलेत ते नसते आले. आज कदाचित मी एवढं चांगलं अँकरिंग करू नसते शकले जर ते ओरेटरी स्किल्स मला त्या 5 वर्षांमध्ये शिकायला मिळाले नसते तर. सो एड्युकेशन इज ॲज इम्पॉर्टंट ॲज वॉट यू डू. एड्युकेशन मे नॉट बिकम युअर प्रोफेशन, दॅट्स फाईन, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
1: म्हणजे मला असं जाणवतंय तू अगदी थोडक्यात हे सांगितलंयस की आई बाबा आणि गुरु यांचं ऐकावं, आणि खरोखरच त्यांचं ऐकल्याने आपण बरीच प्रगती साधू शकतो. आणि तू आता तितकी उंच गेलेली आहेस, पोहोचलेली आहेस, आणि अजूनही तू उत्तरोत्तर तुझी कारकीर्द बहरत राहो असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय. आरोही, तुझे खूप खूप धन्यवाद. आज तू आकाशवाणीत आलीस आणि इतका छान अनुभव तू आमच्या बरोबर शेअर केलास आणि नव्या पिढीलाही उत्तम मार्गदर्शन केलंस. खूप खूप धन्यवाद आरोही.
0: थँक्यू सो मच, मला खूप आनंद झाला मी आज इकडे आले आणि तुझ्याशी गप्पा.
2: श्रोते हो, खेळावर बोलू काही क्रीडा समालोचक आणि सूत्रसंचालक

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. दुपारचा एक वाजतोय. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.
1: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन, सुरीला सफर. ये कार्यक्रम थोड़ी ही देर में.

इश्क करता हूँ आशिक मेरा नाम।

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडली जातील असं राज्य सरकारचं आश्वासन. सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे अध्यक्षांचे आदेश. मुंबई आणि उपनगरात पावसाची विश्रांती.

शांती जनजीवन पूर्वपदावर आणि अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारण सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. निसर्गाच्या अवकृपेने नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण वगळता इतर कामं ऑगस्ट 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं सरकारनं आज विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितलं. भूसंपादन, वनजमीन मंजुरी, कोरोना महामारी, पश्चिम आशियातलं युद्ध या कारणांमुळे कामं पूर्ण व्हायला विलंब झाला. या महामार्गावर काही ठिकाणी पथकर वसुली सुरू झाल्याचं सरकारनं म्हटलं आहे. कर्नाटक सारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. नगरपालिका नगर परिषदांमध्ये नवनिर्वाचित सदस्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखी 6 महिने मुदतवाढ देण्यासंदर्भातल्या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. राज्यातल्या धर्मादाय रुग्णालयांचा शहरी भागासाठी एक आणि ग्रामीण भागासाठी एक डॅशबोर्ड बनवला जाईल. या डॅशबोर्डवर त्या ठिकाणच्या सर्व रिक्त खाटांची माहिती प्रदर्शित केली जाईल असं आश्वासन सरकारने विधान परिषदेत दिलं. या रुग्णालयांमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अंतर्गत या रुग्णालयात उपचार केले जातील असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईकना परवानगी देण्यात आली होती, पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ऍपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना अधिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पुणे शहरात पॉक्सो अंतर्गत 3,558 खटले प्रलंबित असून यापैकी 6 पॉक्सो विशेष न्यायालयांमध्ये 2,803 खटले प्रलंबित आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 138 विशेष जलदगती न्यायालय स्थापन करायला मान्यता दिली आहे, मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे, त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. न्यायव्यवस्थेत कनिष्ठ स्तरावर अनेक पदं रिक्त असून यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आणि यावर वेगानं काम करावं अशी सूचना सरकारला केली. ते केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. सरकारने आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली, त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1,100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. महामार्गांवरच्या दरडी हटवून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे. मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्याच्या हद्दीतली वाहतूक पूर्ववत झाल्याचं महामार्ग पोलिसांनी कळवलं आहे. नाशिक

0: जिल्ह्यात काल रात्रभर नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. खबरदारीचा उपाय म्हणून देवळा तालुक्यातला भावडवारी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कसारा घाटात आज दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला. नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. काल रात्री त्र्यंबकेश्वर येथील मेढघर किल्ल्यावरच्या 100 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं आज होणाऱ्या विद्यापीठाच्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केलं जाईल. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातल्या दहिवली गावच्या शेलारवाडीत काल रात्री भूस्खलन झालं. त्यामुळे एका घराचा काही भाग कोसळून 3 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी एकाला बाहेर काढण्यात आलं असून बेपत्ता व्यक्ती जिवंत सापडण्याची शक्यता कमी असल्याचं एनडीआरएफनं सांगितलं आहे. शासनाने मृतांच्या कुटुंबांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मंडणगड तालुक्यात म्हाप्रळ आंबेत पुलाला धडकलेला एक बार्ज काढला असून दुसरा बार्ज काढण्याचं काम सुरू आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या 6 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे सतत दरडी कोसळत असल्यानं भोर महाड रस्ता 31 ऑगस्ट पर्यंत तर आंबेनळी घाट 31 जुलै पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या अंबा, सावित्री, पाताळगंगा, कुंडलिका, भोगावती, बाळगंगा, उल्हास या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून 14 गावातल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या प्रमुख नद्या आणि बंधाऱ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पालघर जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीत झाली आहे. पावसामुळे डहाणूतल्या शेणसरी इथं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. काही ठिकाणी जनावरं वाहून गेली आणि मालमत्तेचंही नुकसान झालं आहे. माहीम केळवा धरण 100% भरलं असून खबरदारीचा उपाय म्हणून अनेक रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात पावसानं उसंत दिल्यानं शेतीच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीला पसंती दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 299 बंधाऱ्यांपैकी 57 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यात खडवली आणि जुगाव यांना जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यानं त्यांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. जालना, अकोला आणि धाराशिव जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. वारकऱ्यांनी वार्षिक पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणं टाळावं असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तांनी केलं आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर पूरपरिस्थिती लक्षात घेत त्यांनी हे आवाहन केलं आहे. हवामानाची परिस्थिती सुधारल्यानंतर पालखीच्या पुढील मुक्कामी दिंडीत सहभागी व्हावं असं त्यांनी सुचवलं आहे. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला असून ती धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. आषाढी वारीतल्या 10 मानाच्या पालख्या ज्या मार्गावरून जातात त्या मार्गावर वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं याबाबतचं पत्रक जारी केलं आहे. अहमदाबाद इथे 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती ए वाय कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयाने फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा तर 11 जोशींना जन्मठेप सुनावली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडली जातील असं राज्य सरकारचं आश्वासन. सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे अध्यक्षांचे आदेश. मुंबई आणि उपनगरात पावसाची विश्रांती, जनजीवन पूर्वपदावर. आणि अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा भेट आपली आमच्या सायंकालीन सभेत ठीक 5 वाजता. दरम्यान एआयआर मराठी या डीटीएच वाहिनीवरील कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

आपण ऐकत आहात AIR मराठी, ही DTH उपग्रह वाहिनी. आता ऐकूया हवामानाचा अंदाज. मुंबई आणि आसपासच्या परिसरात अधूनमधून पावसाच्या सरी बरसतील. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच अधूनमधून 60 ते 70 किलोमीटर प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे 25 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता कार्यक्रम प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.

वनिता मंडळच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका. याचं लेखन केलंय कोमल कुंभार याने आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे.

0: सुखदा, अगं ए सुखदा, ऐकतेस का?
1: अरे काय?
0: अगं अगं जरा गॅलरीत ये, गॅलरीत ये.
1: गॅलरीत काय झालं? पुन्हा एखाद्या कबुतराचा संसार सुरू झालाय की काय तिथे?
0: नाही ग, जरा आभाळाकडे बघ कसा बरसतोय नुसता पाऊस.
1: म्हणजे काळे भोर ढग काय आता काही दिसतच नाहीये समोर.
0: किती दिवसानंतर हे दृश्य बघायला मिळते सुखदा.
1: यंदा खरोखरच आपण पावसाची खूप खूप वाट पाहिली सगळ्यांनी.
0: तर काय, अगं रोज सकाळी मोबाईलवर हवामान बघायचं, रोज हवामान खातं सांगायचं आज पाऊस पडेल, मग मन हरखून जायचं आणि संध्याकाळ झाली की पुन्हा नाराज, कारण पाऊस पडतच नव्हता ना इतके दिवस.
1: हो ना,
0: म्हणजे आपला काय नुसता थोडासा शिडकून जात होता.
1: हो ना रे, यंदा खरोखरच चातकासारखी वाट पाहणं म्हणजे काय असतं याचा अर्थ पुरेपूर कळला. ए तुला ती सौमित्र

0: सुंदरची कविता आठवते का?
1: हो.
0: इतक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो. तसंच झालं नाही का एकदम? म्हणजे काही दिवसांपूर्वी कडकडीत ऊन होतं आणि आता बघ ना आभाळ भरून आलंय आणि इतका कोसळतोय. अरे ती बघ शर्वरी आली.
1: कोसळायला?
2: काय मंडळी काय चाललंय? अरे वा, तुम्ही दोघही आभाळाकडे बघताय, काय झालंय काय?
1: नाही बघत नाही होत, आम्ही हजेरी घेतोय पावसाची.
2: का?
1: अगं यंदा उशिरा आलं ना, उशिरा आलेल्यांची नोंद ठेवावी लागते म्हंटल. तरी बरं आज तू उशिरा आली नाहीस. ऑफिस मध्ये नाही का लेट मार्क वगैरे लावतात तसं. पण एक सांगू, पूर्वी पाऊस पडला की घरामध्ये एक वेगळाच उत्सव असायचा बघ. गरमागरम चहा, कांदा भजी, रेडिओवर गाणी, खिडकीमध्ये बसून तो पाऊस बघणं. आणि आज पहिला प्रश्न, नेट चालू आहे का?
2: आणि दुसरा, लाईट गेली का?
0: खरंच सुखाच्या व्याख्या किती बदलल्यात नाही. मला ते सुखाचं एक गाणं आठवलं रे.
1: हो तेच ना, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत. तेच ना.
0: हो, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत.
1: तेच.
0: पाऊस पडायला लागला की कुठच्या कुठच्या आठवणी येऊन फेर धरतात नाही का?
1: पाऊस पडायला लागला की मला अजून एक गोष्ट आठवते.
2: कोणती?
1: अगं आपले शेजारचे देशपांडे काका पहिला पाऊस पडला की छत्री घेऊन बाहेर पडायचे.
0: छत्री घेऊन भिजायला की काय?
1: नाही, सगळ्यांना सांगायला.
0: काय?
1: मी सांगितलं होतं ना आज पाऊस येणार, आला की नाही.
0: शर्वरी, तुला काय वाटतं? मला की नाही, पहिला पाऊस म्हणजे कित्येक दिवसांनी येणारा घरातला एखादा लाडका पाहुणा वाटतो.
2: अगदी बरोबर आहे. तो येण्याआधी किती आतुरता उत्सुकता असते आणि जोरदार तयारी असते.
1: आणि तुला सांगतो सुखदा, आमच्या आईची एक सवय होती हा, ढग दिसले की म्हणायची, सुकत घातलेले कपडे लवकर आत घेऊन या, पाऊस पडो किंवा न पडो कपडे आधी घरात आले पाहिजे.
2: हो, आणि आई पापड गोळा करायला पळायची.
0: आणि माझी आई गच्चीवर ठेवलेली छुंद्याची बरणी आणायला पळायची. आणि शेवटी कोणाच्या चपला गच्चीत राहिल्यात, घेऊन या पटकन.
1: मला तर वाटतं ना जगातल्या सगळ्या या माता एकसारख्या असतात. पाऊस पडायच्या आधी जोरदार धावपळ सुरू व्हायची त्यांची आणि त्यांच्या बरोबर आपली सुद्धा.
2: पण त्या बघ समोरच्या काकू काय करतायत?
1: काय ग, कुठे कुठे कुठे काय करतात
2: ते पाहते. त्या बघ, त्या बघ धावत धावत दोरीवरचे कपडे काढतात.
1: अच्छा, त्या काय आपल्या देशामध्ये काय माहितीये का, पाऊस पडायला लागला की ऑलिम्पिकची एक नवीन स्पर्धा ठेवायला पाहिजे. 10 सेकंदात वाळत घातलेले कपडे काढा
0: आणि त्यात आपल्या काकू सुवर्ण पदक मिळवतील.
2: पण खरं सांगू, जेव्हा अगदी पहिला वहिला पाऊस आला ना, त्या दिवशी हलकासा मातीचा सुगंध आला तेव्हा मन कसं भरून आलं.
0: त्या सुगंधाला नाव नाही पण आठवणी मात्र खूप आहेत.
2: अगं त्याचं नाव आहे मृदगंध, नावातच एक गंध आहे.
0: तुला सांगते, त्या सुगंधाला बाटलीत भरून ठेवता आलं असतं ना तर तो जगातला सगळ्यात महाग परफ्यूम झाला असता. किती छान ना मृदगंध.
2: म्हणूनच बहुतेक मराठी साहित्यात पावसावर इतकं सुंदर लिहिलं गेलंय.
0: बाबू बोरकरांच्या कविता वाचल्या ना की वाटतं ढगांनी शब्द घेतलेत. झाले अंबर झुलते झुंबर, हवे तर तरते ग, क्षितिजी आले भरते ग. किती सहज पाऊस उतरतो ना त्यांच्या कवितेत.
1: हो ना, आणि बोरकरांच्याच आणखी एका कवितेमध्ये ते म्हणतात, दिशा दिशातून आषाढाच्या श्यामघनांना पूर, तृणाप्रमाणे मने ही झाली चंचल तृष्ण मयूर. क्या बात है.
0: माझे बाबा पाऊस पडायला लागला की कपाटातून पाडगावकरांचं एक पुस्तक काढायचे आणि वाचत बसायचे. मला आश्चर्यच वाटायचं. एकदा त्यांना विचारलं, बाबा बाहेर इतका सुंदर पाऊस पडतोय तुम्ही वाचत का बसलात? त्यावर ते म्हणाले, अगं बाहेरचा पाऊस डोळ्यांनी बघायचा, आतला पाऊस पुस्तकातून.
1: वा, हे भारी होतं. पण
2: खरंच काही गाणी काही कविता त्या फक्त ऐकायच्या नसतात, त्या जगायच्या असतात.
0: खरं तर पाऊस पडत नव्हता तेव्हा सगळं

मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण गप्पा मारत सुंदर विचलन म्हणजेच ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन या विषयावर. थिंग्स दॅट स्टील आवर टाइम बट ऑल्सो मेक लाईफ मेमोरेबल. ज्या गोष्टी आपला वेळ घेतात पण जीवन अविस्मरणीय बनवतात. मित्रांनो, आधुनिक जीवनाचा वेळ प्रचंड वाढलाय. वेळेचं नियोजन, उद्दिष्ट, करिअर, अभ्यास, स्पर्धा, आर्थिक स्थैर्य, यश आणि उत्पादकता या शब्दांनी आपलं दैनंदिन जीवन व्यापून टाकलंय. आजच्या जगात प्रत्येक क्षणाचा हिशोब ठेवतो. पण किती तास अभ्यास केला, किती काम पूर्ण केलं, किती उद्दिष्ट गाठली, किती पैसे कमवले, किती प्रगती केली यावर अनेकदा आपलं मूल्यांकन केलं जातं. अशा वेळी एक प्रश्न मनात उभा राहतो, आयुष्य हे केवळ कार्यक्षमतेसाठी आहे का? प्रत्येक क्षण उत्पादक असलाच पाहिजे का? की काही अशा गोष्टीही आहे ज्या कदाचित आपल्या वेळतात, आपल्याला नियोजित मनापासून काही काळ दूर नेतात, पण त्या आपल्या जीवनाला अधिक सुर, अधिक मानवी आणि अधिक संस्मरणीय बनवतात.

मित्रांनो, आपल्या प्रत्येक आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्यांना आपण कधी कधी विचलन म्हणजे डिस्ट्रॅक्शन असं म्हणतो. एखादं गाणं ऐकत बसणं, जो मित्रांशी तासनास गप्प मारणं, पावसात भिजणं, पुस्तकांच्या दुकानात वेळ घालवणं, रात्री आकाशाकडे पाहत विचार करत बसणं, एखाद्या कॅफेमध्ये एकट्यानंच बसून लोकांचं निरीक्षण करणं, एखादं चित्र काढणं, प्रवास करणं, जुन्या छायाचित्रामध्ये रमणं, कविता लिहिणं किंवा केवळ शांत बसून स्वतःशी संवाद साधणं, बाहेरून पाहता या गोष्टी वेळेचा अपव्यय वाटू शकतात. पण जीवनाकडे मागे पाहिल्यास आपल्याला जाणवतं की याच क्षणांनी आपलं जीवन हे अधिक अर्थपूर्ण बनवलंय. मानवी मेंदू हा केवळ काम करण्यासाठी बनलेला नाहीये. मानसशास्त्र आणि मेंदू विज्ञानातील अनेक संशोधनांमधून असं दिसून आलंय की विश्रांती, सर्जनशीलता, सामाजिक

संवाद चिंतन यांचा मानसिक आरोग्यावर अत्यंत सकारात्मक परिणाम होतो. आपण जेव्हा सतत धावपळीत असतो तेव्हा मेंदूवर ताण वाढतो, पण जेव्हा आपण एखाद्या आवडत्या गोष्टीत रमतो तेव्हा मनाला विश्रांती मिळते, सर्जनशीलता वाढते आणि भावनिक संतुलन सुधारतं. मंडळी, बालपणातील दिवस आठवले लक्षात येतं की त्या काळात वेळेची जाणीव वेगळी होती. आपण मित्रांसोबत तासन तास खेळायचो, झाडावर चढायचो, पतंग उडवायचो, गोष्टी ऐकायचो, रेखाटन करत बसायचो किंवा केवळ संध्याकाळच्या गार वाट बसून गप्पा मारायचो. त्या क्षणी आपल्याकडे काही महत्वाचं काम आहे हे आपल्याला लक्षही यायचं नाही. पण आज जेव्हा त्या दिवसांची आठवण येते तेव्हा लक्षात येतं की त्या क्षणानेच आपलं व्यक्तिमत्व घडवलंय. मित्रांसोबत घालवलेला वेळ हे असंच एक सुंदर डिस्ट्रॅक्शन आहे. अनेक वेळा आपण मित्रांसोबत करिअर, भविष्य, स्वप्न, भीती, प्रेम, अपयश आणि आयुष्य या विषयांवर चर्चा करतो. बाहेर पाहता हा वेळ कदाचित निष्फळ वाटू शकतो, पण प्रत्यक्षात हे संवाद आपल्याला भावनिक आधार देतात, नवी दृष्टिकोन येतात आणि कठीण काळात उभं राहण्याचं वळही. संगीत हे असंच आणखी एक सुंदर डिस्ट्रॅक्शन. एकदा एक गाणं ऐकताना वेळेचं भान विसरून जातो. संगीत आपल्याला आपल्या आठवणींशी जोडतं, आपल्या भावनांना शब्द देतं आणि अनेकदा आपल्याला स्वतःशी भेट घडवतं. संशोधनानुसार संगीत हे ताण कमी करण्यात, भावना आरोग्य सुधारण्यात आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करू शकतं असं म्हणतात. मित्रांनो, पुस्तक वाचणं हा देखील एक लक्षण अनुभव आहे. एखाद्या पुस्तकामध्ये रमून गेल्यावर आपण काही काळासाठी वेगळ्याच जगात प्रवेश करतो. कथा, पात्र, कल्पना आणि विचार यांच्या माध्यमातून आपण स्वतःच्या अनुभवांच्या पलीकडे जाऊ शकतो. वाचनामुळे केवळ ज्ञान वाढत नाही तर सहानुभूती, कल्पनाशक्ती आणि आत्मचिंतनाची क्षमता देखील विकसित होते. त्यानंतर पुढचं डिस्ट्रॅक्शन म्हणजे प्रवास. हे आयुष्यातलं सर्वात सुंदर डिस्ट्रॅक्शन मानलं जाऊ शकतं, कारण प्रवास आपल्याला आपल्या दैनंदिन चौकी बाहेर घेऊन जातो. नवीन माणसं, नवीन संस्कृती, नवीन भाषा आणि नवीन अनुभव आपली दृष्टी विस्तारतात. अनेकदा प्रवासामध्ये आपण केवळ नवीन ठिकाण पाहत नाही तर स्वतःलाही नव्याने शोधत असतो.

मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात मात्र विचारांचं म्हणजेच डिस्ट्रॅक्शनचं स्वरूप हे बदललंय. सोशल मीडिया, व्हिडिओ प्लॅटफॉर्म्स, ऑनलाईन गेम्स आणि सतत येणारे नोटिफिकेशन यांचा आपल्या वेळेवर मोठा प्रभाव पडतो. यातल्या काही गोष्टी आनंददायी असतात तरी त्यांचा अतिरेक, मानसिक थकवा, तुना, अस्वस्थता आणि वेळेचं योग्य व्यवस्थापन यास कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळे ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स आणि हार्मफुल डिस्ट्रॅक्शन्स यामध्ये फरक ओळखणं आवश्यक. ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स ही ती असतात जी आपल्याला अधिक जिवंत, अधिक संवेदनशील आणि अधिक समृद्ध बनवतात. ती आपल्या मनाला शांतता देतात, आपल्याला स्वतःशी जोडतात आणि जीवनातील सौंदर्य अनुभवण्यास मदत करतात. पण हार्मफुल डिस्ट्रॅक्शन्स मात्र आपल्याला सतत वास्तवापासून दूर नेतात, आपली ऊर्जा कमी करतात आणि आपली ध्येय विसरायला लावतात. त्यामुळे आपण समतोल साधणं हे अधिक महत्वाचं आहे. करिअर, अभ्यास आणि स्पर्धा महत्वाची आहेच, त्याचबरोबर आयुष्य जगणंही तितकंच महत्वाचं आहे. केवळ यशाच्या मागे न धावता जर आपण मित्री, कुटुंब, छंद, निसर्ग, कला आणि स्वतः सोबतचा संवाद गमावला तर आयुष्यातील अनेक सुंदर क्षण आपल्याकडून निघून जाऊ शकतात. आज अनेकदा आपण स्वतःला सतत व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतो. रिकामा वेळ म्हणजे वेळेचा अपव्यय असं मान जात, पण वास्तवात काय वेळ रिकामा असणं, विचार करणं, स्वप्न पाहणं आणि निरीक्षण करणं हे मानवी विकासासाठी आवश्यक असतं. आयुष्यात मागे वळून पाहताना आपल्या किती तास अभ्यास केला होता किंवा किती ईमेल्स पाठवले होते हे कदाचित आठवणारही नाही, पण एखादा पावसाळी दिवस, मित्रांसोबत केलेला प्रवास, कुटुंबासोबत घालवलेली संध्याकाळ, आवडतं गाणं, एखाद्या पुस्तकाने केलेला विचारांचा बदल किंवा तारांग आकाशाखाली घालवलेला क्षण, ह्या गोष्टी मात्र कायम स्मरणात राहतील. त्यामुळे आपण ध्येयांवर लक्ष केंद्रित करायचं, मेहनत करायची, शिस्त पाळायची, पण त्याच वेळी आयुष्यातील ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन साठीही थोडी जा ठेवायची. एखादं गाणं ऐकायचं, एखादं पुस्तक वाचायचं,

फेरटका मारायचा, मित्रांना भेटायचं, आपल्या आवडी जपायच्या आणि अधून मधून वेळेचं भान विसरूनही जगायचं. कारण शेवटी आयुष्य हे केवळ साध्य केलेल्या यशांची यादी नसतं. आयुष्य म्हणजे अनुभव, भावना, नाती, आठवण आणि त्या लहान लहान क्षणांची शिदोरी असते जी आपल्या मनात कायमची घरून राहते. ज्या गोष्टी कधी कधी आपला वेळ चोरतात त्या अनेकदा आपल्याला जीवनाचा खरा अर्थ शिकवत. आणि कदाचित म्हणूनच काही सुंदर डिस्ट्रॅक्शन ही वेळेची चोरी नसून आयुष्याने दिलेली सर्वात मौल्यवान भेट असते. कारण ह्याच क्षणांमुळे आपलं आयुष्य हे यशस्वीच नाही तर संस्मरणीय आणि अर्थपूर्ण बनलेलं असतं. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती तयार करायची, पण घड्या खुणावतं त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्या

तर मंडळी कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला याबद्दल तुमच्या प्रक्रिया आम्हाला नक्की कळवा. तसे आमचा ईमेल आहे yovaniyarmukh@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मित सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. कार्यक्रमात सादर करत होते रोशन जाधव. याच सोबत मी इथली जगाप तुमची रजा घेते.

श्रोते हो, युवक मित्र मैत्रिणींसाठी युवा कार्यक्रम आताच ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून आणि 5 वाजून 5 मिनिटांनी इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेप करू.

0: प्रस्तावाच्या चर्चेत त्या बोलत होत्या. सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन तोपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला. 7 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री सभागृहासमोर मांडली त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अति गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अंश पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. आकाशवाणी बनण्यासाठी वृत्त विभागातून मी विणा डोंगरवार.
1: चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या भटाडी खाणीतून कोळसा वाहतूक करणाऱ्या कन्व्हेअर बेल्टसह परिसरातील जुन्या पायाभूत सुविधांचं नूतनीकरण करण्यात येणार असून त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. 5 मजली कन्व्हेअर बेल्ट परिसरात लागलेला आग शेतातील अवशेष जाळल्यामुळे पसरल्याचं सांगत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जनजागृती आणि टप्प्याटप्प्यानं नूतनीकरणाची कामं हाती घेण्यात येतील असं त्यांनी स्पष्ट केलं. गोंदिया विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रासाठी गडचिरोली स्वतंत्र सहसंचक उच्च शिक्षण कार्यालय सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. आमदार अभिजित हंजारी, सुधाकर आडवाले आणि धीर लिंगाडे यांनी ही मागणी उपस्थित केली होती. आरतीबंद मंजूर करून वे विभागाची परवानगी घेतल्यानंतर कार्यालय सुरू करण्यात येत असून त्यामुळे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांची नागपूर परतीची पाईप थांबण्यास मदत होणार आहे. तिसरी ब्रिक्स परिवहन मंत्री कार्यगट परिषदेचं आयोजन येत्या 9 ते 12 जुलै दरम्यान नागपुरात करण्यात आलं आहे. परिषदेला ब्रिक्स सदस्य राष्ट्रांसह 18 देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी 11 जुलै रोजी होणाऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे. परिषद भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेच्या अनुकूलन नवोन्मेष सहकार्य आणि शाश्वततेसाठी निर्माण या संकल्पनेअंतर्गत आयोजित करण्यात येत आहे. रशिया आणि ब्राझील यांनी आयोजित केलेल्या परिवहन कार्यगटाच्या दोन महत्वपूर्ण बैठकीनंतर होत असलेल्या या तिसऱ्या बैठकीचा उद्देश आंतरराष्ट्रीय परिवहन सहकार्याला अधिक बळकटी देणं हा आहे. या परिषदेच्या आयोजनाची तयारी अंतिम टप्प्यात असून सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजय लक्ष्मी बिद्री यांनी दिली. परिषदेदरम्यान स्वागत सुरक्षा वास वैद्य सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेसह सर्व तयारी ठेवण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. नागपूर दिवसेंदिवस विस्तार होते इथल्या औद्योगिक क्षेत्रासह पर्यटन क्षेत्रामध्ये देखील वृद्धी होते तर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विदेशात अनुयायांचं शक्तीस्थळ असलेल्या दीक्षाभूमी विकासाचा आखडा लवकरच सर्व सहमतून साकारू असं आश्वासन महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं. नागपूर सुधार प्रन्यास इथं आयोजित बैठक त्यांनी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान तीर्थस्थळाचा विकास आणि विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. बैठकीला नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजयना महाव्यवस्थापक सचिन ढोले आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दीक्षाभूमी परिसर विकास हा लोकप्रतिनिधी समाजचिंतकांच्या सहयोगातूनच सार व्हावा लवकरच याबाबत विशेष बैठक बोलावण्यात येईल असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. नवीन नागपुरातील लेआउट टाकण्याअगोदर आणि पुरवठा आणि वनविस्तारण प्राधान्य देण्याची सूचना त्यांनी दिली. नागपूर सुधारण्यास आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या पत्त्याखाली असणाऱ्या सर्व जागांची ड्रोनद्वारे आणि आरसॅट यंत्रणेचा वापर करून मॅपिंग करण्याचे निर्देश त्यांनी दिले. दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून एकही पात्र नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली. एनडीआरएफ एसडीआरएफच्या निकषानुसार पात्र लाभार्थ्यांना 24 तासात मदत देण्याची कार्यवाही सुरू असल्याचं त्यांनी नागपूर पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
2: या अधिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. अयोध्येतील रामदेव ट्रस्टच्या कथित करारावरून काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीने यांनी नागपूर पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोप केले आहे. राम मंदिर ट्रस्टमध्ये नालचे माजी एमडी बजरंगी बागरकर यांच्या युक्तीवर उपस्थित करत त्यांच्यावर कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली सीबीआयमार्फत चौकशी होईल अशी काँग्रेसची मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सून भूमिका स्पष्ट करावी.

अशी त्यांनी केली. राम मंदिरात भ्रष्टाचारा विषय हा केवळ आर्थिक गैरव्यवहाराचा नव्हे कोट्यावधी हिरूंच्या आस्थेशी संबंधित असल्याचा आरोप शिनेत यांनी केला. नागपूर ताजवातल्या सुफी संत हजरत बाबा अय्यद मोहम्मद ताजरीन यांचा शतकोत्सव चौथा उर्स उद्या 8 जुलै ते 21 जुलै दरम्यान साजरा केला जाईल. उर्स दरम्यान देशभरातून मोठ्या संख्येने यात्रेकरू ताजबाग इथल्या दर्ग्याला भेट देतील. या पार्श्वभूमीवर महापौर नीता ठाकरे यांनी मनपाकडून पुरवण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची पाहणी केली. उर्स दरम्यान स्वच्छता पिण्याचं पाणी आणि अन्य नागरी सुविधा सुरळीत ठेवण्याचे तसंच आयुक्तेनुसार अतिरिक्त स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्याचे निर्देश त्यांनी दिले. भाविकांची सोय टाळण्यासाठी मनपा प्रवर्तन विभागानं दर्गा परिसरात रस्त्यावरील अतिक्रमण हटवून मार्ग मोकळा केला आहे. उर्सचा आरंभ 8 मे रोजी सकाळी 9 वाजता रसमय परचम शाही होईल. रात 10 वाजता आंतरराष्ट्रीय स्त्री परिषद आयोजित करण्यात येईल. उर्स निमित्त धार्मिक आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दर्ग्याच्या आळात दररोज मियाद शरीफ व्याख्या आंतरराष्ट्रीय कव्वाल महफिल जिद इत्यादी कार्यक्रम होणार आहे. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी एक विशेष संघ नमाज दिन आयोजित केली जाईल. अधिवास नष्ट होणं बाबची झाडं कमवणं आणि गटार प्रदेशाचा ऱ्हास यामुळे उग्रण पक्षी घरट्यांची संख्या झपाट्यानं घट असल्याची चिंता बुलडाणा जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमी व्यक्त केली. दुर्मिळ स्वन पक्ष्यांची घरटी बाबूळ आणि गळा प्रदेशाचा राज्यव्यापी मोहिमेला बुलडाणा जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून नागरिकांकडून गवत आणि बाबूळची लागवड केली जाते आहे. ज्ञानोबा तुकोबाच्या अक्ल जयघोषात टाळ दुंगाच्या नादात आणि हजारो वारकऱ्यांच्या उत्सुकते उपस्थित जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पखीनं आज दुपारी आषाढी वारीसाठी दूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदार श्रीवर बाळणे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे आमदार सुन शेळके आणि हरेश लांडे या पादुकांचं पूजन केलं. हवामान येत्या काही तासात नागपूर जिल्ह्यात वारे वारे आणि गर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी ठळक बातम्या. वाहन चालक परवान्यासह 1 ऑगस्टपासून महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य. तिसऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्री कार्यगट परिषदेचं आयोजन येत्या 9 ते 12 जुलै दरम्यान नागपुरात होणार. रामरी ट्रस्टच्या कथित गैरव्यवहाराबाबत सीबीआय चौकशीची काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांची मागणी आणि बाबा ताजुद्दीन यांचा शतकोत्तर चौथा वार्षिक उर्स उद्यापासून नागपुरात सुरू. याबरोबरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता आणि स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात. आणि नाशिक अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, मुंबईत पावसाची विश्रांती. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं दोन्ही देशांबरोबरच आग्नेय आशिया आणि जागतिक शांततेला तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काही शतकांपासूनचे या देशांचे संबंध परस्पर विश्वासाचे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणारे राहिले असल्याचं त्यांनी सांगितलं. इंडोनेशिया दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री मोदी यांचं इंडोनेशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत भाषण झालं. विकास, शांती, स्थैर्य आणि समृद्धी ही भारतानं जपलेली मूल्य असल्याचं सांगून त्यांनी दहशतवादाविरुद्ध एकजुटीनं कारवाई करण्याची गरज अधोरेखित केली. संरक्षण, शिक्षण, सागरी व्यापाराची सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध क्षेत्रात दोन्ही देशात आज महत्वाचे करार झाल्याचा उल्लेख त्यांनी.
1: पीपल टू पीपल टाइज हमारे समूहों की सबसे बड़ी शक्ति है. हमें बहुत खुशी है कि भारत की यूपीआई इंडोनेशिया के पेमेंट सिस्टम के साथ इंटीग्रेट होने जा रही है. इससे ईज ऑफ डूइंग बिजनेस और ईज ऑफ ट्रैवल दोनों को ही बल मिलेगा.
0: व्यक्तिगत पातळीवर दोन्ही देशांमध्ये समान सांस्कृतिक धागे असल्याचं ते म्हणाले. पायाभूत सुविधा, शिक्षण अशा विविध क्षेत्रात परस्पर सहकार्याला मोठा वाव असल्याचं त्यांनी सांगितलं. अवकाश आणि उपग्रह क्षेत्रात भारत इंडोनेशियाला सहकार्य करायला तयार आहे असं त्यांनी सांगितलं. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोवो सुबियंतो यांच्याशी मोदी यांची द्विपक्षीय चर्चा झाली. इंडोनेशियातला सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा आज मोदी यांना प्रदान करण्यात आला. मोदी यांना मिळालेला हा 35वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

0: देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण वगळता इतर कामं ऑगस्ट 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं सरकारनं आज विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितलं. कर्नाटक सारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा, त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधवी मिसाळ यांनी सदनात दिलं. महिला शेतकरी विधेयक कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान परिषदेत मांडलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती, पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ऍपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्ट पासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना अधिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. बलात्कार आणि बालकांवरच्या अत्याचाराची प्रलंबित प्रकरणं हाताळण्यासाठी 138 विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करायला मान्यता दिली आहे, मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. न्यायव्यवस्थेत कनिष्ठ स्तरावर अनेक पदरित असून त्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आणि यावर वेगानं काम करावं अशी सूचना सरकारला केली. ते केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली, त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्ली 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यापूर्वी राज्याकडे 2 ते 3 हजार कोटी रुपयांच्या थकीत रकमेची मागणी केली जात होती, आता राज्याला केवळ 27 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तसंच राज्याला 10 TMC पाणी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित अपहार आणि भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरापासून केली. कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम भजन सामूहिकपणे गात आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांवर टीका केली. लातूरमध्ये लातूर शहर आणि जिल्हा काँग्रेस समितीनं बंजगोलाई इथं लातूरचं ग्रामदैवत आई जगदंबेच्या महाआरतीनं या आंदोलनाची सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजान हे भजन गात कथित अपहाराचा निषेध नोंदवला. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आलं. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे. गेल्या 24 तासात तलाव क्षेत्रात 1,73,000 दशलक्ष लिटरची भर पडली. सातही तलावातला उपलब्ध जलसाठा 28.92% झाला आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1,100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. राज्यात आज पावसानं काही ठिकाणी उसंत घेतली तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचं ढगफुटीचं संकट टळलं असलं तरी आज जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातल्या गंगापूर आणि इतर धरणांच्या तसंच गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. कसारा घाटात आज दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे प्रशासनानं या भागात पावसाळी पर्यटनाला बंदी घातली आहे. सांदणदरी, कोकणकडा, रतनगड, कळसुबाई शिखरासह विविध धबधबे आणि इतर साहसी खेळ बंद झाले आहेत. पेडगाव ते शेडगाव, आरवी पुनर्सन ते अजनुज या मार्गासह श्रीगोंदा तालुक्यातले 2 प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. सिंधुदुर्ग, सांगली, पालघर, बुलढाणा, ठाणे जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी झाला आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा इथं काही ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता आणि स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात. आणि नाशिक अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, मुंबईत पावसाची विश्रांती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरी शंकर घाळे.
1: आरटीओ विभागातल्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा, ओला उबर आणि बाईक टॅक्सी चालकांना 1 ऑगस्टपासून अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सभागृहाला दिलेल्या आश्वासनांची श्वेतपत्रिका मांडा, विधानसभा अध्यक्षांचे राज्य सरकारला निर्देश, ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्ये. प्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आरटीओ मधला भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर वसुली प्रकरणाची राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात केली. त्याचप्रमाणे परिवहन विभागातली संघटित वसुली रॅकेटची आणि विशेषतः वादग्रस्त निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयपीएस अधिकारी प्रियांका ननवरे यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या पथकाला महिन्याभरात आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचंही त्यांनी सांगितलं. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात आरटीओ विभागातल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत परिवहन विभागात एक मोठं आणि संघटित वसुली रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप केला होता, त्यावर मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. राज्यात परिवहन विभागाचे नियम न पाळता अधिकृतपणे धावणाऱ्या बाईक टॅक्सी तसंच ओला आणि उबर सारख्या अॅग्रिगेटर कंपन्यांच्या मनमानी कारभाराला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारनं 1 ऑगस्टपासून नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सर्व प्रकारच्या व्यावसायिक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी महाराष्ट्र अधिवास अर्थात डोमिसाईल प्रमाणपत्र आणि सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचं अधिकारपत्र अर्थात बॅच असणं बंधनकारक करण्यात येणार आहे. याशिवाय या क्षेत्राचं नियमन करून त्यातून राज्याला महसूल मिळावा आणि चालकांसाठी कल्याणकारी योजना राबवता याव्यात या उद्देशानं यापुढे बाईक टॅक्सीसाठी प्रतिदिन 5 रुपये महसूल तर प्रत्येक राईड मागे 2% कल्याणकारी निधी आकारला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना सदस्य दिलीप लांडे यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. सत्ताधारी बाकांवरून विधानसभेत दिलेली आश्वासनं आणि त्यांची पूर्तता यासंदर्भात पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी श्वेतपत्रिका सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राज्य सरकारला दिले. तर या निर्देशांनुसार पुढच्या 4 दिवसात कार्यवाही करण्याचं आश्वासन संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहाला दिलं. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या तारांकित प्रश्नावरची पूरक माहिती आज कामकाजात सादर करण्यात आली. त्यावर भाजपा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी 3 नाराजी व्यक्त केली. त्यावर संवैधानिक व्यवस्थेत विधिमंडळाला एक निश्चित स्थान असून कार्यकारी मंडळाला अर्थात सरकारला प्रश्न विचारण्याचा त्याच्या कामाचा हिशेब मागण्याचा अधिकार विधिमंडळाकडे आहे असं असताना सभागृहात मागितलेली माहिती योग्य वेळेत येत नसेल तर तीही बाब संवैधानिक रचनेसाठी घातक असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी नमूद केलं. तसंच दिलेली आश्वासनं आणि त्यांच्या पूर्ततेबाबत श्वेतपत्रिका मांडण्याचे निर्देश सरकारला दिले. जळगाव जामोद इथल्या बेपत्ता महिलेच्या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत गंभीर स्वरूपाची चूक केली असून या प्रकरणातले संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. संबंधित महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती, त्यानंतर एक मृतदेह सापडल्यानंतर तो याच महिलेचा असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी घाईघाईनं काढला. कोणतीही वैज्ञानिक पडताळणी न करता तपास पूर्ण झाल्याचं दाखवण्यात आलं. एवढंच नव्हे तर त्या महिलेच्या आई वडिलांनाच तिच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली, मात्र त्यानंतर संबंधित महिला जिवंत असल्याचं समोर आलं आणि ती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाली, त्यामुळे पोलिसांना तिच्या आई वडिलांची सुटका करावी लागली. दरम्यान सापडल्या मृतदेहाचा स्वतंत्र तपास सुरू असून तो पूर्ण करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या महिला आणि बालकांवरच्या अत्याचाराच्या खटल्यांचा वेगानं निपटारा करण्यासाठी एकूण 138 विशेष जलदगती न्यायालयं सुरू करण्याचं नियोजन राज्य सरकारनं केलं आहे. मात्र न्यायव्यवस्थेकडून पुरेशा प्रमाणात न्यायाधीशांची उपलब्धता न झाल्यामुळे यातली केवळ 58 न्यायालयं प्रत्यक्ष सुरू होऊ शकल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत आपण स्वतः उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचं सांगत पुढील मुख्यमंत्री मुख्य न्यायाधीश बैठकीत हा विषय प्राधान्यानं मांडून प्रलंबित नियुक्त्या वेगानं पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली. कोकणातल्या कातळ शिल्पांचं पूर्ण संरक्षण करूनच भविष्यात या भागातल्या विकास प्रकल्पांचं नियोजन करण्यात येईल. तसंच कातळ शिल्पांच्या परिसराचा विकास तसंच पायाभूत सुविधांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी या सभागृहात दिली. सदस्य विठ्ठल लंघे यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. समालोचन लिहीपर्यंत सभागृहाचं काम सुरू होतं. सभागृहात नियम 293 अन्वये प्रस्तावावरच्या चर्चेचं कामकाज सुरू आहे.
0: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरी शंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
1: हाफकिनच्या आधुनिकीकरणासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून देऊ, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची ग्वाही. गरिबांसाठी 15% खाटा न देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार. एकीकृत डॅशबोर्ड विकसित करणार मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. जिल्हावार बिबट सफारीसाठी वन खात्यात भरती करणार वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा. वांद्रे पूर्वमधल्या गरीब नगर इथे पात्रतेचा दावा करणाऱ्या झोपडीधारकांकडून त्यांचं कागदपत्र मागवून घेणार राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती. ही होती आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्य. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. सदस्य भाई जगताप यांनी हाफकिन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं की हाफकिन महामंडळाच्या विकासासाठी यापूर्वी 1100 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 35 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अतिरिक्त 30 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन हाफकिन महामंडळाला पुन्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हाफकिन ही देशविदेशात नावाजलेली संस्था असून

सध्या कर्मचारी वेतन निवास व्यवस्था तसंच इतर सुविधांबाबत काही अडचणी आहेत त्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येतील. हाफकिनमध्ये तयार होणाऱ्या काही लसी आणि औषधांना देशात विशेष महत्व आहे. पोलिओ घटसर्प तसंच इतर आवश्यक लसींचं उत्पादन वाढवण्यासाठी हे नियोजन करण्यात येणार आहे. हाफकिन महामंडळाला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. मुंबई महानगरपालिकेकडून किंवा धर्मादाय आयुक्तांकडून गरीब रुग्णांसाठी 15 खाटा राखीव ठेवण्याच्या नियमांचं पालन न झाल्यास संबंधित रुग्णालयावर कडक कारवाई करण्यात येईल. जिल्हास्तरावरच्या समित्यांच्या माध्यमातून विशेष तपासणी मोहीम राबवून या राखीव खाटांची माहिती दर्शवणारा डॅशबोर्ड, शासनाच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी आणि इतर अटींची काटेकोर पडताळणी केली जाईल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. सदस्य अनिल परब यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला होता, त्यास उत्तर देताना ते बोलत होते. तसंच लावण्यात आलेल्या डॅशबोर्डची नियुक्त करण्यात आलेल्या आरोग्य दूतांमार्फत तपासणी केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मंत्री देसाई म्हणाले की राज्यात प्रत्येक जिल्ह्यात या रुग्णालयांच्या देखरेखीसाठी जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे. या समितीने नियमित बैठका घेऊन रुग्णालयांकडून नियमांचं पालन होत आहे की नाही याची पाहणी करावी. तसंच अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना सदस्य सचिव म्हणून तातडीनं विशेष तपासणी मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या जातील. ज्या रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. पंतप्रधान जन आरोग्य योजनेसह शासनाच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी सर्व पात्र चॅरिटी रुग्णालयांनी करणं अनिवार्य आहे. याबाबत जिल्हास्तरीय समित्यांना आणि सदस्य सचिवांना विशेष सूचना देण्यात येणार असून तपासणीनंतरही नियमन पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं मंत्री देसाई यांनी सांगितलं. महालक्ष्मी इथल्या आर्थर रोड परिसरातल्या क्लस्टर पुनर्विकास योजनेत महानगरपालिकेच्या सेवा निवासस्थानांच्या आवारात राहणाऱ्या झोपडीधारकांची पात्रता पुढच्या 1 महिन्यात तपासून निर्णय घेतला जाईल. ते पात्र ठरल्यास त्यांचं त्याच परिसरात पुनर्वसन करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला, त्यास उत्तर देताना त्या बोलत होत्या. राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की संबंधित 15 व्यक्ती हे तिथले मूळ रहिवासी आहेत का, त्यांची नोंद अद्ययावत आहे का, तसंच ते किती वर्षांपासून तिथे वास्तव्यास आहेत याची सविस्तर पडताळणी सुरू आहे. आवश्यक कागदपत्रांच्या आधारे त्यांची पात्रता निश्चित करून त्यानुसार निर्णय घेतला जाईल. क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत कामगारांसाठी सुमारे 3000 घरं उभारण्यात येणार आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या सर्व नागरी सुविधा पुनर्वसनानंतरही उपलब्ध करून दिल्या जातील. राज्याची 21% जमीन ही वनांची आहे. वनरक्षक वनपाल असले तरी क्षेत्रफळ लक्षात घेता अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळेच प्रतिबंधित क्षेत्रात नागरिक जातात ही वस्तुस्थिती आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट सफारीचं नियोजन राज्य सरकारकडून करण्यात येत असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागाअंतर्गत येणाऱ्या चौराकुंड वनपरिक्षेत्राच्या अतिसंरक्षित गाभा क्षेत्रात तब्बल 11 वन्यजीवांचा संशयास्पद मृत्यू झाल्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावर मंत्री उत्तर देत होते. वाघांची शिकार करण्यासाठी पाणावठ्यावर विषप्रयोग करून 4 रानगवे, 4 भेडकी, 2 माकडं आणि खवल्या मांजरं आढळून आली होती. या प्रकरणात 1 व्यक्तीला अटक करण्यात आल्याचंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं. जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यास गेलेल्या महिलांना वन विभागाचे अधिकारी सहाय्य करतील असं आश्वासनही यावेळी मंत्री नाईक यांनी दिलं. वांद्रे पूर्व इथल्या गरीबनगर मधल्या पात्रतेचा दावा करणाऱ्या झोपडीधारकांकडून त्यांची कागदपत्र मागून तपासण्यात येतील. जर ते पात्र असतील तर त्यांनाही ते लाभ देण्यात येतील असं आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलं. सदस्य झीशान सिद्दीकी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर त्या बोलत होत्या. रेल्वेच्या 6व्या मार्गिकेचा प्रकल्प विकसित करण्यासाठी जवळपास 500 झोपड्यांवर मे 2026 मध्ये करण्यात आलेल्या कारवाईबाबत त्यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती, त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की या झोपड्यांचं सर्वेक्षण 2018 साली एका खासगी संस्थेकडून करण्यात आलं होतं.

0: या सर्वेक्षणात 141 जणांपैकी 100 पात्र ठरले. या अपात्रतेच्या विरोधात रहिवासी न्यायालयातही गेले होते, परंतु 29 एप्रिल 2026 रोजी उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या निर्णयात त्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. पात्र 100 झोपडीधारकांचं पुनर्वसन 15 ऑगस्ट पर्यंत करण्यात येणार आहे, असंही राज्यमंत्री मिसाळ यांनी स्पष्ट केलं.
1: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं नंदिनी मथुरे यांनी. आजचं विधिमेळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर मग पाणी वाचा रे, इंधन वाचा रे, जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती.

प्रसार भारती वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.

103 MHz FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्याने ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम किसान वाणी.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या किसान वाणी कार्यक्रमामध्ये मी गौरी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज भारतीय सौर 15 आषाढ शके 1948 म्हणजेच मंगळवार 7 जुलै 2026. तर मंडळी, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण हवामान अंदाज ऐकणार आहोत, सोबत एक छानशी गप्पांची मैफिल आणि मनोरंजन सुद्धा. तर मंडळी, किसानवाणी कार्यक्रमाची सुरुवात करूया या एका संदेशाने.
1: अरे
2: सलाम बोल रहे
1: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
2: मतलब
1: देख बेटा, तू जो ये

0: सोबत एक छानशी गप्पांची मैफिल आणि मनोरंजन सुद्धा. तर मंडळी, किसानवाणी कार्यक्रमाची सुरुवात करूया या एका संदेशाने.
1: इधर इधर इधर हम बोल रहे हैं तेरे बीजू का.
2: सलाम बोल रहे
1: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
2: मतलब
1: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. तो पहली वाली बात कहा,
2: पर हम तो सब यही डाले हैं.
1: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
2: सच
1: है बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
2: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूँगा.
3: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
0: तर शेतकरी बंधू भगिनींनो, आता जसं पावसाळा सुरू झालेला आहे आणि आपण पेरणी केलेली आहे, आणि या पेरणीनंतर जसं जमिनीतून पेरलेल्या बियाण्यांचे अंकुर बाहेर येतात आणि आपण त्यांना उत्सुकतेने बघतो, तसंच आपल्या शेताच्या बांधावर शेतामध्ये आपोआप उगवलेल्या रानभाज्या सुद्धा अनुभवाच्या नजरेने दिसतात आपल्याला, आणि या भाज्या आपल्या ग्रामीण भागामध्ये आवडीने खाल्ल्या सुद्धा जातात. तर या रानभाज्या आपण शेतात तुटतो, त्यांना घरी घेऊन जातो आणि आज काहीतरी चांगलं खायला मिळेल अशी अपेक्षा सुद्धा करतो, हो की नाही? आणि या रानभाज्यांची नेहमीच पद्धतीने फोडणी करून त्याची भाजी खाल्ली की आपला ह्या रानभाज्यांचा आनंद संपतो सुद्धा, पण याच रानभाज्यांच्या वेगवेगळ्या जर पाककृती आल्या, यांना वेगवेगळ्या पद्धतीने शिजवून आपल्या मुलांच्या सुद्धा पोटात जर आपल्याला टाकता आल्या तर ते खरंच चांगलं होईल की नाही? तर अशाच एक गृहिणी आहेत ज्यांना या रानभाज्यांची अत्यंत आवड आहे, वेगवेगळ्या रानभाज्या मुलांच्या पोटात गेल्या पाहिजे, त्यांनी त्या खाल्ल्या पाहिजे, यासाठी किचनमध्ये त्यांचे वेगवेगळे प्रयोग सुरू असतात. आणि या भगिनी आज आपल्यासोबत त्यांच्या काही पाककृती शेअर करणार आहेत आणि या रानभाज्यांची माहिती सुद्धा आपल्याला सांगणार आहेत, आणि या आहेत अर्चना कोटकर. अर्चना ताई नमस्कार.
4: नमस्कार मॅम.
0: आकाशवाणीमध्ये तुमचं मनापासून स्वागत.
4: धन्यवाद.
0: तर आपण जसं म्हटलं की पावसाळा सुरू झाला की खवय्यांना आठवण येते ती रानभाज्यांची, तर काय वैशिष्ट्य आहेत रानभाज्यांची, काय सांगता येईल आपल्याला?
4: जसा पाऊस सुरू होतो तसं सगळीकडे आपल्या परसबागेत म्हणा, ओसाड जमिनीवर म्हणा, या भाज्या उगवायला सुरुवात होतात. तर आपल्याला हे निसर्गाने दिलेलं एक वरदानच आपण समजू शकतो. रानावनात सगळीकडे अनेक प्रकार भाज्या, वनस्पती, कंदमुळे हे दिसू लागतात आणि रानभाज्यांची चव ग्रामीण संस्कृतीची जोपासना सोबतच आणि त्यातील गुणधर्म. खरं तर आपल्या लहानपणी भाज्या फारच कमी मिळायच्या, नाही का? नवीन तंत्रज्ञान आले, विज्ञानाच्या प्रगतीमुळे हायब्रीड आले, प्रत्येकच भाज्या वर्षभर मिळायला लागल्या, त्यामुळे भाज्यांमध्ये असं नाविन्य असं काहीच राहिलेलं नाही. या रानभाज्या अगदी नैसर्गिकपणे वाढतात. बाजारात मिळणाऱ्या भाज्यांवर कीटकनाशकांचा वापर करण्यात येतो आणि या रानभाज्यांवर कुठल्याही केमिकल्सचा वापर होत नाही, त्यामुळे त्यांचं वेगळेपण हे कम राहतं.
0: बरोबर.
4: शिवाय त्यातील पोषण मूल्य कायम टिकून असतात. अशाच काही रानभाज्या जसं पुनर्नवा आहे, गुळवेल आहे, मटाळू आहे आणि तरोटा आहे, ज्याला आपण टाकळा म्हणतो. अशाच आज आपल्या कार्यक्रमातून आपण या भाज्यांचे गुणधर्म, त्यांचा उपयोग आणि त्यांच्या पाककृती बघणार आहोत.
0: वा वा. तर तुम्ही चविष्ट अशी मेजवानी आमच्या श्रोत्यांसाठी घेऊन आलेला आहात. आता जसं तुम्ही पुनर्नवा नाव घेतलं भाजीचं, तर कशी ओळखायची ही भाजी आणि काय वैशिष्ट्य आहेत याची?
4: खरं तर मॅम, पुनर्नवा या भाजीला आपण ग्रामीण भाषेमध्ये खापरकुटी असंही म्हणतो.
0: अच्छा.
4: आणि पुनर्नवा म्हणजे पुन्हा नव्याने जन्म घेणारी.
0: अच्छा.
4: तिला नवसंजीवनी असंही म्हणतात.
0: ओके.
4: आणि ही भाजी आयुर्वेदामध्ये इतकी महत्वाची मानली जाते की स्त्रियांच्या आरोग्यासाठी, अशक्तपणासाठी, हार्मोनल बॅलन्ससाठी हिचा खूप उपयोग सांगितलेला आहे.
0: अच्छा.
4: तसेच यकृत, मूत्रपिंडाचे आजार, कमजोरी, पाचनतंत्र, अंगावरची सूज, सांधेदुखी यावर ही भाजी अतिशय फायदेमंद आहे असं आयुर्वेदच सांगतं.
0: या भाजीचे औषधी गुणधर्म कायम राहिले पाहिजे, अशा पद्धतीने मग ही खापरकुटीची भाजी.

0: पुनर्नवाची भाजी कशा प्रकारे करायची याबद्दल थोडं सांगा आमच्या श्रोत्यांना.
1: ही भाजी आपल्या रानावनात आजूबाजूला जेव्हा दिसते आपल्याला तेव्हा ती आपण घरी तोडून आणतो आणि तिला स्वच्छ धुवून घ्यायची. धुतल्यानंतर एका चाळणीमध्ये व्यवस्थित काढून घ्या आणि तिचे जे जाड देठ असतात ते देठ बाजूला करायचे. कोळे, देठ आणि पाना यांचा आपण भाजीला उपयोग करायचा आहे. एक तास आधी आपण चना डाळ भिजू घालायची. चना डाळ भिजल्यानंतर ती एका चाळणीमध्ये काढून घ्यायची. एका कढईमध्ये दोन पळी तेल टाकायचं. तेल टापले की त्यात हिंग, जिरे, मोहरी टाकायची. त्यातच 5-6 चिरलेल्या लसूणच्या पाकळ्या आणि दोन मोठे कांदे बारीक चिरलेले घालायचे. त्याच्यात 4-5 बारीक कापलेली लाल वाळलेली मिरची. हिरव्या मिरचीची चव थोडी वेगळी असते आणि या रानभाज्यांमध्ये बऱ्या प्रमाणात लाल मिरचीच घालतात कारण हिरवी भाजी आणि हिरवी मिरची असल्यामुळे ती चावण्यात जाते आणि लहान मुलांना कधी त्रास होतो.
0: बरोबर.
1: लाल मिरची ठळक राहते आणि ती बाजूला काढता येते.
0: अगदी अगदी.
1: तर लाल मिरची टाकल्यानंतर आपण चवीपुरती मीठ घालायचे. नंतर चना डाळ टाकायची आणि छान परतत राहायची. भाजी तशी लवकर शिजून येते पण त्यातली चना डाळ ही थोडी वेळ लागतो.
0: बरोबर.
1: जेव्हा चना डाळ छान नरम होईल तेव्हा गॅस बंद करायचा आणि वरून थोडे किंचित लिंबू पिळायचे. लिंबू पिळल्याने काय होणार की भाजीला जो हिरवेपणा असतो तो कायम राहत आणि चव पण ती कायम राहते. टमाटर टाकू नये. माझ्या अनुभवानुसार या रानभाज्यांमध्ये टमाटरचा वापर करू नये कारण टमाटरनी पाणी सुटतं भाजीला आणि मग ओरिजिनल त्या भाजीची चव आहे ती येत नाही. त्याच्यामुळे टमाटर शक्यतो टाळा. अशा प्रकारे ही पुनर्नवाची भाजी तयार करावी. हीच भाजी दुसऱ्या पद्धतीनेही करता येईल आपल्याला.
0: अच्छा.
1: त्यात आपण चना डाळ टाकायची नाही. साधी ज्या भाज्या आपण चवळी बाकीच्या भाज्या करतो तशीच फक्त चना डाळ टाकायची नाही. हे दोन प्रकार करता येतात.
0: तुम्ही स्वयंपाकघरामध्ये असे रानभाज्यांवरचे वेगवेगळे प्रयोग करता, वेगवेगळे पदार्थ तयार करता, तर आतापर्यंत तुमचे जमून आलेले कोणते कोणते प्रयोग आहेत की हे रानभाज्या मुलांनी अतिशय आवडीने खाल्ल्या असे कुठले कुठले पदार्थ आहेत तुमचे?
1: मी एकदा असंच गोळवेलीचे पानं आणले आणि मग खूप सारी भाजी होती ती. तर ते गोळवेलीचे पानं धुवून मी त्याची जशी आता आपण पुनर्नवाची भाजी केली त्याच प्रकारे मी ती भाजी केली आणि घरी कोणाला सांगितलंच नाही की ही गुळवेलीची भाजी आहे. सगळ्यांनी मोकळी भाजी
0: पालेभाजी समजून खाल्ली.
1: हा. आणि ते नंतर मी सांगितलं
0: ही गुळवेलीच्या पानांची भाजी. अच्छा. तर पानांची सुद्धा अशी
1: भाजी छान होते आणि ते तब्येतीला तर चांगली आहे. गुळवेलीला असं महत्व तर वेगळं काही सांगण्याची गरज नाहीच.
0: बिलकुल बिलकुल. तर म्हणजे जसं खापरकुटीच्या पानांची आपण मोकळी भाजी केली तसंच गुळवेलीच्या
1: पानांची पण भाजी होतात.
0: आणखी काय काय करतात गुळवेलीच्या पानपासून?
1: तर आता आपण गुळवेलींच्या पानांचे पकोडे बघणार आहोत. मी हे गुळवेलींच्या पानाचे पकोडे हे स्वतःच म्हणजे स्वतःचीच रेसिपी अशी इकडची तिकडची ऐकून केलेली नाहीये.
0: प्रयोग केला आणि यशस्वी झाला असं म्हणता येईल.
1: हा. तर ते एकदा खूप पाऊस सुरू होता आणि घरी पानं पडलेले होते गुळवेलींचे. म्हटलं बघूया करून. एरवी आपण आपल्या पकोड्यांमध्ये पालक टाकतो. त्या दिवशी मला पालक नाही मिळाली तर म्हटलं बघूयाच आज गुळवेलीचे पानं टाकून. आणि ते केले आणि इतके सुंदर पकोडे झाले की सगळ्यांना आवडले. त्यातही मी सांगितलंच नाही की मी याच्यात गुळवेलीचे पानं टाकले.
0: घरच्यांच्या पोटामध्ये पोषक अन्न जाण्यासाठी असे वेगवेगळे प्रयोग करत राहावे लागतात. तर आता पावसाळ्याचं सीझन आहे. बऱ्याच जणांना पाऊस पडत असले की काहीतरी गरमागरम खायची इच्छा होते. त्यातही अशा प्रकारचं पोषक गुळवेलीच्या पानांचं जर पकोडे खाल्ले तर नक्कीच मजा येईल.
1: प्रथम ही गुळवेलीचे पाने स्वच्छ धुवून घ्या आणि ती पाने अगदी कोवळी कोवळी घ्या. जेवढे कोवळे घेतले तेवढे ते छान शिजतात त्यामध्ये किंवा पकोड्यांमध्ये आणि त्याची चव अप्रतिम मिळते. जेवढे पानं आपण घेणार आहोत बारीक चिरून त्यातच आपण जेवढं सामावेल तेवढं बेसन घेणार आहोत आणि त्यातच थोडं तांदळाचं पीठ टाकायचंय
0: भजी कुरकुरीत होण्यासाठी.
1: हा. आणि त्याच्यात 3-4 बारीक चिरलेले कांदे. बारीक चिरलेला कांदा टाकल्यानंतर आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत. कढीपत्ता टाकणार आहोत. ओवा, तीळ व चवीनुसार मीठ. हवे असल्यास थोडे तिखट. वरील सर्व मिश्रण छान मिसळून घ्या. त्यात पाण्याची आवश्यकता असेल तरच पाणी टाकायचं. वरून थोडे तेलाचे कडकडीत मोहन घाला. परत छान मिसळून घ्या. तेल गरम झाले की गरमागरम छान पकोडे तळून घ्या. बाहेर पाऊस आणि गरमागरम पकोडे
0: आणि तेही गुळवेल्याचे. नक्कीच. म्हणजे

0: खाणाऱ्यांना कळणार नाही, पकोड्यांसोबत आपल्या पोटात गुळवेलाची पानं सुद्धा जातात. तर खूप छान रेसिपी तुम्ही सांगितलीच. आणि या भाज्या कशा ऋतूनुसार येतात, तर हा एकच ऋतू असतो यांना खाण्याचा. श्रोते हो, नक्की करून पहा आणि खा. तर अर्चनाताई आपल्याला छान छान रेसिपी सांगत आहेतच, आणखी आपण त्यांच्याकडनं रेसिपीज ऐकून घेऊ. तुम्ही छान अशा चमचमीत रेसिपीज सांगत आहातच, आणि विशेष करून या रानभाज्यांच्या रेसिपीज तुम्ही सांगत आहात, ज्या आपल्या ग्रामीण भागामध्ये सहज मिळतात आणि सरावलेल्या नजरांना दिसतात की कुठे कोणती भाजी आहे. असंच पावसाळ्यामध्ये वरवर जाणारा वेल आणि त्या लागणारी मटारू आपल्या गावाकडे याला भाजून खातात, उकडून खातात. आणि अतिशय पौष्टिक असं हे फळ आहे मटारू नावाचं. चूल पेटलेली असते आणि
1: चुलीमध्ये टाकतात,
0: चुलीमध्ये निखाऱ्यांमध्ये ते मटारू टाकले जातात आणि ते भाजले की मग तिथून गरम गरम काढून या पावसाळ्याच्या वातावरणात खाल्ल्या जातात. आणि ते शरीरासाठी अत्यंत पोषक सुद्धा आहेत. तर घरोघरी वेल असतो आपल्या ग्रामीण भागामध्ये या मटारूला. तर याचे काय औषधी गुणधर्म आहेत?
1: याला मटारू म्हणतात काही भागांमध्ये, आणि काही लोक याला मटाळू पण म्हणतात. खरं तर हे मटारू फळवर्गीय भाजी. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही वेल एखाद्या झाडाचा सहारा घेऊन ती वरपर्यंत जाते.
0: बरोबर.
1: आणि हा वेल बराच वाढल्यावर त्या वेलाला अगदी बटाट्याच्या आकाराचे आणि बटाट्यासारखेच दिसणारे फळ ते येतात. अतिशय लोहयुक्त, पौष्टिक, बाळंतिणीसाठी औषध गुणांनी भरपूर हे मटारू घरी आणून आपण वर्षभर पण टिकवून ठेवू शकतो.
0: तुम्ही म्हणालात की या मटारूच्या वेगवेगळ्या रेसिपीज करता येतात, पानांची सुद्धा भाजी करता येते, तर ही कशा प्रकारे करायची?
1: तर आता आपण मटारूंच्या पानांची भाजी बघूया. मला हे माझ्या आजी सासूने म्हणजे माझ्या मिस्टरांच्या आजीने सांगितली आहे, त्यांच्याचकडनं या भाज्या शिकलेली आहे. चला आता आपण मटारूच्या पानांची भाजी बघूया. मटारूची अगदी कोवळी कोवळी पाने घ्या, जास्त कडक नसावी. स्वच्छ धुवून घ्या. पाने चिरून झाल्यावर त्यात सामावेल तेवढेच बेसन घाला. अंदाजाने तिखट, मीठ, हळद, जिरे, ओवा आणि मुख्य म्हणजे चिंचेचा कोळ घाला. आणि त्यात छोटासा गुळाचा एक खडा बारीक केलेला घालायचा. चिंच नसेल किंवा कोणाला चिंचेची अलर्जी असू शकते किंवा चिंच आवडत नाही, त्यांच्यासाठी लिंबू ऑप्शन. हे मिश्रण भिजवून घट्ट गोळा करून घ्यायचा.
0: अच्छा.
1: हा गोळा थोडासा चपटा करून घ्यायचा हाताने, आणि कुकरमध्ये किंवा मग एखाद्या गंजामध्ये पाणी घेऊन त्या चाळणीवर ठेवायचा आणि त्याला 10-15 मिनिटे छान वाफवून घ्या. थंड झाल्यावर गोळा अगदी सुटसुटीत करून घ्या, त्याचा अगदी भुरका होतो.
0: चुरा करून घ्यायचा,
1: तो चुरा छान करून घ्यायचा आणि एका कढईमध्ये तेल तापवायला ठेवायचं. त्यातच हिंग, जिरे, मोहरी याची फोडणीची, छान लांब चिरलेला चिरलेला कांदा, लसूण अद्रकची पेस्ट, चवीनुसार तिखट, मीठ, हळद टाका. सर्व मसाले परतून झाल्यावर वरील भाजीचा तो भुरका किंवा चुरा म्हणा तो टाकायचा आणि भाजी छान अगदी मिसळून घ्यायची ती भाजी कढईमध्ये बाकी मसाल्यांमध्ये. काठाला जेव्हा कढईला तेल सुटतं तेव्हा समजून जायचं की भाजी आपली बऱ्यापैकी झाली आहे. आणि थंड झाल्यावर आपण आपल्या भाजीसोबत अतिशय छान लागते ही भाजी. नक्कीच करून बघा हा प्रयोग. आणि साधी भाजी करण्यापेक्षा थोडस वेगळं असं झुणकासारखं ही भाजी करा. तर अशाच प्रकारच्या आपण दुसऱ्या पण भाज्या करू शकतो. जसं आता आपण मटाळूच्या पानांची भाजी केली आणि याचप्रमाणे आपण अळूच्या पानांची भाजी, फासेच्या पानांची भाजी आणि ही मटाळूच्या पानांची भाजी सेम पद्धतीने करता येते.
0: तर अशा प्रकारे आपण मटारूचं फळ आहे त्याला बटाट्यासारखं उकडून त्याची भाजी, त्यानंतर मटारूच्या पानांची पण भाजी. आणि तुम्ही बोलता बोलता म्हणालात की मटारूचा हलवा, जनरली आपण या रानभाज्यांचे गोड पदार्थ करत नाही तयार, तर हलवा म्हटलं की हा गोड पदार्थ झाला, तर हा कसा तयार करायचा?
1: आतापर्यंत आपण मटारूच्या पानांची भाजी बघितली, तर आता आपण मटारूचा हलवा बघणार आहोत. अगदी मुगडाळीच्या हलव्याप्रमाणे लागणारा हा हलवा आणि बाळंतिणीच्या व तिच्या बाळासाठी फारच उपयुक्त मानला जातो. तसेच वृद्ध व्यक्ती, आजारी यांच्यासाठी सुद्धा फारच फायदेशीर असतो. रक्त वाढवणारा, मसल्सला बळ देणारा, थकवा कमी करणारा, अशा पौष्टिकतेने भरपूर मटारूचा हलवा आज आपण बघूया.
0: नक्कीच.
1: तर प्रथम मटारू उकडून घ्या छान. थंड झाले की त्याची साल काढा. ते थंड झाले की किसणीवर छान त्याचा किस करून घ्या. अंदाजे आपण 2 वाट्या किस झाला असेल तर 2 वाटीला आपली 1 वाटी साखर घेईल, किंवा मग गूळ टाकायचा असेल तर

0: पाऊण वाटी गुळ लागेल. गुळ थोडा कमी टाका आणि तो जो किस आहे आपण केलेला तुपामध्ये छान भाजून घ्या. त्यात मग साखर घाला. हे मिश्रण थोडे पातळ होईल, परत फिरवत राहा, ते घट्ट होईल आणि जेव्हा कढईच्या काठाने तूप सुटायला सुरुवात होईल तेव्हा आपण समजून जायचं की आता आपला हलवा तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपण हा अगदी सोपा करायला, अगदी कमी साहित्यामध्ये आणि बिना कुठल्याही इसेन्स न वापरता आपण हा हलवा केलेला आहे. तर यात कुठलेही इसेन्स किंवा विलायची टाकायची गरज नाही. नैसर्गिक चवीनी तो परिपूर्ण राहू द्या, कारण चवीशी छेड करू नये आपण.
1: बरोबर आहे,
0: अगदी साधेपणी हलवा करा आणि खा.
1: नक्कीच खूप छान रेसिपी. आपण बटाट्याचा उपवासाचा जसा हलवा करतो त्याच पद्धतीने हा मटारूचा हलवा करायचा. आपण जेव्हा आपल्या स्वयंपाकघरामध्ये एखादा पदार्थ खूप प्रमाणात असतो तेव्हा आपण त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग करतो. भाज्या असतील भरपूर प्रमाणात तर वेगवेगळे प्रयोग करतो आपण. तर हे मटारूचे जसे तुम्ही तीन तुम्ही शोधून काढलेल्या पाकक्रिया आम्हाला सांगितल्यात, तर हा प्रयोग तुम्ही कसा काय केला घरी?
0: आमच्याकडे आमच्या आजोबा ते मटारू आणून द्यायचे तेव्हा एवढे सारे प्रमाणात असायचे की नेमकं याची भाजी करायची की काय करायचं मलाच कळत नव्हतं, कारण मी या मटारूचा उपयोग कधी पाहिलेलाही नव्हता, केलेला पण नव्हता. तर मग एकदा असंच थोडं लक्षात आलं की करून बघूया का आपण याचा हलवा, आणि मी करायला घेतला आणि तो खरंच म्हणजे इतका छान झाला, म्हणजे जसं आपण मुगाच्या डाळीचा हलवा वाटतो त्याच पद्धतीने तो हलवा चवीला वाटत होता. त्याच्यामुळे मग सवय झाली की आता आपण नेहमी करायचा.
1: आणि घरच्यांनी चाटून पुसून खाल्ला की आपला आत्मविश्वास वाढतो.
0: नक्की नक्की.
1: तर अशा प्रकारे तुमचा हा स्वयंपाक खोलीत केलेला प्रयोग यशस्वी झाला आणि मग तुम्ही तो नियमित करायला लागलात. वेगवेगळ्या रेसिपीज करून घरच्यांना खाऊ घालता आणि अशा प्रकारचे तुम्हाला स्वयंपाक घरात प्रयोग करायची आवड आहे. अर्चना, आपला कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांना काय सांगाल तुम्ही?
0: हा तर सखीन, आपण आता काळाच्या ओघात या सर्व रानभाज्या रानमेवा नष्ट होताना दिसत आहेत.
1: अगदी अगदी बरोबर आहे.
0: सखीनो, काळाच्या ओघात या सर्व रानभाज्या नष्ट होताना दिसत आहेत.
1: बरोबर बरोबर.
0: आपण चमचमीत चटपटीत अशा पदार्थांच्या मागे लागलो आहोत, नाही का?
1: हो.
0: आणि ग्रामीण भागातील या रानमेवाला नक्कीच आपण विसरत चाललेलो आहोत.
1: बरोबर, अगदी बरोबर.
0: किंबहुना आपण दुर्लक्षच करत आहोत, आहे की नाही? आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने थोडे आपण निसर्गाकडे नक्की वळूया.
1: बरोबर.
0: आणि पारंपरिक हा रानमेवा आपल्या समोरच्या पिढ्यांसाठी जतन करूया.
1: नक्कीच.
0: हेच आज आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला सांगावं असे वाटते.
1: नक्कीच अर्चना, ते खूप छान सांगितलं तुम्ही.
0: धन्यवाद.
1: खूप छान सांगितलं तुम्ही. आणि आताच्या पिढीला जे वेगवेगळे पदार्थ त्यांच्यासाठी तयार असतात विक्रीस, की ते खाऊन खाऊन त्यांची जीभ या सगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला विसरलेली आहे आणि आपल्या नव्या पिढीला या रानभाज्यांची ओळख अशा पद्धतीने चविष्ट पदार्थाद्वारे जर दिली तर नक्कीच तेही आपल्या या रानमेव्याच्या प्रेमात पडतील. अर्चना, ते तुम्ही इथे आलात आणि आपल्या स्वयंपाकघरात प्रयोग करून यशस्वी केलेल्या छान छान रानभाज्यांच्या रेसिपीज आमच्या श्रोत्यांना सांगितल्यात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: तर श्रोते हो, आताच आपण अर्चना कोटकर यांच्याकडून रानभाज्यांच्या नाविन्यपूर्ण रेसिपीज याबद्दलची माहिती जाणून घेतलीत आणि आता कार्यक्रमात वेळ आहे ती हवामान अंदाज ऐकण्याची. डॉक्टर पंजाबराव देशमुख, कृषी विद्यापीठ, ग्रामीण कृषी मौसम सेवा, कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रकातील माहिती जाणून घेऊया. भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवस आकाश ढगाळ राहून कमाल तापमान 30.5 ते 1.9 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24.6 ते 25.1 अंश सेल्सिअस राहून सर्वच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. तसंच 1 किंवा 2 ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. आता जाणून घेऊया शेतकऱ्यांसाठी हवामानावर आधारित कृषी सामान्य सल्ला. कपाशी, सोयाबीन, तूर, फळपिके आणि भाजीपाला पिकांमध्ये तसंच धान रोपवाटिकेमध्ये पाणी साचू नये यासाठी या फोडाव्यात. तसंच पिकाच्या क्षेत्रामध्ये अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा तात्काळ निचरा करावा. सर्वच ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतकरी बांधवांनी पुढील 3 दिवस पिकांवर कीटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक फवारणीची कामं पुढे ढकलावीत. शेतकरी शेतमजूर यांनी नदी नाल्यावरून पाणी वाहत असल्यास रस्ता ओलांडताना घाई करू नये, तसंच आपली इतर जनावरं वाहत्या पाण्यातून जाणार नाही ह्याची दक्षता घ्यावी. हलका ते मध्यम पावसाचा अंदाज लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समितीमधील खरेदीदार आणि इतर शेतमाल खरेदीदारांनी शेतकऱ्यांद्वारे विक्रीसाठी आणलेला शेतमाल उघड्या जागेवर न ठेवता शेडमध्येच साठवावा. सोयाबीनच्या पेरणीसंदर्भामध्ये जाणून घेऊया. 75 ते 100 मिलीमीटर इतका पुरेसा पाऊस पडल्यानंतर आणि उपलब्ध ओलिताची सोय असल्यास, तसंच जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यास सोयाबीनची पेरणी करावी. पेरणी सरत्याने करावी. पेरणी करताना पट्टा पद्धत वापरावी. सोयाबीनचं बियाणं 4 सेंटीमीटर पेक्षा खोल पेरू नये. 2 ओळींमधील आणि रोपट्यांमधील अंतर 30 बाय 8 सेंटीमीटर किंवा 45 बाय 5 सेंटीमीटर ठेवावं. उताराला आडवी तसंच पूर्व पश्चिम पेरणी करावी. पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी. पेरणीच्या वेळेस 30 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावं. रायझोबियम जपोनिकम आणि PSB प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो बियाण्यांना पेरणीपूर्वी 2 ते 3 तास अगोदर लावून सावलीमध्ये वाळवावं. बीज प्रक्रिया करताना बियाणं जोरात घासू नये. तसंच प्रथम बुरशीनाशकाची प्रक्रिया करून नंतर जीवाणू खताची बीज प्रक्रिया करावी. काकडी, कारली, दुधी भोपळा या वेलवर्गीय भाजीपाल्यांच्या पिकाची पेरणी करावी. मिरची, वांगी, टोमॅटो या भाजीपाला पिकांची रोपे तयार झाली असल्यास मुख्य शेतामध्ये सरीवरंबा किंवा रुंद वरंब्यावर योग्य अंतर ठेवून पुनर्लागवड करावी. रोपे स्थलांतर करण्यापूर्वी रोपांची मुळे बुरशीनाशकामध्ये आणि पानं कीटकनाशकामध्ये 5 मिनिटं बुडवून ठेवावीत. तर ही होती प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्ला पत्रकातील माहिती.
2: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाए?
3: मतलब
2: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग पहली वाली बात कहा.
3: परंतु सभी डाले
2: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
3: सच है
2: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
3: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूँगा.
1: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
0: आणि श्रोते हो, आता कार्यक्रमात आहे वेळ ती मनोरंजनाची. तर ऐकूया हे छानसं गीत.

आणि याबरोबरच आजचा किसान वाणी कार्यक्रम संपवण्याची वेळ झालेली आहे. आजच्या कार्यक्रमाचे सादर करते होते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे. परत भेटूया नवनवीन कार्यक्रमांसह, मुलाखतीसह आणि उपयुक्त भाषणांसह किसान वाणी कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी गौरी तुम्हा सर्वांचा निरोप घेते आहे. नमस्कार.

भारत चला उभारू निरोगी भारत साध ही आमची उद्याच साठी आरोग्यदायी घडवू भारत।

0: आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करायला इराणचा स्पष्ट नकार। नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह हे राज्यव्यापी आंदोलन सुरू। आणि अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम। भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं दोन्ही देशांबरोबरच आग्नेय आशिया आणि जागतिक शांततेला तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। इंडोनेशिया दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज मोदी यांचं इंडोनेशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत भाषण झालं, त्यावेळी ते म्हणाले,
1: भारत इंडोनेशिया का स्ट्रॅटेजिक ट्रस्ट इंडो पॅसिफिक में स्टेबिलिटी का मजबूत आधार बनेगा। हमारी साझेदारी केवल दो देशों का संबंध नहीं है, यह इंडो पैसिफिक की स्टेबिलिटी, ग्लोबल साउथ की शक्ति और विश्व के शेयर्ड फ्यूचर में विश्वास का संकल्प है।
0: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर इराणनं अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला आहे। इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये अमेरिका आणि इराणमधल्या जुन्या कराराची आठवण करून दिली आहे। अमेरिका जोपर्यंत जुन्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवत दिलेले शब्द पाळत नाही तोपर्यंत इराण कोणतीही नवीन चर्चा सुरू करणार नाही असं अराघची यांनी सांगितलं। अमेरिका इराणसोबत एकतर नवा करार करेल किंवा विषय कायमचा संपवून टाकेल असं ट्रम्प म्हणाले होते। गरज पडल्यास अमेरिका इराणच्या महत्वाच्या पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकते असा दावाही ट्रम्प यांनी केला होता। नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते। यापूर्वी राज्याकडे 2-3 हजार कोटी रुपयांच्या थकीत रकमेची मागणी केली जात होती, आता राज्याला केवळ 27 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत। तसंच राज्याला 10 TMC पाणी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे, ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं। हे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले। कर्नाटक सारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा, त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधार

अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. महिला शेतकरी विधेयक कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान परिषदेत मांडलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती पण पेट्रोल बाईक्स सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारने घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ऍपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना आदिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित अपहार आणि भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरापासून केली. कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन सामूहिकपणे गात आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांवर टीका केली. अहमदाबाद इथं 2008 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती AY कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 मध्ये विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा तर इतर 11 दोषींना जन्मठेप सुनावली होती. ज्ञानोबा तुकारामाच्या अखंड जयघोषात टाळमृदुंगाच्या निनादात आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आषाढी वारीसाठी आज देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. सायंकाळी पालखीची नगरप्रदक्षिणा झाल्यानंतर पहिल्या मुक्कामासाठी ती देहूतल्या इनामदार वाड्यात दाखल होणार आहे. उद्या सकाळी पालखी पुढच्या प्रवासासाठी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होईल. वारकऱ्यांनी वार्षिक पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणं टाळावं असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तांनी केलं आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर पूर परिस्थिती लक्षात घेत त्यांनी हे आवाहन केलं. फुटबॉलमध्ये लोकांना एकत्र आणण्याची ताकद असून भारताला या खेळात अव्वल स्थानी नेण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. नवी दिल्लीत ड्युरंट कप 2026 या फुटबॉल स्पर्धेच्या ट्रॉफीच्या अनावरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यंदा ड्युरंट कप, प्रेसिडेंट्स कप आणि शिमला ट्रॉफी जिंकण्यासाठी नवीन संघ नशीब आजमावणार आहेत. तसंच श्रीलंकेच्या संघाच्या सहभागामुळे या ऐतिहासिक स्पर्धेची लोकप्रियता आणखी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदा ही स्पर्धा कोलकाता, गुवाहाटी, इम्फाळ आणि शिलाँग सोबतच रांची इथंही होणार असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या सोहळ्याला संरक्षण दल प्रमुख जनरल NS राजासुब्रमणी, लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आणि नौदल प्रमुख ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन उपस्थित होते. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज रात्री अटलांटा इथं होणाऱ्या बाद फेरीच्या सामन्यात गतविजेता अर्जेंटिना संघ इजिप्तशी 2-2 करेल. त्यानंतर व्हॅन्कुव्हर इथं होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात स्वित्झर्लंडचा सामना कोलंबियाशी होईल. याआधी सिएटल इथं झालेल्या सामन्यात बेल्जियमनं अमेरिकेचा 4-1 असा मोठा पराभव करत दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. येत्या 10 तारखेला लॉस एंजेलिस स्टेडियमवर होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बेल्जियमची गाठ स्पेनशी पडेल. स्पेननं काल रात्री डॅलस स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पोर्तुगालचा 1-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. इंग्लंड, नॉर्वे, मोरक्को, फ्रान्स या संघांनी यापूर्वीच उपांत्यपूर्व

0: फेरीत आपली जागा निश्चित केली आहे. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ होतं, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आलं. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. हवामान विभागानं आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करायला इराणचा स्पष्ट नकार. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह हे राज्यव्यापी आंदोलन सुरू. आणि अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम राखला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: चित्रलोक कार्यक्रम के लिए कीजिए बस थोड़ा सा इंतजार.

सुन के मत वाले काले बादलों का शोर।

सन 1940 में फिल्म औरत में अनिल विश्वास ने जो गाना गाया था वो है ये।